शुभ सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, आज मंगळवार, भारतीय सहजांक 31 भाद्रपद शके 1948 अर्थात 22 सप्टेंबर 2026. श्रोतो, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

से तो आता अपन ललिता गोडबोले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं ललिता पंचकम हे स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपाई. रचना आहे संत तुकाराम महाराजांची तर संगीत आहे अण्णा जोशी यांचं.

श्रोता तदपन उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी आपण ऐकलीत. रचना होते संत तुकाराम महाराजांची, तर संगीत होतं अण्णा जोशी यांचं. श्रोता मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या सुरात संत परिसा भागवत यांची भक्तिगीत रचना, संगीत निर्णय बाळ बर्वे यांचं.

0: श्रोतदादापन शंकर घाणेकर यांच्या स्वरात संत भानुदास महाराज यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित केळकडे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग.
1: काय या संता.

0: श्रोता दादापन अजित कडकडे यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
1: पहाटेची चैतन्यमय सुरुवात.

0: दररोज सकाळी 6:05 अवश्य ऐका मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: श्रो मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाशी ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात कवी गुलजार यांची देशभक्तीपर गीत रचना।

0: शेतो आता आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवी गुलजार यांची हिंदी देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. शेतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम याबरोबर संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. शेतो ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार.

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: प्रायोजित गणेश आरती आपण ऐकलीत। प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली। सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत। श्रोतो ऐकूयात कृषीवाणी हा दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम। ऐकूयातच्या कृषीवाणी या कार्यक्रमात बटाटा लागवड याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती, सादर करते योगीराज बच्चे। तर ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम।
2: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बटाटा रोजच्या आहारात आपण उपयोग करून घेत असतो। बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, गंधक आणि अनेक खनिज पदार्थ, तसंच क आणि ब जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात। बटाट्याचा उपयोग भाजीसाठी तसेच वेफर्स, बटाटवडा यासारख्या रुचकर पदार्थामध्येही होतो। बटाट्यापासून चिप्स, फिंगर चिप्स इत्यादी रुचकर पदार्थ तयार करून हवाबंद डब्यात साठविता येतात। बटाटे सुकवून वेफर्स, डिस्क, पीठ इत्यादी टिकाऊ पदार्थ तयार करता येतात। बटाट्याचे पीक मूळचे थंड हवामानात वाढणारे असले तरी विविध प्रकारच्या संशोधनातून या पिकामध्ये सुधारणा घडून आल्याने बटाट्याचे पीक आता विविध प्रकारच्या हवामानात घेणे शक्य झाले आहे। बटाट्याच्या पिकाच्या वाढीसाठी सरासरी 16-21° सेल्सिअस तापमान आवश्यक असते। बटाट्याच्या झाडाच्या जोमदार वाढीसाठी सुरुवातीला साधारणतः 24° सेल्सिअस तापमान अत्यंत पोषक असते, तर बटाटे पोसण्याच्या काळात कमी तापमान म्हणजेच 20° सेल्सिअस अनुकूल असते। बटाटे पोसण्याच्या काळात तापमान वाढले तर उत्पादनात घट येते। थोडक्यात बटाट्याच्या यशस्वी लागवडीसाठी बेने लावल्यावर सुरुवातीला साधारण उष्ण हवामान तर बटाटे पोसण्याच्या काळात थंड हवामान फारच पोषक ठरते। म्हणून उत्पादन वाढीच्या दृष्टीने हवामानाचा अंदाज घेऊन लागवडीची वेळ ठरवावी। बटाटा जमिनीत पोसत असल्याने पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुसीत कसदार जमीन बटाट्याच्या लागवडीसाठी निवडावी। नदी काठावरच्या गाळाच्या अथवा मध्यम ते हलक्या प्रकारच्या जमिनीतही बटाट्याचे पीक घेता येते, मात्र भारी काळ्या चिकन जमिनीत बटाट्याचे पीक घेऊ नये। बटाट्याच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6-8 असावा। जमिनीत भरपूर हवा खेळती राहणे आवश्यक आहे। बटाट्याच्या लागवडीसाठी बहुतांश लहान लहान बटाटे किंवा मोठ्या बटाट्याचे चांगल्या डोळ्यासहित काप बेने म्हणून वापरतात। मध्यम आकाराच्या 30 ग्रॅम वजनाचे बेने वापरल्यास चांगले उत्पादन मिळते। बटाट्याची लागवड 2 ओळीत 25-30 सेंटीमीटर तर 2 बेण्यात 15-20 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी। बेण्याच्या आकारानुसार प्रति हेक्टरी 25-30 क्विंटल एवढे बेने लागते। बटाट्याच्या लागवडीसाठी योग्य बेण्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बेण्याची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। त्यामध्ये बेणे उत्तम दर्जाचे, निरोगी, भेसळमुक्त आणि खात्रीलायक असावे। बटाट्याच्या पिकाला बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा उपद्रव टाळण्यासाठी बेण्यामार्फत होणाऱ्या बांगडी, करपा इत्यादी रोगापासून बेणे मुक्त असावे। बेणे परिपक्व असावे। बेण्याचे बटाटे अपरिपक्व असल्यास उगवण नीट होत नाही आणि पीक तयार होण्यास जास्त वेळ लागतो। बटाट्याचे बेणे थंड हवामानात तयार झालेले असल्यास जास्त उत्पादन मिळते। तसेच बेण्याचे बटाटे काढणीनंतर शीतगृहात साठवावेत। यापेक्षा कमी अथवा जास्त तापमान असल्यास बेण्याची प्रत बिघडते आणि उत्पादन कमी येते। शीतगृहातून बेण्याचे बटाटे काढल्यानंतर ते सावलीत पसरून ठेवावेत। लागवडीपूर्वी किमान 1 आठवडा किंवा बेण्यातून कोंब दिसू लागेपर्यंत बेणे पसरून ठेवावे। शीतगृहातून काढल्यानंतर बेणे लगेच लागवडीसाठी वापरू नये। लागवडीसाठी 50-100 ग्रॅम वजनाचे बेणे निवडावे। यापेक्षा कमी वजनाचे बेणे वापरल्यास त्या प्रमाणात बेणे वाढवावे किंवा कमी करावे। बटाटे मोठे असल्यास डोळ्यानुसार कापून वापरावेत। एका कापावर शक्यतो 2-3 डोळे असावेत। लागवडीपूर्वी बेणे 200 ग्रॅम बावीष्टीन 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 5 मिनिटे बुडवून नंतर लागवडीसाठी वापरावे। त्यामुळे जमिनीत पसरणाऱ्या रोगांचा प्रतिबंध होतो। बेण्याची सुप्तावस्था घालण्याची आवश्यकता असल्यास 10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम थायो युरिया, 1 मिलीग्रॅम जिब्रॅलिक ॲसिड आणि 5 ग्रॅम डायथेनियम 45 मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेण्याचे तुकडे बुडवून नंतर लागवड करावी। बरं तर शेतकऱ्यांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच। राम राम।
1: श्रोतो, आता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये

बटाटा लागवड तंत्रज्ञान याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. सादर करते होते योगीराज बच्चे. श्रोत्यांनो, कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोत्यांच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात याविषयी आपण ऐकू शकाल थायरॉइड याविषयी माहिती आणि त्यानंतर परिसर या कार्यक्रमात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयीची माहिती. सादर करते तेजा दुर्वे. तसे तो हे दोन्ही आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि परिसर हा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत PCOD तसंच थायरॉइडमधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: PCOD, PCOS किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे?
2: तर PCOD आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर PCOD मध्ये पण थायरॉइड मध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की PCOD साठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे? तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाइड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबल स्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जे असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहेत ते दुसऱ्या दोन सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज 1 सारखं फेज 2 मध्ये सुरुवातीच्या काळात 1 टीस्पून घ्यायचंय आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 to 2 टेबल स्पून पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय? तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते PCOD मध्ये किंवा PCOS मध्ये. थायरॉइड मध्ये काय केलं जातं? तर थायरॉइड मध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइड आणि वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याला सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स युज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण PCOD आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 वाजून ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोत्याहो, आज आपण महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. 2009 भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात गंधाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, रानडुकर, साळींदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैवसाखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्त्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोअर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुडेपाचगणी, उदगिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वनसंवर्धन समित्या, स्वयंरोजगार

0: उपक्रम पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत, त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही, तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोतो, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतो, या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 प्रायोजित गणेश आरती आपण ऐकू शकाल. त्यानंतर 7:45 भावगीत रचना, 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. तसेच 7:55 प्रायोजित गणेश गीतरचना आम्ही प्रसारित करू. ठीक 8:00 समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही संरक्षित करू. श्रोतो, सकाळी ठीक 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे वैशाली राऊत यांनी, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. श्रोतो, सकाळी ठीक 10:30 आरोग्य मंत्र हा कार्यक्रम. आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मुदतपूर्व जन्मलेली बाळ आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर संजय शामराव जानवळे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. श्रोतो, सकाळी ठीक 11:00 गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही संरक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. श्रोतो, हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः संरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 समाचार संध्या. ठीक 9:00 News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही संरक्षित करू.

0: रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनिक आढावा आम्ही सक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 10:20 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शतरात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. या दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सक्षीकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर शेतो आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7 वाजले.
3: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज मिळणार. दुष्काळाचा जिल्ह्याला मोठा फटका. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो कोट्यवधीचं नुकसान. घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण. लवकरच 2 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची यादी होणार अंतिम. रेल्वे बीडकरांच्या सेवेत दररोज धावणार. तिकिटाचे दरही सर्वसामान्यांना परवडणारे. डीपीसीच्या 623 कोटीचा निधी वेळेत खर्च होणार. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन केलं गतिमान. लोडशेडिंगच्या ताणातून बीडकरांची होणार सुटका. महावितरणकडून उपाययोजनेला सुरुवात. आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, यावर्षी राज्य सरकारनं शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचं कर्ज माफ केलेलं आहे. आतापर्यंत कर्जमाफीच्या 2 यादी जाहीर झालेल्या आहेत. या दोन्ही याद्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. या शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज दिलं जाणार आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांची रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा झाली आहे त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. श्रोतो, बीड जिल्ह्याला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागतं. यावर्षी तर भयानक अशा दुष्काळाशी बीड जिल्ह्याला सामना करावा लागत आहे. गेल्या 2.5 महिन्यापासून पाऊसच नसल्यानं बीड जिल्ह्यातील खरीपातील सर्व पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेकडो कोटीचं नुकसान झालं आहे. श्रोतो, देशातील एकही गोरगरीब बेघर राहू नये यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना हाती घेतलेली आहे. या योजनेतून सध्या बीड जिल्ह्यामध्ये 2.25 लाख घरकुलांची कामं प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 2 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची घरकुलाची यादी अंतिम होणार आहे. सध्या ही यादी ग्रामसभेमध्ये मंजुरीसाठी ठेवलेली आहे. ग्रामसभेच्या मंजुरीनंतर बीड जिल्ह्यातील हजारो गोरगरिबांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. श्रोतो, नुकतीच बीड ते पुणे आणि पुणे ते बीड ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या 2 रेल्वे बीडकरांच्या सेवेमध्ये दररोज धावणार आहेत. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकिटाचे दर 125 रुपयापासून 845 रुपयापर्यंत ठेवण्यात आलेले आहेत. बीडकरांना तिकिटाचे हे दर परवडणारे आहेत. त्यामुळेच बीड ते पुणे आणि पुणे ते बीड या रेल्वेतील प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळणार आहे. या रेल्वे सेवेमुळे बीडकरांची ट्रॅव्हल्सवाल्यांच्या कचाट्यातून सुटकाही झाली आहे. श्रोतो, चालू वर्षासाठी डीपीसीतून 623 कोटीचा निधी जिल्ह्यातील विकास कामासाठी खर्च केला जाणार आहे. हा सर्व निधी वेळेत खर्च केला जाणार आहे. त्या अनुषंगानंच माननीय पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा प्रशासन गतिमान केलेलं आहे. या निधीसाठी जिल्ह्यातील काही आमदारांनी आपापल्या याद्या सादर केलेल्या आहेत. त्यानुसार या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात येत आहे. बीड जिल्हा परिषदेमधून ही प्रक्रिया सध्या गतीनं राबवली जात आहे. या 623 कोटीमुळे जिल्ह्याचं रुपडं पालटणार आहे. श्रोतो, सध्या जिल्ह्यामध्ये कडक ऊन पडत आहे. याच उन्हामुळे बीडसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी

लोडशेडिंगचाही बीडसह जिल्हावासियांना सामना करावा लागत आहे. मात्र याच लोडशेडिंगच्या ताणातून आता बीडकरांची सुटका होणार आहे. महावितरण विभागाकडून उपाययोजना गतीनं राबवल्या जात आहेत, म्हणजेच त्या त्या भागातील लोडशेडिंग कमी केली जाणार आहे. श्रोत्यो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य अभिजित नखाते आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोता तुझा पण नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात, ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:05 झाले आहे.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी. अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांद ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
2: पाणी उकळून शांत घ्यावं.
1: काय पण तुझं शांतपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमल तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
1: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतयानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत. पण त्याआधी
1: हम सबने ये ठाना है भारत

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आज महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी श्रीलंकेविरुद्ध लढत. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरणाअंतर्गत परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. देशातल्या युवा मनुष्यबळाची क्षमता आणि जागतिक मागणी यांची प्रभावी सांगड घालण्याची गरज असून त्यातून सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट ही संकल्पना अधिक सक्षम होईल असं ते म्हणाले. भारतानं सुमारे 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले असून अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री म्हणाले. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यात येतील अशी ग्वाही भरती परीक्षा उच्चस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली. या समितीनं काल छत्रपती संभाजीनगर विभागातल्या विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. समितीचा विभागनिहाय दौरा येत्या 30 सप्टेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर 3 महिन्यात विद्यार्थी, पालक तसंच तज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून शिफारसी करणार असल्याची माहिती राधा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण याचाच एक भाग आहे. उद्योग सुरू करणं, तो चांगल्या प्रकारे चालवणं आणि त्यासंदर्भात गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी 2014 मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेसचा प्रारंभ झाला. व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या, नोंदणी, कर प्रक्रिया आणि सरकारी सेवा या प्रक्रिया अधिक सोप्या, जलद आणि पारदर्शक करणं हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक तसंच मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर मासियाचे माजी अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
1: केंद्र सरकारने ऑनलाईन पद्धतीने ज्या सेवा आम्हा उद्योजकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला यासाठी लागणारा वेळ वाचत आहे, त्याचप्रमाणे खर्चही कमी होत आहे. केंद्र सरकारच्या या पारदर्शितामुळे आणि उपाययोजनांमुळे आम्हाला या ऑनलाईन सेवेमुळे एमपीसीबी असेल, एमआयडीसी असेल किंवा इतर काही परवानग्या औद्योगिकरणासाठी

0: लागत असेल त्या अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती तर वाढतेच आहेत, परंतु औद्योगिक विकासालाही चालना मिळते आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या मोठ्या औद्योगिक कंपन्या येत आहेत त्यांना यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असून भविष्यात या कंपन्यांना चांगल्या प्रतीच्या सुविधा गव्हर्नमेंट तर्फे देण्यात येत आहे. त्यामुळे आम्हा उद्योजकांतर्फे केंद्र सरकारचे धन्यवाद.
1: मराठवाड्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणी साठ्याचं काटेकोर नियोजन करण्याची सूचना पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होत्या. पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत, तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याची सूचना बोर्डीकर यांनी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: एखाद्या गावातल्या 33% अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही जाधव पाटील यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. राज्यात शेतीची सद्यपरिस्थिती पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. या मागणीसाठी उद्या 23 तारखेला राज्यभर आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे अजित नवले यांनी दिला. दुष्काळावर तात्काळ आणि व्यापक पद्धतीनं उपाययोजना करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं 1 आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50,000 रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनी काल नांदेड तालुक्यातल्या तळणी एकदरा या गावांना भेट देऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर काल हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. औसा तालुक्यातल्या तावशी ताड इथं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कालपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं काल बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, प्रतिहेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी काल 4 पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशीनं रौप्य पदक तर रुद्राक्षनं कांस्य पदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालनं कांस्य पदक जिंकलं. महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी भारताची लढत श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 6 पदकं जिंकली आहेत. जालना शहरात कालपासून प्रथमच शहर बससेवेला सुरुवात झाली. शहरातल्या 3 महत्वाच्या मार्गांवरून या बस धावणार आहेत. दरम्यान अंबड इथं बसस्थानक परिसरात काल पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 दुकानं भस्मसात झाली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. हवामान. मराठवाड्यात आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा

चा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. आणि 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार, सरकारचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र 7:21 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
3: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
6: पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा. भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या. जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील, परंतु पाणी मिळू शकणार नाही. तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा.
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी,
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, हे जे सगळे द्रुतगती महामार्ग आहेत, म्हणजे मुंबई पुणे असेल, समृद्धी महामार्ग असेल, की हे वेगवेगळ्या शहरांना जोडणारे आणि नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप महत्वाचं योगदान ह्या सगळ्या रस्त्यांचं आहे. जेव्हा आपण शहरांबद्दल बोलतो म्हणजे शहराच्या आतली वाहतूक, तर मुंबईमध्ये तुम्ही सांगितलं की 55 अधिक आपण फ्लायओव्हर्स बांधलेले आहेत. तसंच पुणे ही हे शहर देखील आता असं आहे की तिथे देखील खूप वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढतंय, तर त्यासाठी पुण्याला रिंग रोडची स्थापना केलेली आहे, रिंग रोडची निर्मिती करण्यात आलेली आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: पुण्याच्या दृष्टीने कसं आहे, आता पुण्यामध्ये बरेच जे आता मेजर रस्ते आहेत, म्हणजे हैदराबादकडनं येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा छत्रपती संभाजीनगर वहानगर येणारा जो नॅशनल हायवे आहे, किंवा इकडनं मावळच्या दिशेने शिर्डीकडनं नाशिककडे येणारी ट्रॅफिक आहे, त्यासाठी एक महामार्ग आहे, चाकण मार्ग वगैरे चाकणकडे येणारा, मग असे विविध महामार्ग जे आहेत हे आले की मग पुण्यामधून यांना जावं लागतं. म्हणजे ही सगळी वाहनं पुणे क्रॉस केल्याशिवाय त्यांना पलीकडे जाता येत नाही. म्हणजे इव्हन हैदराबादच्या व्यक्तीला जर मुंबईकडे यायचं असेल तर पुण्यातनं पास व्हावं लागतं. छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीला जरी इकडे यायचं असेल मुंबईकडे तरी पुण्यातनं क्रॉस व्हावं लागतं. यासाठी पुण्याभोवती आपण एक रिंग रोड तयार करतोय. 169 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे आणि मग हे सगळे जे रस्ते आहेत पुण्याकडे येणारे हे सगळे रिंग रोडला मिळतात असे. त्यामुळं समजा आता हैदराबादच्या व्यक्तीला मुंबईकडे यायचं असेल तर तो आता रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर रिंग रोडवरच तो बाहेरच्या बाहेर म्हणजे पुण्यामध्ये जाणार नाही, तर बाहेरच्या बाहेर त्या रिंग रोडवरनं
0: मुंबईला जायची गरज नाही.
1: तर पुणे शहरामध्ये आता हे सगळी वाहनं म्हणजे हेवी व्हेकल सुद्धा पुण्यामधून जातात, त्यामुळे आता जे काही ट्रॅफिक जॅमची समस्या पुण्यामध्ये होते किंवा त्यामुळे जे काही प्रदूषण पुण्यामध्ये वाढलं आहे या सगळ्यामधनं पुण्याची मुक्तता नजीकच्या काळामध्ये, म्हणजे 2028 पर्यंतच हा रिंग रोड पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे आणि तो झाल्यानंतर मग पुण्यावरनं प्रवास करणं सुकर होईल सगळ्या.
0: नक्कीच सर, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDC वर एक जबाबदारी आहे, तर नवीन शहरांचं जेव्हा तुम्ही नियोजन करता तर त्यामध्ये कुठल्या बाबी मुख्यत्वे करून पाहिल्या जातात?
1: नाही, आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा जो हा विषय आहे MSRDC मध्ये हा सुरुवातीच्या काळामध्ये अगदी टू बिगिन विथ पनवेल आणि कर्जत, म्हणजे पनवेलमधले 71 गावं आणि कर्जतमधले 31 गावं अशा 102 गावांसाठी हे MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून त्यावेळेस जाहीर झालं होतं.
0: बरं,
1: ॲज ऑन टुडे आता 1975 विलेजेससाठी आमची सुरुवात झाली, अगदी 71 गावापासून सुरुवात झाली,

0: कर्जाची 31 गावं ऍड झाली, 102 गावं झाली, पण ऍज ऑन टुडे 1275 गावांसाठी महाराष्ट्रातल्या एमएसआरडीसी हे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आणि टोटल जर क्षेत्राचा विचार केला आपण तर 9000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त एवढं आमचं नियोजन क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर कोकणातले 19 ग्रोथ सेंटर आहेत, म्हणजे गोव्यापासून ते अगदी वाढवणपर्यंत ते 19 ग्रोथ सेंटर आहे.
1: ग्रोथ सेंटर म्हणजे काय?
0: ग्रोथ सेंटर म्हणजे तेच असे प्लॅनिंगसाठी निवडलेले असे काही वेगवेगळे एरियाज आहेत. आता समजा वाढवण एक ग्रोथ सेंटर, आता वाढवण पोर्टच्या जवळ डहाणू आहे, तर डहाणू तालुक्यामध्ये 514 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रासाठी आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. तर ते 514 स्क्वेअर किलोमीटरचं एक ग्रोथ सेंटर झालं, म्हणजे त्या ठिकाणचा जो विकास आहे तो एक तिथलं नियोजन केलं जाईल एमएसआरडीसीच्या माध्यमातून. आता कुठलंही प्लॅनिंग करताना नियोजन करताना आता समजा डहाणूचा आपण विचार करू तर त्या डहाणू तालुक्यामध्ये आमच्या नियोजन क्षेत्रामध्ये जेवढे विलेजेस येतील त्या सगळ्या विलेजेसचे जे काही लोक असतील तिथले प्रतिनिधी असतील त्यांना पण विश्वासात घेतलं जातं प्लॅनिंग करताना. जेवढ्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे राज्यामध्ये आता एमआयडीसी आहे, एमआयडीसीच्या माध्यमातून बरेच इंडस्ट्रीज निर्माण केलं जातं किंवा बऱ्याच प्रायव्हेट इंडस्ट्रीज या ठिकाणी येणारे असतात किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज पण सुरू आहेत. तर व्हेरियस सेक्टरचे जे लोक आहेत हां या सर्वांना या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. ज्यांच्या त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, त्या सगळ्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या काय आहेत त्या विचारात घेतो आणि त्यानुसार त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो.
1: बरोबर. म्हणजे फक्त रस्ते बांधणं हे फक्त रस्ते बांधणं नसतं तर तिथे काय काय गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आणि मग पुढे
0: हा त्या ठिकाणचं आम्ही नियोजन करतो आणि त्या ठिकाणी मग तिथलं जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो आम्ही तयार करतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणेच मग तिथली बांधकाम करणं बंधनकारक होतं. मग त्यासाठी मग त्याचे प्लॅन अप्रुव्हल वगैरे करणं किंवा त्यांना कम्प्लिशन देणं हे सगळं काम मग एमएसआरडीसीची आमची एक प्लॅनिंगची विंग आहे. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आता झालो असल्यामुळे प्लॅनिंगची आमची सेपरेट विंग आहे, ते विंगच्या माध्यमातून ते काम केलं जातं.
1: बरोबर आहे सर. सर महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे आपले विभाग आहेत जसं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर ह्या सगळ्या विभागांमध्ये पायाभूत सुविधा आपल्याला करायच्या आहेत तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन एमएसआरडीसीतर्फे केलं जात आहे?
0: एमएसआरडीसीनी आता पायाभूत सुविधामध्ये एक्सप्रेसवेची निर्मिती हा एमएसआरडीसीचा एक मुख्य उद्देश आहे. म्हणजे एक्सप्रेसवे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा जो आहे राज्यातील हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट झाला पाहिजे हे उद्दिष्ट आहे. आणि विकसित महाराष्ट्र 2047 यामध्ये 2047 पर्यंत या राज्यामध्ये 6000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण झाले पाहिजे असं नियोजन एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि त्यापैकी आता त्या 6000 पैकी 808 किलोमीटर असे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहेत. आपण आता समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग, मिसिंग लिंक असं 808 किलोमीटरचे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहेत. आणि 2030 पर्यंत साधारणतः 1000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2030 पर्यंत. आणि परत 1000+ अजून शक्तीपीठ महामार्ग आणि वाढवण टू समृद्धी महामार्ग हे पण आणखीन ते दोघे मिळून म्हणजे 856 किलोमीटर आणि 105 किलोमीटर म्हणजे 960 किलोमीटरचे ते पण एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन करतो. साधारणतः 2000 किलोमीटरचे महामार्ग हे 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्यानंतर राहिलेले 3200 किलोमीटरचे जे काही एक्सप्रेसवे आहेत ते 2047 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यायोगे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जो आहे हा एक्सप्रेसवे कनेक्ट केला जाईल आणि मुंबईशी कुठल्याही जिल्ह्यातनं यायचं म्हटलं तर 6 ते 7 तासामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकतो.
1: वा नक्कीच. म्हणजे अनेक हे प्रकल्प आहेत, हे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. तुम्ही आता शक्तीपीठचा उल्लेख केलात तर तो देखील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तर या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की ते आतापर्यंत कुठपर्यंत काम आलंय आणि संयुक्त जमीन मोजणीत सहभागी होण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना देखील काय आवाहन कराल?
0: आणि शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गानंतर राज्यासाठी सर्वात महत्वाचा असा प्रकल्प आहे. आता समृद्धी महामार्ग प्रत्यक्ष 10 जिल्ह्यात गेला आणि त्याच्या ऍडजॉइनिंग जे 14 जिल्हे आहेत त्याला इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट 10 जिल्ह्यात गेला समृद्धी महामार्ग आणि 14 ऍडजॉइनिंग जिल्हे याला या समृद्धी महामार्गाचा फायदा झाला आहे. आणि या 24 जिल्ह्याचा विकास समृद्धी महामार्गामुळे आता झपाट्याने होतो आहे. दुसरा जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे समृद्धी महामार्गानंतरचा हा दुसरा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. याची लांबी 856 किलोमीटर आहे. तो 10 जिल्ह्यातून जातो तर हा 13 जिल्ह्यातून जातो म्हणजे अगदी सुरुवात वर्ध्यापासून होते

0: अगदी म्हणजे वर्धा, वर्ध्यानंतर मग यवतमाळ आहे, यवतमाळनंतर मग मराठवाड्यातले 6 जिल्हे आहेत.
1: अच्छा.
0: मराठवाड्यातले सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्यातले आहेत, त्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड आहे, बीड आहे, परभणी, धाराशिव, लातूर, हे 6 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हे 4 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. आणि एक जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा कोकणातला आहे. असे 13 जिल्ह्यातनं जातोय, 40 तालुक्यातनं जातोय आणि 409 गावातनं जातोय हा महामार्ग. आता हा महामार्ग राज्याच्या विकासाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचा आहे की हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचे जे काही 8 जिल्हे आहेत, जे म्हणजे विकासापासून थोडं वंचित झालेला तो भाग आहे, तर त्या भागाचा विकास झपाट्याने होणार आहे. म्हणजे संपूर्णच, म्हणजे अगदी मराठवाडा आणि विदर्भाचे 8 जिल्हे असले तरी बाकीचे जे 4 जिल्हे इकडले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, त्या सुद्धा एरियाचा विकास झपाट्याने होईल, फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल. या महामार्गावरती 19 असे म्हणजे मंदिरं पण आहेत, म्हणजे 19 अशी मोठी मंदिरं आहेत, म्हणजे अगदी महालक्ष्मी मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, माहूरगड, हे 3 शक्तिपीठं पण या महामार्गावरती, 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठं या महामार्गावरती आहेत. म्हणजे पंढरपूर असेल, परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, अंबाजोगाई, ही सगळी म्हणजे सगळ्या ठिकाणची देवस्थानं या महामार्गावरती आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी एक पर्यटनाला पण चालना मिळेल पर्यटनांना. आणि दुसरं, या महामार्गाच्या भोवती आम्ही प्रत्येक म्हणजे असं 1 किलोमीटर, प्रत्येकाचा जो 100 किलोमीटर आहे, तर 100 किलोमीटरमध्ये आम्ही 1000 शेततळी पण बांधणार आहे.
1: अच्छा.
0: शेततळीची निर्मिती करणार आहे महामार्गाच्या बाजूला, म्हणजे ते शेततळी बांधताना ते शेततळी निर्माण होतील, त्यातली माती महामार्गासाठी वापरली जाईल, त्यात वॉटर स्टोरेज होईल, आणि ते जे वॉटर स्टोरेज होईल त्या शेतामध्ये या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी करता येईल. आणि जेवढे नाले या महामार्गाला क्रॉस होतील त्या नाल्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, तेही केलं जाईल या कामासोबत. छोटे छोटे चेक डॅमची निर्मिती केली जाईल. म्हणजे एकंदरीतच महामार्गाच्या कामासोबत एक जलसंधारणाचं मोठं काम पण या कामात आपसुकच होऊन जाईल. त्यामुळे महामार्ग आणि जलसंधारण, त्यामुळे हा पूर्ण पट्टा जो आहे हा प्रॉस्परस पट्टा होईल. 409 गावापैकी 111 जी गावं आहेत, म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामधली, त्या 111 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होऊन 18-1 नोटिफिकेशन पण निघाले आणि ते अवॉर्ड स्टेज पर्यंत झाले 111 गावं. आणि त्यानंतर आता नव्याने अलाइनमेंट वगैरे आम्ही आता चेंज केले, म्हणजे सोलापूरपासून सांगली, कोल्हापूर या भागातले अलाइनमेंट चेंज झाले, तर नव्याने आम्ही जॉईंट मेजरमेंटला सुरुवात केली आहे. तर 16 गावाचं जॉईंट मेजरमेंट आमचं पूर्ण झालं आहे, बाकी ठिकाणी 58 गावामध्ये ते जॉईंट मेजरमेंट बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजला झालेलं आहे पूर्ण, तेही लवकरच 58 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होईल. आणि उर्वरित गावाचं जे काही जॉईंट मेजरमेंट आहे तर ते लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकदा जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं की मात्रायचं नोटिफिकेशन करून, अवॉर्ड करून, डॅनिक्वेशन करणं हे सोपं जात आहे. तर ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधू आणि निश्चितच त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
1: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोता, ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
3: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह, शेजारी नगर रोड, बीड. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

0: प्राजक्त होते नेत्ररोग कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी एंजिओप्लास्टी किडनी मुतखडा हाडांचे सर्व ऑपरेशन आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड।
1: श्रोत्यांचं आपण प्रायोजित गणेश आरती ऐकलीत। आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:45 झाले आहेत। ऐकूयात एक भावगीत रचना, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश।
2: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटना।

0: टावर 22 कैरेट चे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत तेव्हा त्वरा करा संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स साठे चौक जालना रोड भीड।
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसेच ब्रेन ट्यूमर मेंदूतील रक्तस्त्राव मणक्यातील गादी सरकणे स्पाइन ट्यूमर हातापायाला मुंग्या येणं मणक्याचं कॅन्सर
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसेच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सारडी नाका अहमदनगर।
3: श्रोत्यात अनुराधा पडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात विजय बोंद्रे यांची भावगीत रचना संगीत नियोजन आहे शांकनील यांचं।

0: शकतो. आता आपण रवींद्र साठे, अनुराधा पडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विजय बोंद्रे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशक शांक अनिल यांचं. शकतो ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर, सर्व प्रकार

0: च्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
1: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. शरद प्रसायकदत्त गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
2: सर, आजच्या या भागात तुम्हाला फार महत्वाचा मला प्रश्न विचारायचा, महत्वाची एक समस्या आहे. बऱ्याच पुरुषांमध्ये एक प्रकारचा कॅन्सर आढळतो, त्यातही उतार वयात असतो. हा भ्रम आहे की नाही ते तुम्हीच मला सांगा, पण तो कॅन्सर आहे प्रोस्टेट कॅन्सर.
3: बरोबर,
2: काय माहिती?
3: प्रोस्टेट कॅन्सर ही प्रोस्टेट नावाची एक ग्रंथी असते, ती प्रत्येक पुरुषाला असतेच. आपली जी मूत्रशय असतं, त्या मूत्राशय आणि मूत्राचा मार्ग जो असतो याच्यामध्ये ती मूत्राशयाला लागूनच ही ग्रंथी असते. आणि प्रोस्टेट ग्रंथी ही महत्वाची असते पुरुषासाठी, कारण त्याच्यातूनच आपल्याला हार्मोन मिळतात, प्रोस्टॅटिक हार्मोन मिळतात, आणि जे आपल्याला ते बीजांडकोशाला कार्य करत असतात, तर ह्यासाठी ती महत्वाची असतेच. परंतु याच्यामध्ये सुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतो, ज्याला आपण प्रोस्टॅटिक कॅन्सर असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर झालं तर काय लक्षण येणार? एक तर त्या मूत्रामार्गामध्येच ही गाठ असल्यामुळं मूत्रमार्गच या गाठीतूनच जातो खरं तर, त्यामुळे तिथे मग लघवीला त्रास होणं, लघवी अडकणं, परत परत वारंवार लघवीला जाणं, लघवी साप पूर्ण न होणं ही त्याच्यामध्ये प्रमुख लक्षणं आहेत सुरुवातीच्या अगदीच. नंतर मग लघवीमधून मग रक्त येतं, ते पण होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी लगती, कधी कधी मग खूपच जास्त वाढलं तर प्रोस्टेट वाढली तर लग्न म्हणजे लघवी येतच नाही, लघवीच बंद होऊन जाते असं, म्हणजे तुमत्यावर तुमते असं पण होऊ शकतं. तर ह्या पद्धतीचे लक्षणं जर लघवीची कुठलीही लक्षणं आढळली तर तपासणी करून घेणं गरजेचं असतं. लघवीमध्ये रक्त येत असेल, नंतर लघवीला परत परत जावं लागत असेल, तर त्याची तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं असतं. सिम्पल तपासणी, एक सोनोग्राफी करा किंवा नंतर सिटी स्कॅन करा किंवा MRI करा, याच्यामध्ये आपल्याला प्रोस्टेटची काय अवस्था आहे ते कळतं. प्रोस्टेट हाताला आपल्याला लागत नाही वरून, परंतु आम्ही जेव्हा गुदद्वारा मार्गे तपासणी करतो बोटाने, तेव्हा आम्हाला प्रोस्टेट हाताला लागते खालून ती, आणि तिथं आपल्याला कळतं की वाढलेली आहे की नाही. प्रोस्टेटमध्ये, वाढलेल्या प्रोस्टेटमध्ये प्रत्येकात कॅन्सर असेलच असं नाही, नॉर्मल प्रोस्टेट वाढणं हे सुद्धा कॉमन आहे. त्याला वाढलेली प्रोस्टेट आपण असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जर कॅन्सर असेल तर मग ती प्रोस्टेटिक कॅन्सर असं म्हणतो आपण. तर प्रोस्टेट खूप वाढली असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला इलाज करावा लागतो. मग त्याचा इलाज दुर्बिणीनं आतमध्ये बघून तिथल्या काही पेशी, मार्गातल्या पेशी काढून तो मार्ग मोकळा करणं हे गरजेचं असतं. तर त्यामुळे म्हणजे बिनाईन असेल तर, म्हणजे मग कॅन्सर नसेल तर, पण कॅन्सर असेल तर आपल्याला अर्ली स्टेज असेल तर आपल्याला प्रोस्टेटचं ऑपरेशन सुद्धा करता येतं. त्याला त्याबरोबर दुर्बिणीने तपासणी करता येते, तपासणी उपचार पण करता येतात, त्याचबरोबर आपल्याला हार्मोन थेरपी सुद्धा करावी लागते. त्याच्यामध्ये एक टेस्ट असते PSA, प्रोस्टॅटिक स्पेसिफिक अँटीजन. प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन आपल्याला ऐकलं तर त्याच्यामध्ये किती वाढलेलं आहे, कॅन्सर आहे की नाही हे पण आपल्याला कळतं. म्हणजे ब्लड टेस्ट आहे ते, म्हणजे आपल्याला लघवीची तपासणी करणं, ब्लड टेस्ट करणं, सिटी स्कॅन किंवा MRI करणं, ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहे प्रोस्टेटच्या कॅन्सरमध्ये. तपासणी झाल्यानंतर आपल्याला खात्री कळते की आहे की नाही कॅन्सर. प्रोस्टेटिक बायोप्सी सुद्धा करावी लागते, म्हणजे गुरुद्वारामागे जाऊन त्या मार्गाने आपल्याला तिथून पेशी काढून तपासणी करता येते. आणि कॅन्सर असेल आणि त्याचा PSA पण वाढलेलाच असतो, कॅन्सर जर असेल तर आपल्याला पुढचे उपचार करावेच लागतात. त्यामध्ये पुन्हा सगळ्या कॅन्सरच्या महत्वाच्या उपचार पद्धती आलेल्याच आहेत, जसं आपल्याला ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, तिन्हींचाही वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आणि मग प्रोस्टेटचा हा सगळा उपचार जर केले आपण तर ते बरा होऊ शकतो, कारण लघवीचा मग मार्ग मोकळा होऊन जातो. अशा ते अतिशय गरजेचं आहे. आणि हे लवकरच्या वयात सुद्धा होऊ शकतं, पण फार प्रमाण कमी असतं. समजा 20-30 वयात कमी असतं प्रमाण कधी होण्याचं, परंतु उतार वयामध्ये म्हणजे 50 नंतर हे प्रमाण प्रोस्टेटचं प्रॉब्लेम वाढत जातात. त्यामध्ये वाढू शकतात, सगळ्यांनाच होतात असं नाही, पण होऊ शकतात. त्यामुळे जागरूक असणं या लक्षणाबद्दल हे अतिशय गरजेचं आहे.
2: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही

0: माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-67-75 0241-232-67-75. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. ऐकूयात प्रायोजित गणेश गीत रचना.
2: प्रायोजक आहेत जीवन ज्योत हॉस्पिटल. आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम. जीवन ज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड.

0: अचक होते। जीवन ज्योत हॉस्पिटल, आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असवा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल, अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम। जीवन ज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड।
1: शुद्धातच आपण प्रायोजित गणेश गीत रचना ऐकलीत। प्रायोजित गणेश गीत रचना आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले। श्रोता सकाळचे ठीक 8 वाजता आहेत, सहक्षित होतात समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावर।

0: बातमीपत्र
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमध्ये केवडिया इथं प्रदान करण्यात येणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीचा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. आर्टिकल 370 उत्कृष्ट चित्रपटाचा यामी गौतम हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल तर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मामुट्टी आणि कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे. राजकुमार पेरियासामी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी गौरवण्यात येणार आहे. मराठीतील भंगार लघुपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 उद्घाटन होणार आहे. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या 5 दिवसांच्या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देशही सहभागी होणार आहेत. तसंच देशातील 14 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सर्वसमावेशक आणि न्याय्य जलप्रशासन, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाईल. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3र्या राष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. संयुक्त संकल्प सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद 2 दिवस चालणार आहे. देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखण्यासाठीच्या उपक्रमांवर या परिषदेत भर दिला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार विजयादशमीला म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. नवी दिल्लीत काल आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. या करारामुळे भारताच्या 100% निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच या करारामुळे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, हस्तकला आणि हातमाग कारागिरांना मोठा फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील असंही गोयल यांनी सांगितलं. न्यूझीलंडनं थेट परकीय गुंतवणूक म्हणून भारतात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याचं मान्य केलं आहे. पुढील फेरी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुढील 3 महिने दोन्ही देशांच्या संबंधांसाठी निर्णायक ठरतील असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनींवरील चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात युक्रेन आणि आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय जयशंकर यांनी इक्वाडोर, स्लोवाकिया, हंगेरी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला तर स्वित्झर्लंड, नौरू या देशांची स्वतंत्र बैठका केल्या. तसंच पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्या विसेग्राड गटाच्या आणि भारत यांच्यातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सहाय्यक ऊर्जा उपकरण म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला आहे.

0: संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या एपीयूमुळे भारतीय लष्कराच्या मेकनाइज्ड फॉर्मेशनची कार्यान्वयन सज्जता विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षानं संसदेतील आपलं बहुमत कायम राखलं आहे. रशियाच्या संसदेतील स्टेट डुमा या कनिष्ठ सभागृहाच्या नवव्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 57.83% मतं मिळवत सत्तेवरील पकड बळकट केली. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 95% मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषीमंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या लोकांच्या अर्जांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याची योजना निवडणूक आयोगानं आखली आहे. सध्या राज्यात 19 न्यायाधिकरणं कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी न्यायाधिकरणांची संख्या 42 वाढवावी अशी भूमिका आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील 13 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार यादी पुनरीक्षणातील दावे आणि हरकतींच्या कालावधी तसंच इतर बाबींविषयी चर्चा केली. मतदार यादीतून पात्र व्यक्ती वगळल्या जाणार नाहीत आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाहीत याची खात्री करतानाच ही प्रक्रिया लोकाभिमुख असावी असा प्रयत्न असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ज्या मतदारांना नोटीस बजावली आहे त्यांचं नाव यादीतून वगळलं जाईल असं नाही तर तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यामुळे या नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीनं युएईच्या उत्तर अमिरातीमधील भारतीय नागरिकांसाठी काल कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध मुद्द्यांवर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये आज भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना सकाळी 10:30 सुरू होईल तर बॅडमिंटनमध्ये आज भारतीय पुरुष संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. काल पुरुषांच्या संघानं बांगलादेशचा 3-0 पराभव केला. महिला बॅडमिंटन संघही आज जपानशी लढत देणार आहे. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल हिमांशू ढिल्लननं रौप्य रुद्रांश पाटील यानं कांस्य पदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतानं नेमबाजीत आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत त्यात 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सध्या भारत 12 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकतानगर इथं 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9 आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या सगळ्याचं ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात विजय कठीण यांच्या संगीत निर्णयात वेस

तसं आपण रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं यशवंत देव यांचं. लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा विजय कठीण यांच्या संगीत निर्देशनात वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना.

शुद्ध लोकधारा या लोकसंघाच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोत्रोत आपण रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरात हरेंद्र जाधव यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजन होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. श्रोत प्रसारित श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. पण श्रोत तत्पूर्वी ऐकूयात जाहिरात संदेश.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.

0: दूसरी
1: और डिजिटल पेमेंट करा यूपीआई ने।
0: अरे वाह यार, यूपीआई ने तर वाचवलं।
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका।
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
4: श्रोता ऐकूयात श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला। श्रोता आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे वैशाली राऊत यांनी। तर आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे।
5: हॅलो गीतमाला।

0: हॅलो. हा नमस्कार. हॅलो गीत माला कार्यक्रमात स्वागत.
1: हा नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार. कोण बोलताय कुठून?
1: मी देवावरून बोलतो, विलास देशमुख.
0: विलास देशमुखजी. हा बोला देशमुखजी. हा बोला. आज हिंदी गीतांचा कार्यक्रम आहे.
1: मला मेरा नाम जोकर मधलं गाणं ऐकायचं, जाने कहां गए.
0: अच्छा, छान गीत आवडलं. फोन केला, धन्यवाद देशमुखजी. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपले स्वागत. कोण बोलत आहे?
1: गोपाळ नाटकर बोलायचं, साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
0: बोला गोपाळजी, आज हॅलो गीतमाला कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे. कोणतं गीत निवडलं आपण? कोणतं गीत निवडलं आज आपण?
1: आज हे दिलवाले मधलं मौका मिला हम बता देंगे ते गाणं होतं.
0: काय करता आपण?
1: शेती.
0: शेती करता का? सध्या काय आहे शेतीत?
1: शेती म्हणजे हळद आणि कापूस आहे.
0: हो का? पाऊस आहे तिकडे?
1: पाऊस नाही, पाऊसच नाही. दोन पाऊस दोन महिने झाले,
0: हो सगळीकडे पाऊसच नाहीये. मग तुम्ही शेती कसं ऍडजस्ट करता? पाण्याची काय सोय आहे?
1: पाण्याची विहीर होय, पण आता पाणी विहिरीचं पण कमी झालेलं. 4-5 दिवसाच्या आधी पडला होता एक पाऊस चांगला, त्याच्यावर पाणी नाही.
0: फोन केला धन्यवाद. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.

0: हॅलो.
1: हा नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत.
0: नमस्कार ताई. मला मिशनबाई नावावरून संजय मेहरकर बोलतो.
1: अच्छा, बोला संजय जी, कोणतं गीत निवडलं आज? अच्छा,
0: गणपती देवा.
1: काय करता आपण?
0: शिलेकाम करतोय. शिलेकाम करत बीड केंद्रात काय कार्यक्रम असतो?
1: हो का, बीड केंद्रात
0: 5-4 कार्यक्रम असतात.
1: हो का, धन्यवाद. तुमच्या आवडीचा कोणता कार्यक्रम आहे बीड केंद्रात?
0: मला गीतमाला व्यक्त करून ऐकतो, चित्रपट संगीत, मराठी गाणं ऐकतो.
1: फोन केला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं.

0: हॅलो.
1: हा हॅलो, गीतमाला कार्यक्रमात स्वागत. कोण बोलताय?
0: नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार.
0: हा मी सुंदरकांत कुलकर्णी बोलतो, बीडहून.
1: अच्छा, बोला कुलकर्णी जी.
0: हा मला सूरत चित्रपटामधलं गीत ऐकायचंय.
1: गीताचे बोल.
0: इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार.
1: ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला, धन्यवाद. हॅलो हॅलो, गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार.
0: हा मी बीडहून सुंदरकांत कुलकर्णी बोलतो. चित्रपटाचं नाव आहे सूरज. गीताचे बोल आहेत, इतना आहे प्यार तुमसे मेरे राजदार.
1: ठीक आहे कुलकर्णी जी, फोन केला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हां नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
1: नमस्कार.
0: हां नमस्कार. कुठून बोलताय आपण?
1: रहीम खान पठाण बोलायला साहेब. परभणीहून.
0: परभणीहून. अच्छा पठाणजी बोला.
1: मग काय काय बोलावं आता. हे सगळं वातावरण बिघडलेलं आहे आपल्या परभणी महाराष्ट्राचं, म्हणजे आपल्या पूर्ण भागामध्ये महाराष्ट्र मराठवाडा म्हणजे परभणी नांदेड असे काय ठिकाणी पाऊस नाही काय नाही, म्हणजे शेतीचं सगळं नुकसानच नुकसान झालं काय इकडं आपल्या इकडं परभणी भागामध्ये.
0: हो सध्या सगळीकडे कोरडा दुष्काळ पडलेला आहे, पाऊसच नाही.
1: आता बघा गर्मी इतकी व्हायली. आता आम्ही आरसीसी बिल्डिंग वर्कर्सचं काम, गर्मीचं म्हणजे कसं आहे पाऊस नाही असल्यामुळं वारा बंद असल्यामुळं म्हणजे दवाखान्याचं कारण लय व्हायला, म्हणजे माणसाला कारण कसं आहे सगळे माणसं परेशान व्हायले कामामध्ये बी
0: पाणीमुळेच व्हायला लागले. आता आपल्याला जाणवायला लागले पण हे पाणी नसण्याचं कारण हे आपणच निर्माण केलंय.
1: हो ना ताई. हो ना.
0: हा त्यामुळे आता झाडं लावणं आणि ते जतन करणं संगोपन करणं एवढं आपल्या हातात आहे. कोणतं गीत निवडलं आज?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये सावन को आनंद आणि गाण्याचे बोल बी तेच आहे ताई. हे गीत आम्हाला ऐकायचं ताई आणि याच्यासाठी दोन तीन मित्र आहेत आमचे भीमराव उद्गारे आहे, शेरजे साहेब आहे आणि शेख सलीम गायकनाथी चंद्रकांत सेवलकर. सगळ्या सोबत परभणी मध्ये वीर आकाशवाणीचा कार्यक्रम व्हिडिओवर म्हणजे युट्यूब वर सुद्धा ऐकत होता. त्या अधिकारीचे वीर आकाशवाणीचे अधिकारी आहे आणि त्यांचा आभार मानतो की आम्ही जे कार्यक्रम काय कामामुळे ते ऐकू शकत नाही त्या युट्यूबच्या माध्यमातून कव्हा बी ऐकायला ते लय आनंदाची गोष्ट झाली ताई. आणि आमचा खेळ असा आहे की सगळ्या कामाचे लेकर आणि लहान मोठे लेकरा यांना आम्ही असं निवेदन देतो की सगळे रेडिओच्या माध्यमातून चांगले चांगले माहिती, शेतकरी माहिती, आरोग्य सेवा सगळे भेटतील. त्याच्यामुळे टीव्ही किंवा मोबाईलच्या नादी लावायचा नाही, म्हणजे कारण कसं आहे की कमी वयीमध्ये लहान लेकराला चष्मा लागायची संभावना होईल टीव्ही आणि किंवा मोबाईलमुळे.
0: हो मग त्यापेक्षा ऐकल्यामुळे हे दोन्ही त्रास थोडे कमी होतील आणि माहिती ज्ञान मनोरंजन आपल्याला भेटेल आपल्या आकाशवाणीवरून. हो की नाही? म्हणजे ही सवय तुम्ही तुम्हालाही आहे आणि तुम्ही मुलांनाही लावता, ही खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, फोन केला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या
1: आवडीला. धन्यवाद.

0: हेलो गीतमाला।
1: श्रोते अर्थात आपण श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम ऐकलात हॅलो गीतमाला। आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचं निवेदन होतं वैशाली राऊत यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे। हॅलो गीतमाला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते सकाळचे ठीक 10:33 झाले आहेत। प्रसारित होत आरोग्य मंत्र हा कार्यक्रम। ऐकूयात आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मुदतपूर्व जन्मलेली बाळ आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर संजय शामराव जानवळे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत। निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ऐकूयात आरोग्य मंत्र हा कार्यक्रम।
2: श्रोतेहो नमस्कार। आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो आपण जाणताच की सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो, परंतु जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म अंदाजे प्रसूतीच्या तारखेच्या किमान 3 आठवडे आधी होतो तेव्हा त्याला अकाली जन्मलेलं बाळ किंवा प्रीमॅच्युअर बेबी असं म्हणतात। श्रोतेहो या प्रीमॅच्युअर बेबीजला बऱ्याचदा अनेक आजारांना सामोरं जावं लागतं, त्यामुळं अशा अपरिपक्व बाळाची काळजी घेणं, औषधोपचार किंवा संगोपन करणं हे स्वतः बालरोग तज्ज्ञ आणि बाळाच्या पालकांसाठी फार मोठं असं आव्हान असतं। आणि जवळपास बाळाचं बऱ्यापैकी तारुण्यात पदार्पण होईपर्यंत या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते। तेव्हा मंडळी, आजच्या आपल्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमात याच विषयीची सविस्तर माहिती, त्यासाठी ऐकूया मुदतपूर्व जन्मलेलं बाळ अर्थात प्रीमॅच्युअर बेबी आणि घ्यावयाची काळजी याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय शामराव जानवळे यांच्याशी केलेली ही बातचीत। श्रोतेहो आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आज मुदतपूर्व जन्मलेलं बालक आणि घ्यावयाची काळजी याविषयी आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय जानवळे यांना। सर नमस्कार।
3: नमस्कार मॅडम।
2: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत।
3: धन्यवाद।
2: सर, सुरुवातीचा प्रश्न माझा साहजिकच हाच आहे की प्रीमॅच्युअर किंवा मुदतपूर्व जन्मलेलं बालक म्हणजे काय आणि अशी बालक जन्माला येण्याची कारण कुठली?
3: प्रसूतीची मुदत साधारणपणे 37 आठवड्याची असते।
2: अच्छा।
3: कुठलंही बाळ 37 आठवड्याच्या आत जर जन्मलं तर त्याला आपण प्रीमॅच्युअर बाळ असं म्हणतो।
2: बर।
3: अपुऱ्या दिवसाचं बाळ म्हणजे प्रीमॅच्युअर बाळ।
2: हो।
3: त्याच्यात आणखी एक गोष्ट आहे की जन्मताच नॉर्मल वजन हे 2.5 किलो असलं पाहिजे।
2: अच्छा।
3: आणि 2.5 किलो पेक्षा कमी वजन असलेल्या बाळाला कमी वजनाचं बाळ असं म्हटलं जातं।
2: बरोबर।
3: म्हणजे इथं दोन्ही गोष्टी होणार आहेत। एक तर ते बाळ कमी दिवसाचं आहे का किंवा ते बाळ कमी वजनाचं आहे का।
2: अच्छा। बर।
3: आता कमी वजनाचं बाळ कमी दिवसाचं असू शकेल।
2: बर।
3: किंवा कमी वजनाचं बाळ हे दिवस पूर्ण झालेत पण वजन कमी आहे अशी पण स्थिती असू शकेल। IUGR असं म्हणतात।
2: अच्छा।
3: आता दोन्ही हे एक नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्याच आहेत।
2: बर।
3: आजचा आपला विषय प्रीमॅच्युअर बेबी हा आहे।
2: बरोबर।
3: हा खर तर खूप महत्वाचा विषय आहे, कारण अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण आपण कमी करण्यात बरंच यश मिळवलंय, पण

0: न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट कमी करण्यात म्हणावं तेवढं यश आपल्याला मिळालं नाही.
1: अच्छा.
0: आणि दुर्दैवानं मागच्या वर्षी लॅन्सेट नावाच्या एका नियतकालिकात असं सर्वेक्षणात समोर आलं की जगात सर्वात जास्त प्रीमॅच्युअर बाळ भारतात जन्मतात.
1: बर.
0: लग्न होतं आणि प्रत्येकाला म्हणजे लग्न झाल्यानंतर मूल व्हावं असं प्रत्येकाला वाटतं.
1: अगदीच.
0: अचानक बाळणपण झालं, बाळ प्रीमॅच्युअर झालं आणि तिथून त्याचा तो स्टॉर्मी वादळी कोर्स झाला की पालकांच्या सगळ्या आनंदावर विरजण पडतं.
1: अगदीच.
0: विवाह त्यांचे झालेत, ज्यांना मुलं होणार आहेत किंवा ज्यांना प्रीमॅच्युअर बालक आहेत किंवा ज्यांना प्रीमॅच्युअर बालक होती पण आता ते त्याच्या संगोपनात व्यस्त आहेत, त्यांच्यासाठी हा सेशन खूप महत्वाचा आहे.
1: अगदीच.

0: अगदी
1: थोडक्यात प्रीमॅच्युरिटीची कारणं सांगतो. प्रीमॅच्युरिटी कारणामध्ये पहिल्यांदा मॅटर्नल कॉजेस असतील, म्हणजे आईचे कारण असतील किंवा बाळाचे कारण असतील, किंवा बाळाचे आणि आईचे दोघांचे कारण असतील.
0: अच्छा.
1: तर थोडक्यात की आईला रक्तदाब, आईला मधुमेह असेल, आईला दुसरा कोणता जेनेटिक किंवा दुसरा कोणता मोठा दीर्घकालीन आजार असेल, आईमध्ये रक्त कमी असेल, आईचं कुपोषण झालेलं असेल, हे काही कॉमन कॉमन कारण आहेत.
0: अच्छा.
1: मल्टिपल प्रेग्नन्सीज, त्याच्यामध्ये ट्विन प्रेग्नन्सीज, जुळे गर्भधारणा आहे, ट्रिपलेट ट्रिपल गर्भधारणा आहेत, तिळे होणं हे पण त्याचे कारण आहेत. आईच्या गर्भाशयाचा जंतुसंसर्ग हे पण कारण आहे, कोरिओमनायटिस.
0: अच्छा.
1: आणि अर्ली रप्चर ऑफ मेम्ब्रेन किंवा प्री मॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन, म्हणजे बाळंतपणाची प्रोसेस सुरू व्हायच्या आधीच ते उतरंड फुटणे आणि व्हायला लागणे असं असलं तर प्री मॅच्युअर डिलिव्हरी करावी लागते.
0: अच्छा.
1: आजकाल म्हणजे प्रदूषणामुळे पण प्री मॅच्युअर डिलिव्हरी होत आहेत असं संशोधनाने आता समोर आलंय.
0: बर, बापरे. सर, तुम्ही अतिशय विस्तृत पद्धतीनं या विषयावर प्रकाश टाकत आहात. आता तुम्ही सांगा की अकाली जन्मलेल्या बाळाला, जे सर्वसामान्य भाषेत लोक पेटी म्हणतात पण आपण इन्क्युबेटर म्हणतो त्याला, तर मग आईपासून दूर ठेवतात त्या बाळाला, तर मग त्याचं काय कारण असावं, का ठेवावं लागतं ते बाळ तसं दूर?
1: सर्वप्रथम असे प्रीमॅच्युअर बाळाला आमच्याकडे तपासायला आणलं जातं. मग आम्ही त्याचं तपासणी करतो, असेसमेंट करतो आणि बघतो की त्याला ऍडमिट करायची गरज आहे का नाही.
0: बरं.
1: प्रीमॅच्युरिटी अशी कमी पण असू शकते, प्रीमॅच्युरिटी जास्त पण असू शकते.
0: अच्छा.
1: आता उदाहरणार्थ एक 15 दिवस कमी पडले म्हणजे लेट प्रीटम, त्याला फारसं काही करायची गरज पडत नाही. 2.5 किलोपेक्षा जास्त वजन आहे, लेट प्रीटम काही करायची गरज नाही. पण तेच बाळ जर 2 किलोपेक्षा कमी वजनाचं आहे, खूप कमी दिवसाचं, अपुऱ्या दिवसाचं आहे, तर मग मात्र त्याला ऍडमिट करायचं गरज पडते.
0: अच्छा.
1: मग ऍडमिट केल्यानंतर बाळाला आम्ही सांगतो की बाळाला ऍडमिट करायची गरज आहे आणि त्याला एनआयसीयू मध्ये ठेवावं लागतं. आता एनआयसीयू म्हणजे न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट किंवा सरकारी दवाखान्या जिल्हा रुग्णालयात एसएनसीयू झालेत आता, म्हणजे स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट असतात.
0: अच्छा.
1: की ही 2 किलोची बाळ एवढी नाजूक अवस्थेत असतात, ह्यांना असं जनरल वॉर्डमध्ये ठेवता येणार नाही. की एक तर त्यांची प्रतिकार शक्ती खूप कमी असते, मग सर्वसामान्य माणसाला एनआयसीयू समजत नाही, तर मग डॉक्टर काय म्हणतात, त्याला काचेची पेटी ठेवा लागेल.
0: अगदी.
1: काचेची पेटी म्हणजे काय की एक सेट असतो, त्याला इन्क्युबेटर म्हणा किंवा तिथं वॉर्मर म्हणा, तिथं काय स्पेशल त्याचं तापमान योग्य मर्यादित ठेवण्याची एक यंत्रणा असते.
0: अच्छा. म्हणजे नियंत्रित केलेलं असतं
1: बाळाच्या तापमानानुसार, शरीराच्या तापमानानुसार किंवा त्याला जेवढं तापमान लागतं तिथं सेट केलं असतं.

0: तिथं प्रोब्स असतात, सेन्सर्स असतात आणि त्या सेन्सर्स त्याला योग्य मर्यादेत ठेवलं जातं. तिथंच ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम असते, तिथं ऑक्सिजन देता येतं, साधं ऑक्सिजन देता येतं किंवा मग त्याला जर कधी व्हेंटिलेटर मशीनरीवर ठेवायचं, नेझल सीपॅप, हाय फ्लो किंवा कॅथेटर ठेवायचं असेल तर त्याच्यात पण त्याचं ठेवता येतं. मग त्याला तिथून त्याचं सगळे औषध देतात, नळी वाटत त्याला दूध पाजलं जातं, आयव्ही फ्लुइड्स लावले जातात.
1: अच्छा.
0: हे साधारणपणे असंच स्ट्रक्चर की एक स्पेशल त्यांचा वार्ड असतो, तिथं प्रशिक्षित माणसं असतात आणि थोडी अशा न्यूनेटची प्रतिकारशक्ती खूप कमी असते, त्यामुळे तिथं वातावरण थोडंसं आणखी जास्त स्ट्रिक्ट ठेवलं जातं, जास्त लोकांना मध्ये येऊ दिलं जात नाही.
1: बरोबर.
0: तिथं मग त्याचे काटेक म्हणजे नियम पाळले जातात.
1: अच्छा. समजा एखाद्या घरात बाळ जन्मलं आणि त्याला जर असं पेटीत ठेवावं लागलं तर ती मंडळी साहजिकच खूप घाबरून जातात, तर थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार असं की त्याच्यात घाबरायसारखं काही नसतं, ते एक तो एक प्रोसिजरचा भाग झाला.
0: हा एक अतिशय चांगला मुद्दा आहे आणि डॉक्टर लोक पण आजवर हे कसं समजून सांगायचं ह्याच्यात चिंतेत आहेत.
1: बरोबर.
0: कारण कसं की ते जर तरच्या खूप गोष्टी असतात.
1: बरोबर.
0: आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक बाळ आलं, ते आहे 34 आठवड्याचं आणि त्याचं वजन आहे 1800 ग्रॅम. आता प्रथमदर्शीने ते बाळ चांगलं दिसतं, बघतं, श्वास घेतं आणि आई वडिलांना वाटतं की चांगलं बाळ आहे, मग मी सल्ला देतो की ह्याला तुम्हाला काचेची पिळती एनआयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागेल. मग मी ऍडमिट करतो तर याच्यासाठी की इथून पुढे 7 दिवस 48 तास काही कालावधीसाठी त्याच्यात काही गुंतागुंती होतात का.
1: बरोबर. बरोबर.
0: कमी दिवसाचं बाळ आहे म्हणजे हे अपरिपक्व बाळ आहे.
1: अगदी.
0: अपरिपक्व बाळ आहे आणि याचे सगळे अवयव कमजोर आहेत.
1: अगदी.
0: मग ते आतापर्यंत तो बाळ आईच्या गर्भाशयात होता, आईच्या वारेवाटे त्याचं पोषण होत होतं, पण आता त्याला बाहेर स्वतंत्र जगायचे, मग हे सगळे अवयव त्याला स्वतंत्र जगण्यासाठी मदत करतात का.
1: बरोबर.
0: हे बघावं लागतं.
1: खरंच.
0: आता प्रत्येक गोष्टीचं अवयव, उदाहरणार्थ फुफ्फुस.
1: अगदी.
0: ह्याचे फुफ्फुस खूप कमजोर झालेले असतात, कमजोर असतात आणि उघडे झालेले असतात, त्यांच्या सर्फॅक्टंटची कमतरता असते, त्याच्यामुळे ह्यांचे जे वायुकोशिका असतात ना त्या कोलॅप्स असतात.
1: अच्छा.
0: कोलॅप्स असतात म्हणजे काय, वायुकोशाचं का, वायुकोशिकेचं काम काय, अल्व्होलाय म्हणतात त्याला, तिथं ऑक्सिजन ट्रान्सफर होत असतं.
1: बरोबर.
0: की वातावरणातला ऑक्सिजन घेतला जातो आणि शरीरातला कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो.
1: अगदीच.
0: आणि तेच जर काम करत नसतील तर मग ह्यांच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी खालावते आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो.
1: बरोबर.
0: ह्याला थोडक्यात रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणतात.
1: अगदीच. अगदी.
0: आता सिंड्रोमचा अर्थ काय, की तो का होतो माहित नाही, त्यावर खरी ट्रीटमेंट किती दिवस काय हे पण माहित नाही.
1: बरोबर.
0: आणि पहिला आणि सगळ्यात मोठा धोका त्याला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा असतो.
1: अच्छा.
0: मग बाळ चांगलं असताना 12 तासानंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरु होतो. आम्ही पॅरेंटला बोलवतो आणि सांगतो की तुमच्या बाळाला आता श्वास घ्यायला त्रास व्हायला. मग त्यांचा पहिला प्रश्न येतो की सुरू ऍडमिट करताना बाळ चांगलं होतं.
1: अच्छा.
0: मग आता कसा श्वास घ्यायला त्रास झाला.
1: बरोबर. बरोबर.
0: पण ह्या आपल्या सेशन मधून पॅरेंटनी समजून घेतलं पाहिजे, म्हणून हे सगळ्या गोष्टी त्यांच्या समोरच्या प्रश्नाचे उत्तर मी देतोय.
1: बरोबर. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला त्यांनी मान्य केला
0: पाहिजे, मान्य करून जे काउन्सिलिंग डॉक्टर लोक करतात ते स्वीकार केली पाहिजे. आता उदाहरणार्थ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम आहेत, त्याच्यामध्ये काही ग्रेड्स असतात. समजा जास्त तीव्रतेचा आहे, थोड्या तीव्रतेचा आहे, साधा ऑक्सिजन लावून मेंटेन करतो, साधा ऑक्सिजन लावून मी मेंटेन करत नाही आणि त्याला काहीतरी मशीनवर ठेवायची गरज पडते, मशीनवर ठेवूनही फरक पडत नाही, त्याला सर्फॅक्टंटचे इंजेक्शन द्यावं लागतात का, हे सगळं त्या पेशंटच्या कंडिशनवर ठरतं, त्याच्या स्थितीवर ठरतं.
1: बरोबर.
0: मग ते डॉक्टर काय करतात की त्याच्यानुसार त्याचे निर्णय घेतात.
1: अगदी.
0: मग त्यानुसार देतात आणि त्याच्यातून त्याला त्याचं बाहेर पडतात.
1: बरोबर.
0: पहिला मी सांगितलं तुम्हाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ज्याच्यामध्ये सर्फॅक्टंटची कमतरता असते, अल्व्होलाय कोलॅप्स असतात, त्याला असिस्ट म्हणजे त्याला खूप आधाराची गरज असते.
1: खरंच. खरंच.
0: आता त्या दुसरे कॉम्प्लिकेशन ॲपिनिया.
1: बर.
0: ॲपिनिया म्हणजे काय, की हे अशी बाळं काय करतात की अचानक श्वास घेणंच बंद करतात.
1: बापरे.
0: आणि सिजेशन ऑफ ब्रिदिंग म्हणजे 20 सेकंदापेक्षा जास्त श्वास घेणं बंद केलं की मग त्यांचा रंग बदलतो, निळा होतात.
1: बरोबर.
0: हृदयाची गती त्यांची वाढते, पुन्हा हळूहळू कमी व्हायला लागते.
1: अच्छा.
0: आणि मग त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते, त्याला ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला स्टिम्युलेट करावं लागतं किंवा जास्तच प्रकार जास्त आपण असेल तर मग बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन द्यावं लागतं. नेहमी व्हेंटिलेट जात असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर पण ठेवावं लागतं.
1: अच्छा.
0: किंवा मग कॅफे म्हणजे इंजेक्शन पण असतात त्याचे, तो ॲपनियामध्ये जाऊन काही मेडिसिन्स असतात, ते मेडिसिन पण दिले जातात.
1: बरोबर.
0: पण ते एक चांगली गोष्ट आहे की एखादं बाळ चांगलं श्वास घेत आहे, मी संध्याकाळी 9:30 सांगेल तुमचं बाळ चांगलं आहे आणि रात्री 5:30 वाजता तो ॲपनियामध्ये गेला आणि तीव्र ॲपनियामध्ये गेला, पहाटे त्याला बोलून घेऊन सांगणं हे पण आमच्यासाठी खूप आव्हानाची गोष्ट
1: आहे
0: की तुमचं

0: चांगलं असून अचानक श्वास बंद पडला.
1: बिलकुल.
0: ऍक्च्युली हे प्रीमॅच्युरिटीच एक वन ऑफ द कॉम्प्लिकेशन, नॉन कॉम्प्लिकेशन आहे. ऍपनिया मॉनिटर असतात, मग त्याला प्रोब लावून ठेवला, ऍपनियामध्ये गेला तर लगेच अलाराम वाजतो, ऍपनियामध्ये चाललंय बाळ, लगेच जाऊन आपण त्याला जाऊन बघायचं. तिसरी गोष्ट असते की त्यांचे आतडे कमजोर असतात, आपण त्याला ट्रीटमेंट मध्ये पहिल्यांदा आयव्ही फ्लुइड देतो, नंतर त्याची पचन कसं करतो ते बघून हळूहळू दूध सुरू करतो, पण तो दूध पचवतो का? दूध पचवलं नाही तर सतत उलट्या करतो, त्याचं पोट फुगतं, रक्तस्राव होतो, त्याच्या प्लेटलेट्स कमी होतात. ह्याला म्हणतात नेक्रोटायझिंग इंटरकोलायटिस, म्हणजे तो पहिले आरडीएस मधून बाहेर पडला, ऍपनियामधून बाहेर पडला की नेकचा सामना करावा लागतो.
1: बापरे.
0: आणि मध्येच मग त्याला इन्फेक्शन व्हायची भीती राहते. आता ह्याच्यामध्ये जीबीएस म्हणजे ग्रुप बीटा स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन खूप कॉमन आहे. उदाहरणार्थ जर बाळाच्या आईला गर्भारपणे किंवा बाळंतपणाच्या वेळेस जर ताप आला, तिला इन्फेक्शन असेल, तिच्या आतड्याचं इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल, तर ऍट द टाइम ऑफ बर्थ बाळंतपणावेळी बाळाला संसर्ग होतो.
1: अच्छा.
0: आणि मग ते सेप्सिस अगोदरच त्याची प्रतिकार शक्ती खूप कमी असते यंत्रणा, आणि मग असं इन्फेक्शन झालं की मग त्याला तशी ट्रीटमेंट द्यावं लागते. मग त्या इन्फेक्शनच्या स्टेजनुसार बॅक्टेरिया म्हणजे रक्तात पूर्ण भिनलंय का, सेप्टिसिमिया झालाय का, मेनिंजायटिस मेंदूत उतरलाय का, मग ते समजा सेप्टिसिमिया झाला त्याला 2 आठवडे, मेनिंजायटिस झालं तर 4 आठवडे, ब्लड कल्चर केल्यानंतर पॉझिटिव्ह आलं तर मग त्याला इतके अँटीबायोटिक्स द्यावं लागतात.
1: अच्छा.
0: मग एकंदरीत हा सगळा कोर्स स्टॉर्मी असतो.
1: बरं.
0: मी सांगितलं स्टॉर्मी म्हणजे वादळी कोर्स.
1: अगदीच अगदी.
0: सगळ्या वादळाचा सामना करत करत बाळ हळू बाहेर येतं. ज्यावेळेस बाहेर येतं त्याच्या बाळाच्या आईला खूप आनंद होतो, पण काकणभर जास्त आनंद त्याच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरवर आणि त्या सगळ्या स्टाफला होत असतो.
1: खरंच खरंच खरं म्हणजे खूपच सॅल्यूट करावा सर तुमच्यासारख्या डॉक्टर मंडळींना, आणि आपल्या या विज्ञानाची जी प्रगती आहे त्या ज्यांनी ते शोधून काढलं त्या लोकांना. नक्की सर. आणि तुम्ही इतकं बारीक गोष्टी सांगत आहात आमच्या श्रोत्यांना की निश्चितच मला वाटतं की इथून पुढे कधी अशी जर एखादी घटना त्यांच्या आयुष्यात घडली तर त्यांच्या बाळाला ते नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते वागतील. सर मग बाळाला फीड कसं केलं जातं या बाबतीत? म्हणजे बरेचदा असं असतं की आई एकीकडे आणि ते बाळ जे असतं ते बालरोगतज्ञांच्या देखरेखीखाली, तर मग कसं करतात?
0: त्याचं फीडिंग देताना काय की त्याची मॅच्युरिटी किती आहे, खूप कमी दिवसाचं कमी वजनाचं आहे, ह्याच्यावर त्याच्या पुढच्या गोष्टी ठरतात. उदाहरणार्थ बाळ 1.3 किलोचं बाळ आहे,
1: बरं,
0: ह्या बाळाला गिळणं आणि श्वास घेणं ह्याच्यात समन्वय साधता येत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे तुम्ही त्याला वाटी चमच्याने डायरेक्ट पाजलं तर काय होणार आहे की ते काही दूध फुफ्फुसात जाऊन एस्पिरेशन होणार आहे, त्याला निमोनिया होणार आहे, जागीच जाणार आहे.
1: खरंच.
0: एक तर त्याला डायरेक्ट जर तुम्ही अंगावरचं पाजलं त्याच्या ओढण्याची त्याच्या दाबाळात क्षमताच नसते, ओढू शकत नाही.
1: खरंच.
0: ओढलं तर तोंडात ठेवल किंवा एस्पिरेट मारल.
1: बरं.
0: मग त्याला पहिल्यांदा काय करावं लागतं की त्याची तब्येत त्याची असेसमेंट करून कोणत्या कॉम्प्लिकेशन मध्ये आहे का, नॉर्मल आहे हे बघून पहिल्यांदा त्याला एक नळी वाटे दूध सुरू केलं जातं.
1: बरं.
0: थोडक्यात ओरोगॅस्ट्रिक ट्यूब फीडिंग म्हणतात त्याला.
1: अच्छा.
0: तर नळी वाटे दूध घेऊन तो किती टॉलरेट म्हणजे पचवतो ते बघितलं जातं.
1: बरं.
0: आता अर्थातच काय की सुरुवातीला काही अर्ध सलाईन असणार, अर्ध दूध असणार, जसं जसं तो दूध पचवायला लागतो तसं तसं दुधाचं प्रमाण वाढवलं जातं आणि सलाईनचं प्रमाण कमी केलं जातं आणि पूर्णच दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो.
1: बरोबर.
0: आणि मग हे दूध पहिल्यांदा आईचं घेतलं जातं.
1: अच्छा.
0: आईचं दूध एक्सप्रेस मिल्क असतं, म्हणजे आई काढून वाटी चमचा दूध आम्हाला देते.
1: अच्छा.
0: आणि मग आम्ही त्याला पाजतो.
1: बरं.
0: आता इथं छोट्या छोट्या दयानाची ते सोडा, पण मोठ्या मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये तर 50-50, 60-60 बेबी असतात. मग असंच जशी इथं यंत्रणा आहे तशीच माईक सिस्टीम असते, मदरूममध्ये साऊंड असतात. आम्ही नावाने सांगतो की ह्या ह्या बाळाच्या आईने इतकं इतकं दूध आणून द्यावं.
1: अच्छा.
0: मग तिला तिला एंट्री असते, ती बरोबर येते मध्ये, तिला दूध दिलं आणि ते नळी वाटे दूध पाजलं जातं.
1: ह्या
0: बाळाची स्टमक म्हणजे ह्यांची क्षमता खूप कमी असते, त्यामुळे त्याला दर 2 तासाला पाजावं लागतं.
1: अच्छा. म्हणजे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे डॉक्टरांसाठी, पेशंट
0: मायक्रो काम आहे, हे बारकाईने करायचं काम आहे.
1: बरोबर. अगदीच अगदीच सर. आणि मग त्यावेळेस स्वच्छतेची वगैरे किंवा इन्फेक्शन होणार नाही ह्याची काय काळजी घ्यावी?
0: त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की पहिल्यांदा तर हँड वॉशिंग, हात धुतल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची नाही.
1: बरोबर.
0: बाळाच्या आईकडं लिक्विड हँड वॉश असला पाहिजे. नुसतंच हँड वॉश नाही करायचा तर तो चांगल्या स्वच्छ कपड्यांनी पुसायचा पण.
1: बरोबर.
0: वाटी चमचा दूध देणार असेल तर ते सगळ्या स्टराईल करून वाट्या दिल्या जातात.
1: अच्छा.
0: घरी असेल तर मग वाटी चमचा तुम्हाला उकळून घ्यावं लागेल, 6 वाट्या 6 चमचे उकळून ठेवायचे का, स्टीलच्या डब्यात ठेवायचे रोज, त्याचा उकळलेली वाटी चमचाच घ्यायचा तयार करताना. उकळलेलं पाणी, क्षमता असेल तर बिस्लरीचं पाणी, आणि मग ते दूध तयार करून पाजवा, म्हणजे जर फॉर्म्युला चालू असेल तर.
1: अच्छा.
0: आणि आईचं एक्सप्रेस करून पाजवा असेल तर तेच वाटी चमच्यात करून वाट पाजलं जातं. किती दिवस तर मध्ये एनआयसीयू मध्ये एकदा बाळ तिथून डिस्चार्ज केलं.

0: मग त्याचं वजन किती आहे. समजा बाळाचं वजन एक कट ऑफ असतो की 1.8 किलो. 1.8 किलोचं जर बाळ झालं की मग त्याला 1.8 किलोचं होईपर्यंत वाटी चमच्याने पाचलं जातं. आणि जसं 1.8 किलो वजन संपतं त्याचं तर मग त्याला अंगावरचं डायरेक्ट पाजायला दिलं जातं. मग ते सिस्टर समोर किंवा कोणाच्या एखाद्या एक्सपिरियन्स्ड स्टाफ समोर ते पाजलं जातं. जर बाळ चांगलं दूध प्यायलं तर मग ब्रेस्ट फीडिंग केलं जातं. खरं तर जेव्हा बाळ ट्रीटमेंटसाठी ऍडमिट केलं जातं किंवा अरेंजमेंट ठेवलं जातं तेव्हा त्याचं सगळ्यात शेवटचं एक ध्येय असतं की त्याने अंगावरचं दूध नीट पिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: डिस्चार्ज करताना तो एक महत्वाचा क्रायटेरिया की बाळ चांगलं दूध पितंय, लघवी चांगली करतंय, बाळाचं वजन वाढायला सुरुवात झाली आणि मग डिस्चार्ज.
1: बरं. अच्छा सर, इथं आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारावा असा वाटतो की जेव्हा दूध वाटीत काढलं जातं तर मग ते डायरेक्ट बाळाला लगेच द्यावं का किंवा मध्ये काही वेळेस जर उशीर झाला, समजा तुम्ही घरी पाठवलं आणि घरी जर अशी काही परिस्थिती असेल तर मग ती काय काळजी.
0: दूध कसं की समजा आपण वाटीत जरी ठेवलं फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी 6 ते 8 तास चांगलं राहते.
1: अच्छा.
0: ह्युमन मिल्क बँकिंग वगैरे ते प्रकार ऐकला असेल ना.
1: अगदीच.
0: इथं काय की एखाद्या बाळाच्या आई मिल्क डोनेट करते.
1: बरोबर.
0: आणि डोनेट केलेलं दूध परत भाजलं जातं
1: म्हणजे ते दूध लगेच खराब होत नाही, 5 ते 6 तास बाहेर राहू शकत नाही. फक्त प्रोव्हाइडेड दॅट की तेवढी ती काळजी घेणं गरजेचं आहे,
0: तेवढी घेतली जाते.
1: बरोबर. बर सर, आता तुम्ही सांगितलं की जेव्हा ते मूल चांगल्या प्रकारे आईचं दूध प्यायला लागतं आणि लघवी करतं किंवा त्याचं वजन व्यवस्थित वाढायला लागतं आणि मग तुम्ही त्यांना डिस्चार्ज देता, तर मग घरी गेल्यानंतर मग असं जे बाळ सांभाळायचं असतं मग त्या घरच्यांनी काय काळजी घ्यावी. कारण एक नैसर्गिक असतं सर की लहान बाळ आलं की त्याचे पापे घेणं, त्याला उचलून घेणं, आपण असं जनरली पाहतो. तर मग तुम्ही काय सांगाल सर.
0: हे फक्त प्रीमॅच्युअर बाळासाठीच नाही तर प्रत्येक जन्मलेल्या बाळासाठी आता घरी खूप काळजी चांगली घ्यावी लागते.
1: बरं.
0: तर पहिल्यांदा प्रॉपर फीडिंग की त्याचं पोषण चांगलं झालं पाहिजे. जर बाळ अंगावरचं घेत असेल तर 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त अंगावरचं पाजलं जातं.
1: बरोबर.
0: वरचं दूध गुट्टी एक थेंबर पण सुद्धा देत नसतात.
1: अच्छा.
0: आणि मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये हे पाहिले की ज्याला फक्त अंगावरचं पाजलं जातंय, ज्यांना फॉर्म्युला देत नाहीत, असे बाळ भविष्यात खूप चांगली प्रगती करतात. म्हणजे इन टर्म्स ऑफ त्यांचा विकास, मेंदूचा विकास, त्यांचा ग्रोथ किंवा त्यांची प्रतिकार शक्ती, याच्यासाठी फक्त अंगावरचं पाजणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: 6 महिन्यापर्यंत पाजणं गरजेचं आहे. क्वचित प्रसंगी काही माल प्रॅक्टिसेस पण आहेत, गाईचं म्हशीचं दूध पाजलं जातं, अनावश्यक फॉर्म्युला दिला जातो, म्हणजे कुठले तरी निष्कर्ष काढायचे की माझ्या बाळाला दूध पुरत नाही, फॉर्म्युला दिला जातो, हे नको. पहिल्यांदा प्रॉपर फिडिंग बद्दल.
1: बरोबर.
0: जर डॉक्टरनी काही दिवस सजेस्ट केलं असेल की वाटी चमच्याने पाजा, नंतर मग तुम्ही डायरेक्ट पाजा, तर मग ते घरी सांगितलं तसं वाटी चमचा उकळून पाणी गाळून उकळून वगैरे, पण बॉटल अजिबातच नाही.
1: बरोबर.
0: बॉटल 100% स्ट्रिक्टली हवा, कारण त्याच्यासाठी त्याच्यातून जे जंतुसंसर्ग होतो ते जंतुसंसर्ग उपचार करण्यासाठी खूप कठीण असतं.
1: अच्छा.
0: आता उदाहरण दुसरं म्हणजे कधीच बाळाला हात धुतल्याशिवाय हात लावायचा नाही.
1: बरं.
0: जास्त लोकांनी हाताळूच नका.
1: अच्छा.
0: आजारी माणसाचा खास करून संपर्काला नाही पाहिजे.
1: बरोबर.
0: बाळाच्या सानिध्यात संपर्कात खोकू नका, शिंकू नका. किंवा तुम्ही जर बाळा तुम्हाला काही इन्फेक्शन असेल बाळाच्या आईला खास करून, तर बाळाच्या आईने मास्क वापरावेत.
1: अच्छा.
0: डबल लेअर कॉटन मास्क बऱ्यापैकी इफेक्टिव्ह असतात.
1: बरं.
0: आणि घरी प्रॅक्टिसेस असतात, आजी काजळ घालतात, तळ भरतात, कानात तेल टाकतात, खूप अनावश्यक आहे.
1: बरं.
0: हे असे काहीच सोपस्कार करायचे नाहीत.
1: अच्छा.
0: सगळे कॉटनचे कपडे सगळे स्वच्छ धुवून घ्या.
1: बरोबर.
0: डायरेक्ट नवीन आणलेले कपडे घालू नका.
1: अगदीच.
0: त्यांचे कपडे आपल्या कपड्यात मिक्स पण करू नका.
1: बरोबर.
0: हे झालं तर स्वच्छतेबद्दल. त्यांना घरी उबदार ठेवावं लागतं. आता उबदार ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. कधी कधी कोणी वॉर्मर सुद्धा वापरता येतं, पण सिम्पल सिम्पल गोष्टीमध्ये काय की तुम्ही पहिले रूम तर उबदार पाहिजे, हवीशीर पण पाहिजे.
1: बरोबर.
0: मग पहिले दरवाजे खिडक्या पक्क्या बंद करा, पडदे लावा. 200 वॅटचे बल्ब वगैरे असतात, परंतु तुम्ही सारखं जर दरवाजा उघडला नाही आणि सारखं जर त्या खोलीत गेले नाहीत तर हळूहळू खोली उबदारच होते.
1: अगदीच.
0: पंखा लावू नका जोरात, हवेचे झोत डायरेक्ट बाळावर जातील असं काही करू नका.
1: बरोबर.
0: म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या बाळाच्या शरीराचं तापमान तुम्हाला योग्य मर्यादेत ठेवायचं. आता ही गोष्ट वेळेनुसार बदलणार आहे.
1: बरोबर.
0: समजा मंथ ऑफ मे मध्ये दुपारी 12 वाजता तुम्हाला थोडंसं मोकळं ठेवावं लागेल.
1: अगदीच. अगदीच.
0: आणि नोव्हेंबर मध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये हातमोजे, पायमोजे, मच्छरदाणी, छोटस ब्लँकेट वापरावं.
1: बरोबर.
0: त्याच्या बाळाची ती अरेंजमेंट सतत बदलत राहणार. आता बऱ्याचदा आम्ही बघतो ना की इतकं त्याला ओव्हर रॅप करतात, जास्त म्हणजे बाळाला ताप आला म्हणून आणतात, जास्त कपड्यात गुंडाळून ठेवतात, त्याचं एक्झॅग्रेशन झालेलं असतं.
1: बरोबर.
0: आणि इतकंच नाही तर हे असं ओव्हर रॅपिंगमुळे धोके होतात.
1: अगदीच.
0: सडन इन पर डेथ सिंड्रोम सारख्या गोष्टी पण होतात.
1: बरोबर.
0: आता परदेशामध्ये स्मोकिंग करतात लोक, पण अशा स्मोकिंग किंवा धूर बाळाच्या घरापर्यंत पोहोचला पण नाही पाहिजे.
1: अच्छा. म्हणजे ही जनरल जे काळजी

0: पाहिजे. नंतर मग डॉक्टरांनी सांगितलेले मेडिसिन प्रॉपर देणे
1: बरोबर
0: किंवा त्याचे लसीकरण प्रॉपर करणे, लसीकरण बद्दल माहिती करून घेणे. जेव्हा लसीकरणाची वेळ असेल तेव्हा ग्रामीण भागात असेल तर अंगणवाडीमध्ये दिलं जातं, जिल्हा रुग्णालय बीडमध्ये पण किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळीकडे लसीकरण प्रॉपर होतं.
1: अच्छा,
0: लसी समजून घ्यायचं, ते कार्ड घ्यायचं, प्रॉपर लसीकरण करायचं.
1: बरं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
0: पण लसीकरणाच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो की त्याचं पण लसीकरण खूप महत्वाचं असतं, कारण त्याची तर प्रतिकारशक्ती कमी असते. पण बीसीजीची लस देणार तर त्याला कमीत कमी 2 किलो वजन झालं पाहिजे, आणि दुसऱ्या लसी देणार तर ते 2.5 किलो वजन आणि 1.5 महिना झाला पाहिजे.
1: बरं, अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच केल्या पाहिजेत. आपण बाळाच्या जन्मानंतरची काळजी किंवा घरी आल्यानंतर कशी काळजी घ्यावी हे खूप छान आम्हाला स्पष्ट करून सांगितलं. पण मग आता भविष्यात जे असतं की असं बाळ
0: भविष्य सांभाळायचं प्रीटर्मच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे, कारण काय माहिती का ह्यांचे सगळे अवयव कमजोर असतात.
1: बरं,
0: जेव्हा आपण बाळाला डिस्चार्ज करतो तेव्हा काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. त्याच्या सर्वात महत्वाचं पहिल्यांदा त्याची दृष्टी.
1: बरं,
0: कारण त्याच्यात रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे अविकसित पडदा, रक्तवाहिन्याचं जाळ, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं.
1: बरं,
0: आणि ते आरओपी स्क्रीनिंग म्हणजे पहिल्यांदा डोळ्याच्या डॉक्टरकडून करून घ्यावी लागते.
1: अच्छा,
0: आणि ते एकदा वेळ लागून गेलं तर मग अंधत्व येतं.
1: बरं,
0: आणि ते वेळी जर स्क्रीनिंग झाली, आरोपी जर प्रीमॅच्युरिटी रेटिनोपॅथी असेल तर लेझर केले की ते पटकन दृष्टी नॉर्मल होते.
1: अच्छा,
0: पहिलं तर दृष्टी ते ॲटमो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा मी नातेवाईकांना सांगतो डोळे डॉक्टर दाखवून घ्या, पण डोळे डॉक्टर ते दाखवत नाहीत.
1: बरं,
0: आणि मग अशा घटना घडतात तेव्हा खूप मनाला वाईट पण वाटतं.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट हिअरिंग, मग त्याचे हिअरिंग असेसमेंट असतात, ओई टेस्ट असते किंवा 3 महिन्यानंतर बेरा टेस्ट केली जाते, त्याची हिअरिंग असेसमेंट केली जाते.
1: बरं,
0: तिसरं अशा बाळाच्या मेंदूचं मॅटर कमजोर असतं.
1: बरं,
0: आणि त्याला इंट्राव्हेंट्रिक्युलर किंवा पेरिव्हेंट्रिक्युलर रक्तस्त्राव होण्याची भीती जास्त राहते.
1: अच्छा,
0: किंवा पेरिव्हेंट्रिक्युलर लिकोमलेशिया नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये सुद्धा मेंदू थोडा डेव्हलप होत नाही.
1: बरं,
0: आणि मग त्याचे परिणाम त्याच्या बॉडीवर दिसायला लागतात.
1: बरं,
0: मग बाळ जेव्हा डिस्चार्ज केलं जातं ना तेव्हा त्याच्या डेव्हलपमेंटकडे माइल स्टोन्स कडे लक्ष दिलं जातं.
1: बरं,
0: आता उदाहरणार्थ 2 महिन्याला तो हसतो, 3 महिन्याला मान पकडतो, 5 महिन्याला पालत पडतो, 7 महिन्याला तो बसतो आधारानं, आधाराशिवाय रांगणं चाललं, ह्या सगळ्या विकासाचे टप्पे तो वेळच्या वेळेला तो अवगत करतो का, त्याच्या हातापायात कुठे ताठरपणा आलाय का.
1: बरं,
0: कारण हीच बाळ भविष्य काळातली सेरेब्रल पाल्सीची बाळ असतात.
1: अच्छा,
0: ज्याला बहुविकलांगता म्हणतात.
1: बरं,
0: त्यांच्या हातापायात ताठरपणा येतो, कडकपणा येतो. समजायचं कुठेतरी मेंदू खराब आहे, मग त्याला झटके येतात का, मग त्याचं न्यूरो इव्हॅल्युएशन करायचं का, जर असं काही दिसून आलं तर त्वरित मग त्याचं न्यूरो इव्हॅल्युएशन करणे, त्याला फिजिओथेरपी प्रॉपर देणे, आणि सेरेब्रल पाल्सी झालाय का ते बघणं, किंवा त्याचं डिलेड डेव्हलपमेंटल माइलस्टोन आहे का ते बघणं, हे बघावं लागतं. म्हणजे मेंदूचे स्टेटस पण बघावं लागते. यांच्यामध्ये कसं आहे की एक पीडीए नावाचं एक नस असते, पेटंट डक्टस आर्टोरिसस, ते जन्मानंतर बंद झालं पाहिजे. त्यांच्यामध्ये कधी कधी ते ओपन पण राहते, मग ते काही मेडिसिननी क्लोज होतं, त्याच्यानंतर भविष्यात सर्जरी पण लागते, त्यासाठी इकोकार्डिओग्राफी पण करायची गरज पडते.
1: बरं, आणि हे साधारण कुठल्या वयापर्यंत करावं लागतं?
0: कसं की ऍट द टाइम ऑफ डिस्चार्ज इकोकार्डिओग्राफी करून तसे काही चिन्ह असतील दिसत असतील तर करून पाठवलं जातं.
1: अच्छा, म्हणजे अगदी नवजात बालकालाच हे करावं?
0: नवजात बालकाला सुद्धा, म्हणजे प्रीटम बोलते, सर्वच बाळाला नाही. मग सर्वच बाळाचं कसं की इकोकार्डिओग्राफी त्याच्या तपासणीनुसार त्याच्या लक्षणानुसार केली जाते.
1: बरं,
0: ह्या बाळाला कसं प्रीटम बाळाला आपण काय, एक तर मेंदू, त्याचं हृदय, त्याची दृष्टी आणि त्याचे कान आणि एकंदरीत त्याचं शरीरातलं स्थिती, या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं.
1: अच्छा, बरं. सर, आता म्हणजे एक साधारण 2-3 वर्षाचं बाळ जेव्हा होतं, मग त्याला शाळेत घालणं किंवा इतर लोकांशी संपर्क येतो किंवा एक त्याचं जे नैसर्गिक आयुष्य असतं ते सुरू होतं, मग त्यावेळेस काही काळजी वगैरे घ्यावी लागते का किंवा काही लक्ष ठेवावं लागतं का?
0: आता जर हे प्रीतम बाळ अशा काही गुंतागुंतीतून बाहेर पडलेलं असेल आणि ह्या गुंतागुंतीचा परिणाम त्याच्यावर झाला असेल तर मग ते थोडस त्याच्या लर्निंग डिसेबिलिटीज म्हणजे त्याच्या शिकण्यामध्ये कुठं आहे का, डिलेड माइलस्टोन्स आहेत का, ह्या गोष्टीकडे बघावं लागतं. आणि जर सही सलामत बाहेर आलं असेल, त्याचा मेंदू इंटॅक्ट असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर मग फारसं काही करायचं की नॉर्मल बाळासारखं त्याचं संगोपन केलं जातं.
1: अच्छा सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा की प्रत्येक जे प्रीमॅच्युअर बाळ जे तुम्ही आता सांगितलं की हे असे असे धोके त्याच्या ह्याच्यामध्ये असू शकतात, मग हे दरवेळेस त्याच्या फ्युचरमध्ये ते तसं वीकच राहतं का असं काही नाही की नॉर्मल आयुष्य पण त्याला छान जगता येतं नॉर्मल लोकांचं?
0: बघा, 19-20 फरक राहणार आहे.
1: बरं, अच्छा,
0: कॅचअप ग्रोथ, मग ह्या बाळांना कॅचअप

0: ग्रोथ अटेंड करण्यासाठी आपल्याला सर्वांना मदत करायची असते.
1: अच्छा.
0: त्यांचं वजन वाढून आता वजन वाढत नाही, तर वजन वाढल्यानंतर काय जन्मताच वजन खूप कमी होतं
1: हे
0: कधी तर 18 महिन्यानंतर पण पॅरेंट सांगतात.
1: बर.
0: पण मला मी त्याचा पुस्तकात सोडून द्या, पण मी स्वतः त्याचा विरोध करतो. कारण 18 महिन्यानंतर आता 1.5 किलो 2 किलोचा गॅप कशाला विचार करायचा. तुम्ही आताच नीट ऍक्ट करा.
1: बर.
0: त्याचा आहाराकडे नीट लक्ष द्या.
1: बर.
0: त्याची प्रतिकार शक्ती कशी वाढेल, तो आजारी कसा पडणार नाही, प्रतिबंधात्मक उदाहरणार्थ स्वच्छ पिण्याचं पाणी, मच्छर पासून बचाव, आजारी माणसाचा संपर्क टाळणे, पोषक आहारात प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवणे, आहार चांगले करणं, त्याची प्रतिकार शक्ती चांगली, शारीरिक नंतर भविष्यात हालचाली झाल्या पाहिजेत, एक्सरसाइज करणं, त्याला मेंदूला चालना देणं, सेन्सरी स्टिम्युलेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॅरेंट म्हणून केल्या पाहिजेत.
1: अच्छा.
0: हा त्यांचं भविष्यात तो मग ते कॅचअप ग्रो घेतला त्यांनी की तो नॉर्मल बाळासारखं होऊन जातो.
1: अच्छा. म्हणजे पण तोपर्यंत पॅरेंट्सनी
0: थोडक्यात सांगायचं झालं तर मी स्वतःच एक प्रीमॅच्युअर बाळ.
1: बर.
0: पण मी आता एवढं डेव्हलप केलं, मी कॉम्बॅट पाहिलो, माझं प्रॅक्टिस केली, एमपीएससी पास झालो.
1: अच्छा.
0: म्हणजे असं आपण असा विचारच नाही करायचा. आपण सतत पॉझिटिव्ह राहायचं, आपल्याकडून थोडी चूक होऊ द्यायची नाही.
1: बर. अच्छा. म्हणजे खरंच खूप छान उदाहरण तुम्ही दिलं सर. मला वाटतं म्हणजे यापेक्षा अजून खरी गोष्ट काय असू शकते ना आमच्या श्रोत्यांसाठी.
0: बुक्स
1: अगदी
0: पुस्तकाच्या फक्त जे काय मी इतक्या दिवसात शिकलो त्याच गोष्टी मी तुमच्याशी सांगितल्या.
1: अगदीच अगदीच अगदीच. सर खूप धन्यवाद, आपण आमच्या विषयाला अतिशय न्याय दिलात आणि अतिशय बारीक सारीक गोष्टी आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात. आज अगस्त दिनक्रमातून आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम. मुदतपूर्व जन्मलेलं बाळ अर्थात प्रीमॅच्युअर बेबी आणि घ्यावयाची काळजी याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय शामराव जानवळे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आरोग्यमंत्र हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
2: श्रोतेहो, आज आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमात मुदतपूर्व जन्मलेली बाळ आणि घ्यावयाची काळजी याविषयी बीड येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय शामराव जानवळे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादर करते होते योगी राज बच्चे. श्रोत्या, आरोग्यमंत्र हा कार्यक्रम ऐकत असताना काही क्षण विद्युत पुरवठा खंडित झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:05 झाले आहेत. श्रोत्या, प्रसाद ऐकत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
3: श्रोतेहो नमस्कार. अच्छा.

शुद्ध नमस्कार। आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील गीतरचना। शुद्ध महाराष्ट्रातील थोर शिक्षण महर्षी आणि रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीरांना यांचा जन्मदिन। कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस आमचं विनम्र अभिवादन। स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, हे ब्रीदवाक्य घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणाचा ज्ञानयज्ञ

कन्यादान या चित्रपटातील गीतरचना एका सुंदर पार्श्वगीतापासून सुरू होणार हे एक मधुर गीत आहे. एकदा ऐकलं की सतत ऐकावं असं वाटतं. ऐकता ऐकताच मन प्रसन्न होऊन जातं, गाण्यात आपण हरखून जातो अशी ही गीतरचना. शशी कपूर आणि आशा पारेख यांचा सुंदर अभिनय आणि निसर्गदृश्य यामुळं हे गाणं आणखीनच श्रवणीय वाटतं. यामध्ये प्रेमाची भावना खूपच छान शब्दामध्ये सांगितली आहे. शब्द हसरत जयपुरी आणि नीरज यांचे आहेत. गाण्यांचे बोल रमणीय असेच आहेत. श्रोत्यांनो, गाणं ऐकतानाच आपल्याला निसर्गाचं दर्शन घडतं. सर्वात महत्वाचं म्हणजे गाण्याची चाल खूपच छान आहे. त्यांच्याच सोबतीला पार्श्वसंगीत. शंकर जयकिशन यांनी मस्त संगीतामध्ये हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. त्यांच्या संगीतामुळेच या गाण्याची उंची वाढली आहे. एकदा गाणं ऐकलं की गाण्याचे बोल चाल आपल्या मनामध्ये बसते, गाण्याचं संगीत मनामध्ये सारखं वाजू लागतं. त्यामुळं हे परत परत ऐकावं असं वाटणारं गीत आता आपण ऐकूयात, कन्यादान या चित्रपटातील.

सुदैव काही गाणी मनामध्ये घर करून असतात. अगदी असंच गीत साहब बिब्यावर गुलाम या चित्रपटातील. गीतादत्त यांचा आवाज, हेमंत कुमार यांचे मधुर संगीत आणि शकील बदवनी यांची 1961 मधील साहब बिब्यावर गुलाम या चित्रपटातील रचना आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. मीना कुमार यांची अदाकारी फारच सुंदर आहे. त्यांचं ते दासीच्या मदतीचं श्रृंगार करणं अतिलोभनीय आहे. ऐकूयात साहब बिब्यावर गुलाम या चित्रपटातील गीत रचना.

खरं माणसाचा जन्म एकदाच मिळतो, तो असा सहजतेने उधळून टाकणं योग्य नव्हे. शरीराचं मिलन क्षणापुरतं असतं, पण मनाचं मिलन हे चिरंतन आहे. मित्रत्वाचे संबंध दुरुनही ठेवता येतात, त्यासाठी जवळकीची जरुरी नसते. सर्वांना त्यांच्या मनासारखं गोष्टी मिळतातच असे नाही. जगात सर्वच गोष्टींची साथ मिळत नाही, तरी जगावंच लागतं. अशा या सुंदर गीतामध्ये गीतकारानं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. श्रोते ऐकूयात सरस्वती चंद्र या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली कवी इंदिवर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

मुख्यतः हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खूप सुंदर प्रार्थना गाण्याच्या रूपामध्ये आतापर्यंत आपण ऐकलेले आहेतच. मग ते गुड्डी चित्रपटातील हमको मन की शक्ती देना असो किंवा लगन या चित्रपटामधील ओ पालनहरे असो, अशी कितीतरी गाणी सांगता येतील. असंच तुमच्या आमच्या ओठावर उंजी घालणारं अगदी मनातलं हम दोनो या चित्रपटातील एक गीत आहे, अल्लाह तेरो नाम. ऐकूयात हम दोनो या चित्रपटातील गीतरचना.

अक्षरावर संजीव कुमार या चतुरस्त्र अभिनेत्याच्या सिनेप्रवासातील सर्वोत्तम चित्रपट म्हणजे आंधी हा चित्रपट. यात त्यांच्या बरोबर सुचित्रा सेन यांनीही एका राजकारणी स्त्रीची भूमिका खूप छान पद्धतीने निभावली आहे. 1975 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला कवी गुलजार यांचे सिद्धहस्त दिग्दर्शन आणि उत्तम गीतलेखन लाभलं आहे. लता दिदींनी आणि किशोरदा यांनी पंचमदा यांच्या सुरेल संगीताला आपला सुंदर आवाज दिला आहे. ऐकूयात आंधी या चित्रपटातील गीतरचना.

शोधो अन्यायाविरुद्ध आवाज उठून न्याय स्वतः कसा मिळवायचा याचं उत्तम चित्रण राजकुमार संतोषी यांनी घायल या चित्रपटामध्ये केलं होतं. या चित्रपटामध्ये सनी देओल, अमरीश पुरी, राजबब्बर आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ऐकूयात घायल या चित्रपटातील गीतरचना.

शक्यतो मेरा साया या चित्रपटातील झुमका गिरा रे हे गाणं विशेष लोकप्रिय असं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे गाणं ऐकणं हा एक सुंदर विलक्षण असा अनुभव ठरतो. अशा प्रकारची ठसकेबाज गाणी हे आशा भोसले यांची खासियत होती. हे गाणं त्यांनी पाठलाग या मराठी चित्रपटावरून बनवलेल्या मेरा साया या चित्रपटामध्ये गायला आहे. योगायोग म्हणजे पाठलाग या चित्रपटालाही अशाच प्रसंगामध्ये आशाताईंनी गाणं म्हटलेलं आहे. नको मारो सहाग असं हे गाणं होतं. श्रोता ऐकूयात मेरा साया या चित्रपटातील गीतरचना.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:46 झाले आहेत. शुद्ध प्रसारित मिश्र सायंचा कार्यक्रम पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा, एक दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो, तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: शतव मिश्र सांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात किशोरी अमोणकर, पंडित

श्रोत्याहो आपण श्रीधर फडके यांच्या स्वरात कहिवरे कुसुमाग्रज यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं यशवंत देव यांचं. श्रोत्याहो या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो असं ऐकूयात दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा हळू काम कर. ते फुलांचा तबके क्रिकेटची बॅट नाहीये, इतक्या जोरात कशाला उचलतोय?
1: काय घाबरू नकोस, मी काय पाडणार वगैरे नाहीये.
0: अरे
1: ताट इथून तिकडे नेऊन ठेवतोय फक्त. अगं नंतर आपल्यालाच उपयोगी पडेल ना.
0: तुझ्या हातात की नाही एखादी वस्तू आली की तिचं काही खरं नसतं. ठेवलेली वस्तू उचलतोस, उचललेली दुसरीकडे ठेवतोस, आणि शेवटी ती कुठे ठेवली हे तुलाच आठवत नाही.
1: हे बघ हे बघ सुखदा, हे हे हे तुझे आरोप आहेत ना फार जुने आहेत बरं का, आणि पूर्णपणे खोटे. कारण मी वस्तू खूप जपून ठेवतो.
0: खरंच रे, इतक्या जपून ठेवतोस की त्या कुठे जपून ठेवल्यात हे तुझं तुलाच आठवत नाही.
1: नाही, काल माझा मोबाईल कुठे ठेवला होता मला लगेच आठवलं होतं.
0: कुठे ठेवला होताच रे?
1: सोफ्यावरच तर ठेवला होता.
0: आणि तो तिथे नव्हता.
1: अगं पण मला कमीत कमी इतकं आठवलं होतं की तो सोफ्याजवळ कुठेतरी आहे. नाही का मग? कोण आलंय आता? थांब थांब थांब, मी बघतो. हा
2: मीच आलोय, आणि आधीच सांगतो आज मला मोठं काही काम सांगू नका.
0: का बरं?
2: कारण मी मदतीला आलोय.
1: अरे अशी कशी मदत तुझी? म्हणजे मोठं काम सांगायचं नाही आणि मग तू मदत कशी करणार?
2: हो म्हणजे तुम्ही काम करा आणि मी मानसिक पाठिंबा देतो तुम्हाला.
1: वा वा वा वा, म्हणजे तू मदत करणार म्हणजे आम्ही काम करताना तू आमच्याकडे बघणार,
2: बघणार, प्रोत्साहन देणार, अधून मधून वा वा वा वा म्हणणार, आणि तुम्ही दमलात तर मीच पाणीही पिणार.
0: खरंच मोहित, किती उपयोगी माणूस आहेस तू.
2: लहानपणापासून माझी हीच खासियत आहे. रोहितला काहीही काम सांगितलं की तो मला बोलवायचा आणि मी त्याला सल्ला द्यायचो.
1: हो हो हो, तू सल्ला द्यायचाच म्हणूनच मी इतकी वर्ष टिकून आहे बरं का.
2: आणि माझ्या सल्ल्यांना आज सुद्धा डिमांड आहे म्हटलं.
0: कोण बरं, कुणाची डिमांड आहे?
2: कुणाची म्हणजे काय, अर्थात माझीच.
1: अच्छा,
2: तुला माहितीये का मला एक्सपर्ट सल्ला हवा असतो तेव्हा मी कोणालाही फोन करत नाही, जाऊन आरशा समोर उभा राहतो.
1: अच्छा, छान आहे छानच, कारण तुझ्यासारखा एक्सपर्ट तूच रे.
2: अगं सुखदा, पण तुझी ट्रिप कधी संपली? तू काही सांगितलं नाहीस.
0: सगळं एकदम भारी झालं. खरं तर ना तिथून पुन्हा यावंच वाटत नव्हतं मला.
2: पण तू नव्हतीस तेव्हा रोहित बिचारा विरहगीत गायला लागला होता.
0: अरे बापरे,
2: आणि त्यानं स्वतःची आणि घराची अक्षरशः अवस्था करून घेतली होती. शेवटी मी आणि शर्वरीनं येऊन घरावरले.
1: आली का गाडी परत माझ्यावर? तुम्ही ना माझ्यासारख्या निरागस माणसाला असा त्रास देत आहे का? बरोबर नाही.
2: तू आणि निरागस, तुझे कॉलेजची किती सांगू का सुखदाला?
1: नको नको नको, मला घरात राहायचंय बाबा, मीच आपला तोंड बंद करून बसतो कसा.
0: चला चला, विनोद पुरे झाले, आता एक दोन दिवसात विसर्जन आहे, गणपती बाप्पाला निरोप द्यायला जायचं की नाही आपण सगळ्यांनी? खरं तर ना मला खूप हुरहुर लागते.
1: अरे गणपती आले ना की घराचं रूपच पालटत, मात्र विसर्जन जवळ आलं की अचानक लक्षात येतं किती दिवस पटापट गेले, नाही का?
2: आणि अगदी सुरुवातीला वाटत अजून खूप दिवस आहेत, मग आरत्या, प्रसाद, पाहुणे, गप्पा, धावपळ, आणि बघता बघता विसर्जनाचा दिवस येतो.
0: विसर्जनाच्या दिवशी ना तर सकाळपासूनच काहीतरी एक वेगळीच भावना मनात असते. घरात सगळं नेहमीसारखंच असतं, पण मनाला माहीत असतं की आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे.
1: लहानपणी मात्र आपल्याला विसर्जन म्हणजे फक्त मिरवणूक आणि ढोल वाटायचं
2: आणि खाणं.
1: तुला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का रे?
2: अरे खरं सांगतो, माझ्या आठवणींमध्ये गणपती म्हणजे मोदक, लाडू, पुरणपोळी, प्रसाद आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला नको म्हणत दोनदा प्रसाद घेणं हेच आहे.
0: दोनदा?
2: परिस्थितीनुसार तीनदा पण.
1: मला आठवत आहे लहानपणी ना आम्ही दोघं गणपतीच्या मंडपात तासन तास बसायचो.
2: बसायचो नाही, थांबायचो, कारण आरती संपल्यावर प्रसाद मिळणार असायचा
1: आणि हा नेहमी माझ्या आधी रांगेत पुढे जाऊन उभा असायचा.
2: त्याला म्हणतात नियोजन.
0: आजही मोहितचं नियोजन असंच आहे वाटतं.
2: अजिबात बदललेलं नाही आहे, फक्त आता प्रसादाची रांग कुठे छोटी आहे हे मोबाईलवर शोधतो.
1: वा छान छान छान. पण काही म्हण, त्या दिवसांची मजाच वेगळी होती. घरामध्ये गणपती आणायचा म्हणजे सगळ्यांचा उत्साह, मखर बनवायचं, सजावट करायची, फुलं आणायची, आरतीची तयारी, म्हणजे साधनं त्यावेळेस कमी असली तरी कल्पना भरपूर असायच्या.
2: हो, कधी रंगीत कागद, कधी जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग, कधी घरातल्या पडद्याचा तुकडा, आणि एखादं मखर थोडं वाकडं झालं की आपण त्याला कलात्मक म्हणायचो.
0: लहानपणीच्या गणपतीमध्ये की नाही बजेट कमी आणि आत्मविश्वास जास्त होता.
1: अगदी खरं.
2: फोटो कमी, त्यामुळे चुका कायमच्या पुराव्यात.

0: राहत नव्हत्या.
1: आजकाल एखाद्या मुलाने सजावट केली की आधी फोटो काढतो आणि मग सजावट बघतो.
2: खरंय, पण तंत्रज्ञान आलं म्हणून उत्सवाची भावना काही कमी झालेली नाहीये. उलट अनेक जण दूर असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरतीला वगैरे जोडले जातात.
0: हो ना, माझ्या एका मित्रानं तर परदेशातून गणपतीच्या आरतीला ऑनलाईन हजेरी लावली
1: आहे. म्हणजे जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आरतीला जोडण्यासाठीचा मार्ग सापडलेला आहे.
2: आणि कदाचित म्हणूनच विसर्जनाच्या वेळी मन जरा जास्तच भरून येतं, कारण आपण देवाला निरोप देतोय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपण काही दिवसांच्या एका सुंदर अनुभवाचा समारोप करत असतो.
0: आणि घरातली ती जागा रिकामी होते ना.
1: अरे फक्त गणपती म्हणजे त्याची प्रतिष्ठापना जिथे करतो ती जागाच नाही, तर अख्खं घरच रिकामं वाटतं. सकाळी उठल्यावर तिथे बाप्पा दिसणार नाहीत, आरतीचा आवाज नसेल, नैवेद्य ठेवायची लगबग नसेल,
2: पण आठवणी राहतात
0: आणि मोदकही.
1: तुला की नाही भावनेच्या क्षणी सुद्धा मोदक दिसतात का रे?
0: भावना पोटातून येतात सुखदा.
2: याला ना विसर्जन नाही तर मोदक विसर्जन असं म्हणायला हवं नाही का?
1: पण खरं सांगायचं तर पुढच्या वर्षी लवकर या वाक्यामध्ये किती मोठी भावना आहे नाही.
2: आपण निरोप देताना पुढच्या भेटीचं एक प्रकारे आश्वासनच देत असतो नाही का?
0: म्हणजे गणपती असो किंवा आपली माणसं, भेट संपताना पुन्हा भेटण्याची इच्छा असतेच.
1: आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक निरोप हा कायमचा नसतो, काही निरोप फक्त पुढच्या भेटीपर्यंतचे असतात.
2: विसर्जनाच्या दिवशी मला काय वाटतं की बाप्पांना आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, पण त्यांच्या सोबत जे दिवस घालवलेले असतात ते कुठे विसर्जित होतात?
0: वा वा वा,
2: ते तर मनातच राहतात ना.
0: रोहित, आज काय झालंय तुला? फार सुंदर बोलतोयस.
2: काय ते रे, वातावरणाचा परिणाम आहे हा.
0: मला वाटतं सुखदानं आज सकाळी तुझ्याकडून चार कामं करून घेतली आहेत म्हणून तुझ्यात अचानक आध्यात्मिक शक्ती निर्माण झाली
2: आहे.
1: चार? कुठले बरं चार कामं?
2: हो तर.
1: पण मी तर तुला फक्त तीन कामं सांगितली होती रोहित.
2: बरोबर, पण चौथं काम मी स्वतःहून केलं, त्याचं काय?
0: ते कोणतं आता?
2: तुमचं बोलणं ऐकून घेण्याचं.
0: बरं, आता बाप्पांना निरोप देऊन झाल्यावर काय?
2: काय म्हणजे?
0: कुठेतरी फिरायला जाऊया ना.
1: अरेच्छा, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पर्यटन?
0: हो, कारण घरात बसून कुठे जाऊया म्हणत राहिलो तर डिसेंबर येईल.
2: हे मात्र खरं आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रवास करण्यापेक्षा प्रवासाचं प्लॅनिंग आणि प्लॅनचा प्लॅन करण्यात जास्त वेळ घालवतो आपण.
1: आणि शेवटी कोणीतरी म्हणत ना, चल आता राहू दे, पुढच्या महिन्यात जाऊ.
0: आता हा पुढचा महिना म्हणजे कॅलेंडर मधला सर्वात रहस्यमय महिना.
2: हो, कारण तो कधी येतच नाही.
1: पण खरंच सप्टेंबरचा शेवट आला ना की मला नेहमी प्रवासाची आठवण होते. आणि याच काळात जागतिक पर्यटन दिवस सुद्धा असतो ना.
0: म्हणजे जगभरातल्या लोकांना सांगितलं जातं बॅगा भरा आणि घराबाहेर पडा.
1: फक्त तेवढंच नाही रे, पर्यटन म्हणजे नवीन ठिकाणी जाणं, तिथली संस्कृती, इतिहास, माणसं, निसर्ग हे सगळं पाहणं, समजून घेणं.
2: तर आपल्याकडे तर फिरायला इतकं काही आहे की एका आयुष्यात सगळं पाहणं देखील कठीण आहे.
0: अरे रोहित, महाराष्ट्रातच बघ, कोकणात समुद्र, सह्याद्रीत डोंगर किल्ले, घाट रस्ते, धबधबे, विदर्भामध्ये जंगल, तलाव, वन्यजीव, मराठवाड्यात इतिहासाची कितीतरी पानं जिवंत उभी आहेत.
1: आणि प्रत्येक प्रदेशाची चव वेगळी, भाषा बोलींचा ढंग वेगळा, सण परंपरा हे सुद्धा निराळा असतं.
2: मला ना प्रवासातली हीच गोष्ट फार आवडते, म्हणजे एखादं ठिकाण आपण फोटोमध्ये वगैरे बघितलेलं असतं पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तिथला तो सुगंध, आवाज, हवामान, लोकांची बोलण्याची पद्धत, हे सगळं वेगळं असतं प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर.
0: आणि स्थानिक खाणं.
1: हो अगदी बरोबर, खाणं.
0: आता पर्यटनाच्या चर्चेमध्ये खाण्याला दुय्यम स्थान देणं म्हणजे अन्याय नाहीये का?
2: अन्याय आहे, बरोबर. याला ना कुठेही घेऊन जा, तीन प्रश्न हमखास पडतात. पहिला प्रश्न, इथे कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत?
0: आणि दुसरा प्रश्न, ते किती वेळात मिळतं?
1: आणि तिसरा कोणता बरं?
0: पार्सल मिळतं का?
1: पण खरं सांगू का, पर्यटनाचं सौंदर्य फक्त प्रसिद्ध ठिकाणी नसतंच, त्या पलीकडे असतं. एखाद्या छोट्याशा गावातला बाजार, रस्त्याच्या कडेला मिळणारी गरम गरम भजी, त्या भज्यांचा दरवळ, एखादा स्थानिक माणूस स्वतःहून सांगतो ती गावाची गोष्ट, एखाद्या जुन्या मंदिरातली शांतता, हे सगळं प्रवासाचा भाग असतं.
2: खरे खरे, पर्यटन करताना आपण फक्त पर्यटक राहिलो तर कदाचित ठिकाणं दिसतील

0: पण माणसं समजून घेतली ना तर प्रवास एक आठवण बनू शकतो.
1: माझ्या मते तर प्रवास म्हणजे थोडं स्वतःपासून बाहेर पडणं.
2: हे खरंच छान आहे.
1: हो ना, कारण रोजच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते, आपलं रुटीन ठरलेलं असतं, आपलं घर, ऑफिस, दुकान, रस्ता. पण नवीन ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना अनेक गोष्टी आपल्याला नव्यानं जाणवतात.
0: म्हणजे तुझ्यासाठी प्रवास याचा अर्थ हरवून जाणं.
1: हो, तुला माहित नाही का हे?
0: म्हणूनच तू माझ्यासोबत असताना नेहमी हरवतोस का रे?
1: अरे ते मी प्रवासाचा अनुभव घ्यायला गेलेला असतो.
0: नाही म्हणजे गेल्या वेळी आपण लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा 3 तास एकाच रस्त्यावर फिरत बसलो होतो.
2: अरे देवा.
1: पण शेवटी पोहोचलो ना.
0: कुठे?
1: आता ते मलाही अजूनही आठवत नाही.
0: बघितलंस तू कदा आहे असं असतं याच.
2: काय रे, तुम्ही दोघेही खरंच कमाल करता. पण मला काय वाटतं, आजकाल मोबाईल मुळे हरवणं सुद्धा कमी झालंय. नकाशे आहेत, बुकिंग ऍप्स आहेत, प्रवासाची माहिती आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेकडूनही म्हणजे AI कडून सुद्धा आपल्याला प्रवासाचं प्लॅनिंग आखणी करता येते.
1: म्हणजे आता प्रवासालाही AI सांगणार सकाळी कुठे जा, दुपारी कुठे खा, संध्याकाळी कुठे फोटो काढा.
0: आणि तुला तर बहुधा रात्री कुठे मोदक मिळतील हेही सांगू शकेल AI.
1: तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे.
2: पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं ना तरी प्रत्यक्ष अनुभवाची जागा मात्र घेऊ शकत नाही. मोबाईल आपल्याला सांगेल की समुद्र किनारा किती सुंदर आहे, पण पायाखाली वाळू लागल्यावर जी भावना येते ना ती स्क्रीनवर मिळणार नाही.
0: किंवा डोंगरावरचा वारा, पावसातला रस्ता, एखाद्या गावातल्या घरातून येणारा स्वयंपाकाचा वास,
1: आणि एखाद्या हॉटेलवाल्याने आज स्पेशल नाही असं सांगितल्यावर होणारी निराशा.
2: त्यालाही तू पर्यटनाचा अनुभव म्हणशील का?
1: हो नक्की, कारण प्रवासात सगळं आपल्या मनासारखं होणं आवश्यक नाही आहे. कधी ट्रेन उशिरा येते, कधी पाऊस येतो, कधी रस्ता चुकतो, कधी हॉटेल अपेक्षेप्रमाणे नसतं, पण नंतर त्याच गोष्टी आठवताना आपल्याला हसू येतं.
0: हे मात्र खरंय.
2: ऐकलं का रे तुम्ही?
1: हो ऐकलं ना.
0: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची प्रॅक्टिस सुरू झाली वाटत.
2: काही दिवसांपूर्वी आपण गणपतीला घरी आणलं होतं. घरामध्ये किती उत्साह होता, आणि आता त्याला निरोप द्यायची वेळ आली सुद्धा.
1: आयुष्यही असंच आहे ना, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही काळ आपल्यासोबत राहतात, आपल्याला काहीतरी देऊन जातात, आणि मग त्यांचा रस्ता वेगळा होतो.
0: पण काही माणसं मात्र कितीही वर्ष गेली तरी तिथेच राहतात.
1: उदाहरणार्थ
0: तू.
1: म्हणजे
0: अरे
1: तुझी माझ्यापासून सुटका नाहीये रोहित.
0: अजिबात नाही.
2: आणि मला वाटतं हीच गोष्ट खरी आहे. उत्सव संपतो, प्रवास संपतो, भेट संपते, पण नातं संपत नाही.
0: आता गणपती बाप्पा काही दिवसांसाठी येतात, जातात, पण जाताना घरामध्ये एक गोष्ट ठेवून जातात, ती म्हणजे एकत्र येण्याची सवय.
1: आणि मोदक.
2: मोहित.
1: बरोबर. आज शेवटचा.
0: वा वा वा, तुझा शेवटचा मोदक गेल्या 4 दिवसांपासून ऐकतोय मी.
2: मला वाटतं गणपतीच्या विसर्जनाचा खरा अर्थ कदाचित निरोपापेक्षा आठवणीमध्ये. आपण मूर्तीला निरोप देतो, पण त्या गणपतीने या घरात काही दिवसात निर्माण केलेली प्रसन्नता, सगळ्यांना एकत्र आणण्याची भावना, आपण एकमेकांसाठी काढलेला वेळ, हे सगळं खूप मोलाचं आहे. हेच आपल्यासोबत कायम राहतं.
0: आणि प्रवासाचंही तसंच नाही का? एखाद्या ठिकाणाहून आपण परततो, पण तिथला अनुभव आपल्या आत कायम राहतो नाही का?
1: म्हणजे बाप्पा असोत किंवा प्रवास, दोन्ही आपल्याला एकच सांगतात, जवळची माणसं आणि सुंदर क्षण जपून ठेवा, नवीन आठवणी निर्माण करा.
2: आणि वेळ मिळाला की भेटत राहा,
0: कारण भेटण्यासाठी नेहमी मोठं कारण लागत नाही,
1: आणि प्रवासासाठी सुद्धा मोठी सुट्टी लागत नाही.
2: कधी एखाद्या जवळच्या गावाला जावं,
0: कधी एखादा किल्ला पहावा,
1: कधी समुद्र किनारी जावं,
2: कधी एखाद्या मित्राच्या घरी अचानक जावं,
0: कधी फक्त घरच्यांसोबतच निवांत बसावं,
1: आणि कधी उरलेले मोदक संपवावे.
2: हा काही सुधारणा नाही.
0: नाही त्याची गरजही नाही. काही गोष्टी बदलल्या नाहीत तरी घरात आपुलकी टिकून राहते म्हटलं.
2: चला मग आता खरंच बॅग भरायला घ्यायची की काय? म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, त्यांना निरोप दिला की मग आपणही फिरून यायचं का?
0: म्हणजे विसर्जन आणि नंतर पर्यटन.
1: तुम्हाला एक सांगू का?
2: नको म्हटल्यावर तू थांबणारच थोडाच, सांगून टाक त्यापेक्षा. हो मोकळा.
1: बघा, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत म्हणून आपण आजपासून तयारी सुरू करूया का?
0: म्हणजे काय काय काय म्हणायचं काय तुला?
1: पुढच्या गणपतीत किती मोदक लागतील असं बजेट बनव.
0: अरे
2: काय रे, आधी यावर्षी किती खाऊन झालंय त्याचा हिशोब सांग बरं.
1: तो हिशोब माझा सगळा गणपती बाप्पांच्या खात्यामध्ये जमा आहे.

0: वा, तरीच लहानपणी ना याची गणितामध्ये कायम गडबड असायची बघ.
1: चला काहीही असो, गणपतीला निरोप देताना आपण एकच म्हणूया,
0: गणपती बाप्पा मोरया,
2: पुढच्या वर्षी लवकर
1: या, आणि तोपर्यंत
0: आपण एकमेकांसाठी जवळ राहूया,
2: भेटत राहूया,
1: गप्पा मारत राहू,
0: नवीन जागा पाहत राहूया
2: आणि नवीन जागे मिळणारे पदार्थ खात राहूया.
1: अरे शेवटी तू तिथेच आलास की मोहित,

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आज आपण आरोग्य दर्पण मालिकेत ऐकणार आहोत वर्षा ऋतूमधील आहार विहार, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर. त्यांच्याशी संवाद साधतायत नेहा खरे.

0: श्रोत्या नमस्कार. पावसाळा हा ऋतू सर्जनाचा, चैतन्याचा, फुलं फुलण्याचा, सणवाराचा, आनंदाचा. पावसाचं हे किती लोभस रूप आहे नाही. त्याच वेळेला पावसाचं दुसरं रूप हे रौद्र, भयानक असंही पाहायला मिळतं. अतिवृष्टी, महापूर यानंतर अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे साथरोग आणि अगदी नेहमीचा सर्वसाधारण पावसाळा असला तरीही या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप, हिवताप, डेंग्यू हे आजारही दरवर्षी येत असतात. वर्षा ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असला पाहिजे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांच्याकडून आरोग्य दर्पण या आपल्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: नमस्कार.
0: उर्मिला पिटकर या गेली 25 वर्ष आयुर्वेद पंचकर्म आणि योगचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदामध्ये सुवर्ण पदकासह त्यांनी MD पदवी संपादन केलेली आहे. कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयामध्ये PhD सुद्धा त्यांनी केले. ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तर ती सांगण्यामागचा उद्देश नेमका काय?
1: आपलं जे शरीर आहे ना, शरीर आणि मन हे दोन्हीही गतिशील आहे, डायनॅमिक आहे, किंवा परिवर्तन होत असतं त्याच्यामध्ये सातत्याने. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी जे घटक जबाबदार आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निसर्गामधले बदल.
0: हा,
1: आणि निसर्गातले बदल म्हणजे आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये 6 ऋतू, एकूण साधारण 2-2 महिन्याचा 1 ऋतू सगळ्यांना माहिती आहे, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे 2-2 महिन्याचे 6 ऋतू सांगितलेले आहेत. तर या ऋतुमानानुसार जो काही बाह्य वातावरणात जो फरक पडतो तर या फरकांशी काही या बदलाशी शरीराला जुळवून घ्यावं लागतं. आणि हे जर जुळवून घेतलं आपण तर आपण कमीत कमी आजारी पडणार आहोत.
0: बरं.
1: आणि आयुर्वेदाचं मुळात उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे पहिला उद्देश आहे की स्वस्थ व्यक्ती आपलं स्वास्थ्य कसं टिकवू शकते आणि त्यासाठी जे उपाय आहेत तर ते आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर मग आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे मग रोग झाला तरी तर मग त्या रोगाची चिकित्सा असं केल्यामुळे मग ह्याच्याबद्दल खूप बारकाईने मार्गदर्शन या आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने ज्या ऋषी महर्षी

0: चीनने जे निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यात जे बदल होतात, निसर्ग ही अर्थात मोठी सिस्टीम आहे, आपलं शरीर हे त्याच्या मनाने छोटं आहे, तर त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. निसर्ग आपल्याप्रमाणे जुळवून घेणार नाहीयेत, त्यामुळे शहाणा माणूस जो असेल तो त्याच्याप्रमाणे स्वतःला जुळवून घेईल, ट्यून करेल.
1: बरोबर.
0: तर हे ट्युनिंग कसं करायचं, मग त्याच्यासाठी आहार कुठला घ्यायला पाहिजे, काय काय बदल आहारात विहारात करायला पाहिजे, त्याच्या खूप बारकाईने सूचना या आयुर्वेदात केलेल्या आहेत. याला आयुर्वेदाचा शास्त्रीय पाया तर आहेच, पण त्याच्याचबरोबर आपल्या भारतीय क्षेत्रात ज्या परंपरा आहेत वेगवेगळ्या, सण प्रथा परंपरा, ह्याच्यानी पण ह्याला पाठबळ मिळालेलं
1: आहे.
0: आणि त्यातूनच एक अशी निसर्ग स्नेही जीवनशैली आपल्या भारतीयांची वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या अशी तयार झालेली आहे. आणि या सगळ्यालाच ऋतुचर्या असं आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शिशिर, वसंत आणि ग्रीष्म म्हणजे आपल्याकडचा फेब्रुवारीपासून जून पर्यंतचा जो पिरियड आहे, ह्याच्यामध्ये सूर्याचा हळूहळू उत्तरायण सुरू होतो.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे उन्हाची प्रखरता वाढायला लागते आणि शरीराचं बल कमी कमी व्हायला लागतं. तर ह्याला त्यांनी आदान काल असं म्हटलं.
1: अच्छा.
0: काळाला आणि उरलेले जे 6 महिने किंवा उरलेला अर्धा भाग आहे म्हणजे वर्षा, शरद आणि हेमंत, त्याच्यात सूर्याचं दक्षिणायन होतं, त्यामुळे उन्हाची प्रखरता हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीराचं बल वाढायला लागतं. मग याला विसर्ग काल असं म्हटलं.
1: अच्छा.
0: तर आता ही विसर्ग कालाची खरं म्हणजे सुरुवात आहे वर्षारुत. पण निसर्गात कुठलेही बदल असे बटन दाबल्यासारखे असे स्विच ऑन स्विच ऑफ असे होत नाही, तर हळूहळू ते बदल होत असतात. तर आषाढातून श्रावणामध्ये जाताना जे स्थित्यंतर होतं ते ग्रीष्म ऋतूतून वर्षा ऋतूत, अशा प्रकारचा संधिकाल आहे हा ऋतुसंधिकाल. आणि त्यात शरीराला जशी रेल्वे एका ट्रॅकवर दुसऱ्या ट्रॅक बदलते तेव्हा थोडीशी खडखड होते, तर तसंच हे ऋतुसंधी हा थोडासा हाय अलर्टचा काळ असतो आणि त्यावेळेस आजारी पडण्याची शक्यता जास्त, कारण शरीराची थोडीशी शक्ती ही या ट्युनिंग मध्ये खर्च होत असते, ऍडजस्टमेंट मध्ये. आणि त्याला जर आपण आणखीन चुकीचा आहार विहार करून जर जोड दिली तर मग आपण आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त, आणि म्हणून आपल्याला या काळात जरा सावध राहायला लागतं.
1: अच्छा. म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं शरीराने आणि मनाने सुद्धा हे आवश्यक आहे, आणि ते जर सहज झालं तर प्रश्न नाही, परंतु ते बदल जे निसर्गातले आहेत त्याप्रमाणे शरीरावर त्याचा प्रभाव जो होतो त्यातून आजार वेगवेगळे निर्माण होत असतात. वर्षा ऋतूमध्ये सर्दी, ताप, खोकला हे सगळ्यांना माहीतच आहे, पण तरीसुद्धा हा जो काळ आहे तो कफाचा न म्हणता वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असं म्हटलं जातं, ते का बरं?
0: बरोबर आहे. हा जरा थोडासा कन्फ्युजिंग वाटण्यासारखं आहे साहजिकपणे, पण कसं आहे की या ऋषीमुनींनी मगाशी मी म्हटलं तसं निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जसं जसं घडतं, उदाहरण द्यायचं झालं तर जो हेमंत किंवा शिशिरा आपल्याकडे खूप थंडी अशी नसते, पण उत्तरेकडे तुम्ही गेलात तर प्रचंड थंडी असते आणि त्या काळात शरीरातला जो कफ दोष आहे हा जमून राहतो, बर्फ जसं जमतं तसं. आणि मग चैत्र महिना आला, वसंत ऋतू आला, किंवा तिकडे आपण ज्याला फागुन किंवा होळी म्हणतो असा हे झाला की उन्हाळा सुरू होतो आणि मग हळूहळू ह्या उष्णतेमुळे ते बर्फ
1: वितळून
0: त्यांना जोरा फ्लो येतो, हे जे आपण बघतो तसा शरीरात जमलेला जो कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये पातळ होतो.
1: अच्छा.
0: आणि म्हणून वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे. त्यानंतर काय होतं की वसंतातल्या उष्णतेमुळे हळूहळू तो कफ त्याचा प्रकोप कमी व्हायला लागतो आणि ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा घाम जास्त येऊन ते पाणी बाहेर पडतं, पण भूक कमी व्हायला लागते.
1: हा.
0: पचनशक्ती हळूहळू मंद व्हायला लागते आणि ही पचनशक्ती मंद झाली की वातदोषाचा संचय व्हायला लागतो आणि मग तो वर्षा ऋतूतल्या गारव्याची त्याला जोड मिळाली की वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होतो.
1: बरं.
0: मग पुढे गेलं की मग शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप व्हायला लागतो आणि तो पित्ताचा संचय वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि ह्याच्या शरद ऋतूमध्ये तो पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे हे वात पित्त कफाचे प्रकोप संचय हे असे गतिशील किंवा एखाद्या सायकल प्रमाणे चालूच असतात, हे स्वाभाविकरित्या होत असतात. याला आपण काही करू शकत नाही, पण आपण त्याच्याशी जुळवून नक्कीच घेऊ शकतो. आणि द सेम थिंग इज विथ अख्ख्या दिवसामध्ये पण असंच असतं. दिवसाची सुरुवात, मध्य आणि शेवट आणि रात्रीची पण सुरुवात, मध्य आणि शेवट हे क्रमाक्रमाने कफ, पित्त आणि वात ह्या तिन्ही दोषांचे प्रकोप होत असतात.
1: बरं.
0: आणि द सेम केसेस विथ जेवण, जेवल्यानंतर लगेच कफ प्रकोप होतो, जेवण पचत असताना मधल्या काळात पित्त प्रकोप होतो आणि जेवण पचलं की शेवटी वात प्रकोप होतो. तर दिवस, ऋतू आणि भोजनाचा काल यानुसार वात पित्त कफाचं हे स्थित्यंतर हे सतत चक्र नेहमी क्रमाने चालू असतं.
1: अच्छा.
0: आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी जुळवून घेतलं तर आपण आजारी कमी पडणार आहोत. एक सोपं उदाहरण द्यायचं झालं समजा याचं, तर आता पचनशक्ती मंद झाली आहे म्हणून आपल्याकडे या काळात जास्तीत जास्त उपास येतात, सगळ्याच धर्मामध्ये येतात, म्हणजे खरेखुरे उपास, साबुदाणा खिचडी करून खाऊन करण्याचे उपास नाही, त्याबद्दल पुढे आपण बोलूच. पण एकूण हे जे वर्षा ऋतूमधलं जे शैत्य आहे याच्यामुळे वाताचा प्रकोप व्हायला लागतो. आणि तुम्ही जे म्हणालात की जे ताप, सर्दी, खोकला हे का होतात, मग तर मुख्य म्हणजे उन्हाळ्यात सगळे पाण्याचे स्रोत आटलेले आहेत,

0: सुकलेले आहेत आणि आता एकदम पाऊस पडायला लागला की तो सगळा चिखल त्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि गढूळ पाणी जे होतं त्याच्यामुळे मग जंतू किंवा कृमी किंवा पाणी दूषित झाल्यामुळे मग हे ताप सर्दी खोकला जुलाब उलट्या किंवा साथीचे जे अनेक रोग आहेत ते या काळामध्ये पसरायला लागतात.
1: अच्छा.
0: त्याशिवाय इतरही आपण बरेच रोग ह्याच्यामध्ये बघतो तर जसे त्वचेचे रोग आहेत की जे दूषित पाण्यामुळे किंवा आता सुद्धा पूर जिथे आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा जातो तेव्हा त्वचा रोगाचे पण अनेक प्रकार तिथे बघायला मिळतात.
1: बरोबर. कारण ते चिखल आणि दूषित पाणी जे आहे त्याचा त्वचेवरती सुद्धा परिणाम होतो. जसं पोटाचे विकार सुद्धा या काळामध्ये वाढत असतात.
0: ते दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात किंवा पचनशक्ती मंद झाल्यामुळे सुद्धा होतात. अगदी फिल्टरचं पाणी प्यायलं असलं तरी पण त्यातून आपल्याला पोटाचे आजार काही लोकांना झालेले दिसतात. तर हे तुमच्या पचनशक्तीवर पण अवलंबून आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे एखाद्याला अगदी रस्त्यावरचं पाणी पिऊनही काही होत नाही, एखाद्याला फिल्टरचं पाणी पिऊनही त्रास होऊ शकतो. तोही एक महत्वाचा मुद्दा आहे.
1: वर्षा ऋतूच्या काळामध्ये एकूण वात प्रकोप होतो हे कळलं, पण त्याच्यामुळे कोणते आजार आणि त्याची कोणती लक्षणं दिसतात त्याविषयी सांगा ना.
0: बरं. तर वाताचे विकार, तर वात म्हणजे शूल म्हणजे पेन. तर जिथे जिथे पेन आहे,
1: वेदना
0: आहेत, ते सगळं वाताचे रोग आहेत.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे वाताद्रुते नास्ती शूल, म्हणजे त्या जिथे जिथे पेन आहे किंवा वेदना आहे तिथे वात हा दोष हा आहेच. म्हणजे अवरोध झाल्यामुळे आहे का कोणत्या कारणाने आहे हे वैद्य ठरवतात, पण त्याच्यामुळे अगदी सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे सांधेदुखीचे पेशंट.
1: अच्छा.
0: वर्षा ऋतूमध्ये सांधे लगेच जखडतात, कंबर दुखते, पाठ दुखते, गुडघे दुखतात, किंवा क्रॅम्प्स येणं,
1: पायात
0: पेटके येणं किंवा पायात गोळे येणं, किंवा कुठलाही मसल एखादा जो आहे तो त्याच्यामध्ये क्रॅम्प येणं, अशा प्रकारचे ज्याला आपण उसण भरणं म्हणतो सामान्य भाषेमध्ये, ते दमा, त्याच्यानंतर पोटफुगी, पोटदुखी, पोटामध्ये गॅसेस धरणं, मलावरोध, कान दुखणं, डोकं दुखणं, अशा प्रकारचे विकार सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्याशिवाय मगाशी ज्याचा उल्लेख केला ते सगळे तर आहेतच, म्हणजे त्वचा रोग आहेत, ताप, खोकला, उलट्या, जुलाब, हे सगळं तर आहेच. कृमी हा पण एक खूप ह्या काळामध्ये बघायला मिळतो, की जो दोन्ही कारणांनी होतो, की दूषित पाण्यामुळे, दूषित अन्नामुळे होतो आणि पचनशक्ती खराब असल्यामुळे सुद्धा होतो. त्याचं नेमकं कारण काय हे शोधून मग त्यावर आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागते.
1: पण मग हे सगळे एवढे दोष आणि एवढे आजार टाळायचे असले तर आयुर्वेदामध्ये मुख्य महत्व जे आहे ते आहार विहाराला दिलं जातं, तर या आहाराविषयी आम्हाला काय सांगाल.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर आयुर्वेदात त्यांनी म्हटलं की रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे जर अग्निमंद असेल तर सगळे रोग होऊ शकतात. आणि या पावसाळ्याच्या ऋतूत काय होतं की बाहेर वातावरणात ओलावा आहे, दमटपणा वाढलेला आहे आणि त्यामुळे अग्निमंदच असतो सगळ्यांचाच. फक्त कोरड्या हवामानात तो थोडा कमी मंद असतो. आपल्यासारखं जे मुंबईसारखं शहर आहे जिथे समुद्र जवळ आहे आणि मॉइश्चर हवेमध्ये दमटपणा खूप आहे, इथे जास्त अग्निमंद असतो. बाराही महिने असतो पण तो पावसाळ्यात जास्त मंद
1: जास्त जाणवतो.
0: जसं की पावसाळ्यात लाकडं आपण पेटवायला घेतली तर ती पटकन पेटत नाही, कारण ती ओलसर असतात. इव्हन आपली काळेपेटी घरातली तर थोडीशी ओलसर असेल तर गॅस पटकन पेटत नाही. तर हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जो दमटपणा आहे या ओलाव्यामुळे अग्निमंद आहे. आता साहजिकपणे मग आपला आहार कसा असायला पाहिजे की जो पचायला हलका असला पाहिजे.
1: या वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे आजार हे टाळण्यासाठी आहारामध्ये काय काय बदल करावे लागतात त्याविषयी सांगा ना.
0: मी मगाशी म्हटलं तसं की वर्षा ऋतू म्हणजे पाऊस, पाणी सगळीकडे, चिखल, ओल, म्हणजे ओलावा एकूणात वाढलेला असतो. तर बाहेरच्या निसर्गातही आपण बघतो की दमटपणा वाढला असेल तर पटकन लाकडं किंवा चूल पेटत नाही, किंवा आपली काडेपेटीची काडी सुद्धा बघा की ओलसर झाली असेल तर ती पटकन पेटत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे अग्नी आणि पाणी याचं नातं विळा भोपळ्याचं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे निसर्गात पण आणि शरीरातही जलांश वाढलेला आहे, त्यामुळे शरीरातला अग्नी मंद झालेला आहे. बरोबर विरुद्ध आहे. हिवाळ्यामध्ये अग्नी चांगला, कारण कोरडं हवामान असतं आणि जलांश कमी असतो, त्यामुळे अग्नी चांगला पेटलेला असतो,
1: भूक लागते,
0: भूक चांगली लागते, सणसणीत आणि पचतं पण. या विरुद्ध पावसाळ्यात असतं आणि त्यामुळे मग आपला आहार सुद्धा जलांश कमी असलेला पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात तर पचायला हलका आणि भाजका आहार पाहिजे.
1: अच्छा.
0: ज्याच्यातलं पाणी उडवलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ लाह्या, यातलं पाणी काढलेलं आहे असा जो आहार आहे, किंवा जर पोळी खायची झाली तर त्याच्याऐवजी विस्तवावर भाजलेली भाकरी, किंवा डायरेक्ट आपण भाकरी डायरेक्ट विस्तवावर भाजतो, किंवा फुलका हा जास्त त्याच्यामध्ये चालेल घडीच्या पोळीपेक्षा किंवा पराठ्यापेक्षा. म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण जितकं कमी होत जाईल तसा तसा तो पचायला हलका होत जातो. आणि म्हणून हलका पचायला हलका भाजलेला आहार, गरम जितकं खाऊ, गरम ताजं, तेवढं जास्त ते चांगलं आहे. कारण त्याच्याने पोट बिघडण्याची शक्यताही कमी आहे आणि पचनशक्ती मंद आहे, त्याच्यामुळे गरम आणि ताजं असेल तर ते झटकन पचेल. त्यामुळे तशा प्रकारचा आहार. मग आता आपल्याकडे बघा, आषाढ नवमी ते कार्तिकी नवमी हा जो एक चार महिन्याचा काळ आहे,

0: याला चातुर्मास असं आपण म्हटलंय परंपरेमध्ये.
1: आणि आषाढ नवमी म्हणजे कांदे नवमी.
0: कांदे नवमी तर त्याला सगळे लोक भजी वगैरे खाऊन साजरा करतात. तर त्या आषाढ नवमीला हे कांदे घरातले सगळे संपवायचे.
1: अच्छा.
0: हा. आणि नंतर मग ते खायचे नाही आहेत अशी म्हणून ती प्रथा आहे. आणि ह्यात एक छान तुम्हाला मला सांगा असं वाटेल की आषाढ तळावा, श्रावण भाजावा
1: बर
0: आणि भाद्रपद उकडावा.
1: अच्छा.
0: अशी साधारणपणे एक लक्षात ठेवायला सोपं असं सूत्र आहे,
1: तळणं भाजणं आणि
0: उकडणं. तर आता हा जो आषाढ आहे ह्याच्यामधल्या नवमी, आता तळणं का, तर आश्चर्य वाटत तुम्ही आत्ताच म्हणालात पचायला हलका आहार पाहिजे, मग आता हे तळण्याचं काय? तर वात दोष जो आहे ह्याला हा रुक्ष गुणाचा आहे, कोरड्या गुणाचा आहे आणि शीतगुणाचा आहे. त्याच्या विरुद्ध आहे तेल.
1: हा.
0: आणि तेल जर नीट प्रकारे वापरलं, मग त्या तेलात उदाहरणार्थ फोडणीमध्ये वापरलं, मग त्या फोडणीमध्ये सढळपणे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मग हिंग, ओवा, मेथ्या असं सगळं, हळद असं सगळं घातलं, तर मग त्याच्या त्या फोडणीवर बनवलेला जो पदार्थ आहे तो रुचकर पण होणार आहे आणि तो पचायला त्याच्यामुळे सहजपणे पचला जाणार
1: आहे.
0: त्यामुळे तेलाचा अशा प्रकारे तेलाचा सढळ वापर करायचा. तेलकट पदार्थ खाणं या तळलेले पदार्थ खाणं असं सांगतच नाही होत आपण इथे. तर म्हणजे भजी तेलावर तरंगतात म्हणून ती पचायला हलकी आहेत असं आपण निष्कर्ष काही लोक काढतात, तर तो चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे तळलेलं खावंसच वाटलं तर मग काय खायचं? त्याच्यामध्ये एक पापड किंवा कुरडया, जे तांदुळाचे पापड, नाचणीचे पापड किंवा चिकवड्या, कुरडया किंवा फ्रायम्स ज्याला आपण म्हणतो, तर हे असे थोडेसे हलके तळलेले पदार्थ खायला हरकत नाही. किंवा छानपैकी भाजलेली कणस मक्याची किंवा भुईमुगाच्या शेंगा, ज्या साधारण आषाढी एकादशीला येतात बघा आपल्याकडे,
1: बरोबर.
0: तर या शेंगा भाजून खाणं केव्हाही जास्त छान.
1: अच्छा.
0: कारण भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि त्या पचायला सोप्या होतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी लवकर जेवणं.
1: बर.
0: सूर्य असेल तोपर्यंत जेवून घेणं. पूर्वीचे एक म्हणत की दिव्यात वात आणि तोंडात हात. आता सगळ्या सिरियल्समुळे तोंडात हात कधी जाईल याची काही शाश्वती नाही आहे की 10 वाजतील का 9 वाजतील का 11 वाजतील. तर लवकर जेवणं हा एक की पॉईंट आहे याच्यामधला, की लवकर जेवला तर सूर्य असतो तोपर्यंत अन्न सहजपणे पचतं. कारण सूर्य साक्षात अग्नी आहे आणि आपला आतला अग्नी जोपर्यंत सूर्य तोपर्यंत प्रज्वलित असतो. सूर्य मावळल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याच्या मागचा सूत्र आहे.
1: पण हे मला वाटतं लवकर जेवणं हे एरवी सुद्धा चांगलंच ना.
0: हो कायमच, पण ते ह्या काळात तर फारच चांगलं. किंवा आपल्याकडे तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे उपास येतात, त्याच्यामध्ये एकदाच जेवायचं किंवा एकभुक्त, म्हणजे तो
1: एकभुक्तामध्ये विशेषतः
0: ते एकभुक्त दुपारचं जेवावं आणि रात्रीचं बंद करावं.
1: अच्छा.
0: जास्त फायद्याचं आहे रात्री जेवण आणि दुपारी उपास करण्याच्या ऐवजी. कारण दुपारी सूर्य डोक्यावर असतो तेव्हा जेवून घ्यावं आणि तेव्हा उपाशी राहू नये, आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावर उपाशी राहावं. म्हणून त्या एकादशा ज्या येतात की दर 15 वड्यातून एक दिवस उपास करायचा आहे. म्हणजे तुमचा जो बॅकलॉग सगळा आहे, आधी जमलेला जो आमदोष शरीरातला आहे, तो पचून जाणार आहे.
1: बर.
0: आणि मग शरीर मोकळं होणार आहे. त्याच्यात रोगाला आवश्यक अशी भूमीच नाहीशी केली आपण, तर न रहेगा बास न बजेगी बासुरी. तर ते रोगाला जो कारणीभूत चिकटा किंवा आमदोष आहे किंवा न पचलेला अन्नांश आहे, तो उपास करून पचवून टाकायचा. तो पचवून टाकला की मग तुमचं पोट व्यवस्थित राहणार आहे. आणि पुढे एखादा रोगाचं बीज जरी आलं, जंतू जरी एखादा पोटात शिरला, तरी त्याला वाढायला अनुकूल वातावरणच नाही आहे तिथे. त्यामुळे तो तिथे टिकूनच राहणार नाही.
1: बरके
0: आपले पूर्वज हुशार होते की त्यांनी म्हणून सांगितलं की दर 15 दिवसात तो 11व्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उपास करावा. तर अशी त्याच्या मागची योजना आहे.
1: पण ह्या उपवासाबद्दल सुद्धा म्हणजे अनेकदा एकादशी दुप्पट खाशी असंही आपल्याकडे म्हटलं जातं. साबुदाण्याची खिचडी असेल, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, असे सगळे
0: नंतर आलेले काही प्रकार आहेत. ह्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की असा आहार एका वेळेस घ्या थोडासा, की जो करून ज्यामुळे तुम्ही दिवसभर राहू शकता. म्हणून मग ती कंदमुळं, कंद खाण्याची पद्धती आली. पण त्याचाही आपण युक्तिपूर्वक, जसं राजगिरा आहे किंवा वरी आहे यासारखी लाह्या म्हणजे किंवा भाजकी धान्य ही आपण उपासाला खाऊ शकतो. ज्याला अगदीच सहन होत नाही उपाशी राहणं, अदरवाईज नुसतं कोमट पाणी पिऊन किंवा एखादा सूप घेऊन अशा प्रकारे उकडलेले मूग खाऊन अशा प्रकारे उपास करू शकतो. कुठे असं लिहिलेलं आहे की फक्त साबुदाणा खाल्ला की उपास होतो किंवा बटाटा खाल्ला की? ते आपण जिभेचे चोचले करण्याच्या दृष्टीने आपण या सगळ्या
1: चेंज ऑफ फूड
0: केलेला आहे. आणखीन एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते, म्हणजे निर्लवण उपास करणं हे पण खूप फायद्याचं आहे.
1: अच्छा.
0: हा. तर लवण म्हणजे मीठ. तर हे मीठ जे आहे ना, हे अभिषंधी गुणाचं आहे. म्हणजे काय, तर ते पाण्याला आपल्याकडे खेचून घेतं, हायग्रोस्कोपिक असतं. त्यामुळे मीठ बघा, जर पावसाळ्यात थोडं उघडं राहिलं मुंबईसारख्या
1: ठिकाणी,
0: ते शेदवतं म्हणतात. तर ते जे मीठ आहे हे शरीरात पण हेच काम करतं की जलांशाला पकडून ठेवतं, आणि त्यामुळे सांध्यात सूज येणं किंवा फुफ्फुसामध्ये सूज येणं किंवा कुठल्याही अवयवामध्ये सूज येते.
1: अच्छा.
0: मिठामुळे. तर म्हणून निर्लवण पथ्य म्हणजे आठवड्यातला एखादा दिवस किंवा

0: एखादा एखादं जेवण हे बिनमिठाचं किंवा बिनमिठाचे उपासही करतात बघा या दिवसात, किंवा निर्जला एकादशी पण येते, या दिवशी पाणी नाही प्यायचं ही याच काळात येते, कारण पाण्याची गरज शरीराची कमीच आहे, तर म्हणून तुम्ही निर्जला एकादशी किंवा पाणी न पिता एखादी एकादशी करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे प्रकार आपल्याकडे या काळामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रोक्त उपवास कोणते कोणते आहेत आणि जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, निर्लवण किंवा निर्जला असे अर्थात रोज नाही करायचे, अधून मधून आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून हे करू शकतो आपण, पण सामान्य माणसाने भाजका आहार, संध्याकाळी लवकर जेवण, मोजका आहार घेणं हे करू शकतो. आता काही हा म्हणजे रोजच्या जेवणाविषयी जर म्हणायचं झालं तर तांदूळही आपण भाजून घेऊन त्याचा भात केला,
1: हा म्हणजे आपल्याकडे श्रावणात सोजी करतात, सोमवारी
0: करतात किंवा मंगळागौरीची जी खिचडी असते ती मूग तांदूळ भाजून घेऊन केली जाते, तर ती त्याच्या मागे तोच उद्देश आहे की भाजून घेऊन केला तर तो उघड्या पातेल्यातला भात पेज वेरून टाकली, पेज काढून टाकली त्याची, तर त्याचा चिकटपणा कमी होतो.
1: बर,
0: आणि चिकटपणा कमी असेल की तो पचायला सोपा असतो.
1: पण एकीकडे असं पण म्हटलं तर म्हणजे आपण त्याचं सत्व काढून टाकतो.
0: नाही, सत्व काढून टाकती पेज आपण घरातल्या एखाद्या मुलाला, छोट्या मुलाला देऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि ज्याला वजन कमी करायचंय किंवा ज्याला सडसडीत राहायचंय तो पाणी वेरलेला भात खाऊ शकतो.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे दही, मीठ किंवा मैदा, चीज, बटर, सॉस, थंड पाणी हे सगळे विकृत कफ दोष वाढवणारे, आमदोष वाढवणारे, पचायला जड असे पदार्थ आहेत, तर हे शक्यतो या काळामध्ये अवॉइड केले पाहिजेत. मूग, मसूर, कुळीथ, विशेषतः कुळथाचं नाव मी घेईन, की त्याचं कढण या फॉर्ममध्येही घ्यावीत.
1: अच्छा.
0: म्हणजे भाजायचं, त्याच्यात भरपूर पाणी घालून शिजवायचं, ते पाणी काढायचं आणि त्याला फोडणी द्यायची, तूप, हिंग, जिरं, हळद, म्हणजे सूप थोडक्यामध्ये, आणि मग ते जे कडधान्य आहे त्याची आपण उसळ वगैरे करू शकतो. तर कुळीथ हा जो विशेषतः आहे पावसाळ्यात खावं असं कडधान्य आहे, म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये लोक जेव्हा लावणी करतात भाताची तेव्हा दिवसभर पावसात भिजत असतात आणि ते भिजल्यानंतर हातापायात पेटके येणं, सर्दी पडसं होणं, अंग दुखणं असा जो त्रास होतो याच्यावरच कुळीथ हे उत्तम औषध आहे.
1: अच्छा.
0: आणि म्हणून कुळथाचं पिठलं ही कोकणामधली एक खास अशी रेसिपी आहे
1: अगदी,
0: आणि ते लसूण घालून छान पिठलं करायचं. किंवा दुसरा पण एक पदार्थ मी सांगते असा, म्हणजे कुळथाचं माडग असं म्हणतात.
1: अच्छा.
0: तर त्या कुळथाच्या पिठामध्ये गुळ आणि पाणी घालून ते शिजवायचं आणि मग त्याच्यात तूप घालून ते गोड ते माडग प्यायचं. हे पण अतिशय चांगलं सर्दी पडशावरचं औषध आहे, उष्ण आहे म्हणून त्याच्यात तूप घालून घ्यायचं. तर हे कुळथाची एक ही,
1: तसं आपल्याकडे कुळथाचं जरा तिखट असं करून त्याला गरम मसाल्याचे काही पदार्थ घालून त्याने सुद्धा सर्दी बाहेर पडते असं म्हणा.
0: कुळीथ हा उत्तम म्हणजे कफनाशक आहे आणि वातनाशक आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे ज्याला मुतखडा होतो त्याच्यावरचंही कुळीथ हे उत्तम औषध आहे.
1: बरं.
0: त्याचं पाणी प्यायलाने मुतखडा सुद्धा नाहीसा होतो. त्याच्याचप्रमाणे जुनी धान्य वापरणं, म्हणजे जुनी धान्य वापरण्यामागे तीच कल्पना आहे की त्यातलं पाणी निघून गेलेलं असतं, ती पचायला हलकी होतात, किंवा उन्हात वाळवून ठेवायची चांगली मे महिन्यामध्ये आणि मग ती वापरायची. मगाशी मी सांगितलं की गडीच्या पोळीपेक्षा भाकरी, फुलका हे जास्त आपल्याला खाऊ शकतो आणि पाव जो ज्याला घरोघरी सध्या अगदी अढळ पद मिळालेलं आहे तर तो पाव अगदी खायची वेळच आली तर तो किमान भाजून खावा, म्हणजे टोस्ट करून खावा आणि त्याला थोडंसं तूप लावून किंवा असं खावा. मोहरी, हिंग, ओवा, मेथी, जिरं हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यात विशेषतः मेथी आणि ओवा, तर हे पोटामध्ये वात धरणं किंवा गॅस धरणं किंवा सांधे दुखणं याच्यावरची उत्तम औषधं आहेत आणि त्याच्यामुळे याचा वापर फोडणीमध्ये किंवा कुठलाही पदार्थ आपण बनवला तर तो करताना ह्या गोष्टींचा वापर करावा.
1: अच्छा.
0: आता चातुर्मासात आपल्याकडे कांदा, लसूण किंवा धार्मिक कारणासाठी हे बऱ्याच ठिकाणी वर्ज्य करायला सांगितलं, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर लसूण हा मला वाटतं माफक प्रमाणात वापरायला हरकत नाहीये. कांदा नक्कीच वापरू नये पण लसूण हा वापरू शकतो, कारण तोही वातशामक आहे आणि वातावरचे जेवढे आजार आहेत त्याच्यासाठी लसणीचा आपण स्वयंपाकामध्ये किंवा त्याचं तेल करूनही कान दुखतो त्याच्यामध्ये लसणीचं तेल करून ते कानामध्ये घालणं अर्थात ते वैद्यकीय सल्ल्याने करण्याची गरज आहे. तर असे काही स्वयंपाकातले पदार्थ आहेत की जे आपण या काळामध्ये अवश्य वापरात ठेवावे.
1: आयुर्वेद तज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांनी वर्षा ऋतूतल्या आहार विहारासंदर्भात आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. उर्मिला, ते आता अगदी जाता जाता मगाशी तुम्ही जी पंचसूत्री सांगितली ती सांगता का?
0: हो नक्कीच, म्हणजे सगळ्यांना एवढा एक तास आपण बोलतोय तर त्याचा एक टेक होम मेसेज त्याच्यामुळे नक्की असा कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पचायला हलका, ताजा, गरम आणि भाजलेले अन्न खाणं, नंतर मर्यादित प्रमाणात पाणी पिणं, तिसरं मीठ कमी खाणं किंवा मीठ जास्त असणारे पदार्थ कमी खाणं, आवश्यकतेनुसार उपास करणं आणि आहारामध्ये भाजलेल्या अन्नाचा समावेश जास्त करणं, ही जी पंचसूत्री आहे

0: ही जर आपण आता येत्या या 2-3 महिन्यात पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जर अंमलात आणली तर बऱ्याचशा रोगांपासून आपलं चांगलं संरक्षण होणार आहे आणि आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहणार आहे.
1: वा, आहाराच्या माध्यमातून आपण एका परीने रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही पंचसूत्री खूप उपयुक्त आहे. आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद देते. नमस्कार.
0: धन्यवाद.

श्रोते आणि आता क्रीडा विश्वातली आनंदाची बातमी जाणून घेऊया. आशियाई क्रीडा 2026 या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकारात पदकं जिंकण्याची आपली मालिका सुरू आहे. त्यात भारताने इंडोनेशियाचा 17-1 असा दणदणीत पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतली आपली मोहीम दमदार ठेवली आहे. पहिल्या सत्रात भारताने 9-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टर अखेर ही आघाडी 14-1 झाली तर अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी 3 गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दीपिका, सुनेलिता टोप्पो, लालरे मसियामी, ऋतुजा पिसाळ, साक्षी राणा, सलीमा टेटे, नवनीत कौर आणि इशिका चौधरी यांनी भारतासाठी गोल केले. अखेरच्या टप्प्यात नवनीत कौर आणि साक्षी राणाने आणखी गोल करत भारताचा विजय अधिक मोठा केला. इंडोनेशियाकडून अदिती इनेन्सेनने एकमेव गोल केला. मात्र संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व कायम राहिलं आणि 16 गोलांच्या फरकाने भारताने सामना जिंकला. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या हॉकी महिला संघाचा दणदणीत विजय आपला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बी एल वर्मा, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बसपचे रामजी आणि इतर 6 जणांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. उत्तराखंडचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबरलाच पूर्ण होत आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. याशिवाय उत्तर प्रदेशातल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील 29 तारखेला सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरानकोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे

0: पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या युपीआयचं कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
1: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
2: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथे होणाऱ्या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मुर्मू 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3ऱ्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही 2 दिवसीय परिषद होत आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत. संयुक्त संकल्प आणि सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यावरही या परिषदेत चर्चा केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच बँक सेवा अखंडित सुरू ठेवाव्यात असं आवाहन सरकारनं केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इतर काही संघटनांनी सार्वजनिक बँकांमधले कर्मचारी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सरकारनं हे आवाहन केलं आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करणं, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना मागे घेणं या 2 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं आज दक्षिण कोरियाला 63-31 फरकानं हरकवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथे गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या

विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनीवरच्या चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आज जागतिक गेंडा दिवस साजरा होत आहे. जगामध्ये शिल्लक असलेल्या गेंड्यांच्या 5 प्रजातींचं संरक्षण ही यंदाची संकल्पना आहे. या निमित्तानं गेंड्यांना आवश्यक असणारा अधिवास संरक्षित करणं, चोरटी शिकार रोखणं तसंच गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध व्यापाराला आळा घालणं यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी जगात सुमारे 5 लाख गेंडे होते, मात्र आता निव्वळ 27,000 गेंडे वन्य अधिवासात शिल्लक राहिले आहेत. भारतात एकशिंगी गेंड्यांचं अस्तित्व आढळून येतं. संवर्धन मोहिमा राबवल्यामुळे भारत आणि नेपाळमधली गेंड्यांची संख्या 200 वरून 4,000 झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वांकष आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या 11 जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: राज्याच्या मुद्रांक शुल्क

0: भागामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की जे व्हिजा पासपोर्ट टाईप जे मॉडेल ऑफिसेस आहे त्याचप्रमाणे नोंदणी आपला मुद्रांक रजिस्ट्री विभाग याचे कार्यालय मॉडेल करायचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 मॉडेल कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आता शासकीय अधिकारी आमचा असणार आहे पण बाकी जो आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बाकी अधिकारी कर्मचारी हे खाजगी असणार आहे.
1: नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पीक विमा नसला तरी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मंत्री दादा भोसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक नियमावलीची वाट न बघता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयंका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघाने आज दक्षिण कोरियाला 63-31 अशा गुणफरकानं हरवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघांनी यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघाने 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
2: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरानकोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPI कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
3: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपट विषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात

ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हाय फ्रेंड्स, योनीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढा

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू

केलेला हा प्रवास त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्ट ब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रोनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी

सतत रिपीटवर असतात. काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: बोला साहेब
1: आज का नाइला जाने सोडा वाला गया
0: तिशा पेक्षा भाई से सुंदर नसी
1: सुंदर मला ओळखते मी असल्या गोष्टींना महत्व देत नाही नवा के साधा कर
0: रात्री चंदीला पाठी

0: आशा भोसले यांनी गायलेलं धडाका या चित्रपटातलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. नागेश राज यांचं संगीत होतं. गीतबहार कार्यक्रम याबरोबरच संपला. 6:20 होत आहेत. ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. केवड़ियारय्याः एकता नगरे राष्ट्रपति पदासीनया द्रौपदी मुर्मुः इत्यनया 270 राष्ट्रीय चलचित्र पुरस्कारैः कलाविदः समादृताः. नवम अन्ताराष्ट्रिय जल सप्ताहस्य समुद्घाटनम्. जल प्रबंधन जटिलता निरसनाय सर्व हितधारकाणां समवायि सहयोगाय उपराष्ट्रपतिना सीपी राधाकृष्णेन समाहूतः प्रयासः. मादक द्रव्य दुर्व्यसन उन्मूलनाय नवदिल्ल्यां तृतीय राष्ट्रीय ANTF प्रमुख सम्मेलनस्य केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमित शाहेन विहितं समुद्घाटनम्. तटीय आंध्र प्रदेशे ओडिशा राज्ये च अद्य अतिवृष्टि परा संचेतना भारतीय ऋतु विज्ञान विभागेन प्रख्यापिता. अपि च

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण जीवन कार्य लेखनीतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, विविध पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर हा खास मुलाखतींवर आधारित असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आणि आकाशवाणी नागपूरचा असलेला हा कार्यक्रम आपण नेहमी ऐकत असतो आणि या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ व्यक्तींच्या मुलाखतीद्वारे त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना यासोबतच त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग या सर्व गोष्टींवर आपण प्रकाश टाकत असतो। यासोबतच या ज्येष्ठ व्यक्ती आपल्या सर्वांच्या एक प्रेमाची मूर्ती सुद्धा आपल्याला घडवणारे असतात। त्यांची शिकवण, त्यांचा आधार, त्यांचा शांत

0: आणि समाधानी स्वभाव त्यांच्या आपुलकीचे गोडवे हे आपल्याला याच कार्यक्रमातून आपण जाणून घेत असतो. अर्थात कार्यक्रम अमृत कलश. तर अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण आज आकाशवाणीच्या नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि ते ज्येष्ठ व्यक्ती आहेत डॉक्टर कुमार जानराव बोबडे आणि त्यांचं वास्तव्य बालाजीनगर अमरावती या ठिकाणी ते असलेले आहे. आणि कुमार बोबडे सर हे एक ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, लेखक, कवी, साहित्यिक आणि पुष्कळशे पुरस्कार प्राप्त असलेले असे हे डॉक्टर बोबडे सर. सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे प्रसिद्धी प्रमुख म्हणून आणि याच महाविद्यालयात जनसंवाद विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करीत आहेत. तर सर्वप्रथम बोबडे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर खरोखर सर, आज अमृत कलश या कार्यक्रमात तुमचा वेळ अमृत कलश या कार्यक्रमासाठी आपण घेत आहोत, तर तुमच्या पूर्ण जीवनाचा सार आपण या कार्यक्रमात श्रोत्यांना ऐकूया. तर आपण आपल्या जीवनाची सुरुवात तुमच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा जो काळ आहे त्याबद्दलचा आपण हळूहळू पुढे येऊ आणि तुमच्या बालपणापासून तुमचा जन्म कुठे झाला, आई वडिलांचं काय नाव होतं आणि तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं याबाबतची संक्षिप्त माहिती आमच्या श्रोत्यांना जर कथित केली तर तुमच्या आयुष्याचा बालपणाचा काळ श्रोत्यांना जरा समजून येईल.
1: नमस्कार श्रोते हो, मी कुमार जानराव बोबडे. अनेकांना माझं नाव कुमार आहे का हाही प्रश्न पडायचा आणि खरोखर आजही मी त्याच पद्धतीनं वागतो की नवीन जी पिढी आहे त्यांच्याही सोबत त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे हा माझा एक समज आहे. माझं बालपण मी मूळ अमरावतीचा शहरीच माणूस, विलासनगर या ठिकाणी माझं राहणं होतं अमरावतीला आणि अमरावतीतच माझा जन्म झाला. त्यानंतर बालपण जे आहे साधारणतः माझ्या आयुष्याचे असे तीन टप्पे पडलेले आहेत. एक साधारण सधन कुटुंबातला मी, दुसरा नंतर पुढे एक टप्पा आला की थोडासा गरिबीतला मी आणि तिसरा टप्पा आला की परत एका सधन कुटुंबातला किंवा एका सधन व्यक्ती म्हणून मी. असे तीन टप्पे आहेत. माझं बालपणाचं सांगायचं झालं तर माझ्याकडे एक लाकडाची वखार होती मोठी आणि रेल्वे स्टेशन ते घरापर्यंत लाकडाचे टाल म्हणायचे त्याला, तर लाकडाच्या गाड्या लागायच्या एवढं एक हे होतं. आणि लहानपणीची एक आठवण सांगतो की ती जी लाकडं विकल्यानंतरचे जे पैसे यायचे तर ते माझी आई एका पेटीत ठेवायची आणि एक दिवस मी त्या पेटीतली 100 रुपयाची नोट घेऊन आमचे एक लकडे काका होते त्यांच्या दुकानात गेलो चॉकलेट आणायसाठी. त्यांनी ती नोट ठेवली आणि नंतर घरी आले आणि माझ्या आईला म्हणाले की बाई जरा पैसे सांभाळून ठेव, जा पोरग 100 ची नोट घेऊन दुकानात आला. म्हणजे माझं लहानपण हे एवढं चांगलं गेलं. आणखी लहानपणची एक गोष्ट सांगायची म्हणजे मला पुरणपोळी खूप आवडायची आणि मग ती पुरणपोळी जी आहे ती माझी आई काय करायची की रोज पुरणपोळीचा हट्ट कसा पार पाडायचा, मग ती जे वरण करतो आपण तुरीच्या डाळीचं तर त्यातली थोडीशी डाळ काढून माझ्यासाठी एक पोळी करायची. म्हणजे परिस्थिती अशी होती की मला ती एक सवय होती, पुढे पुढे ती तुटली तो भाग नाही आहे. म्हणजे आजही डायबिटीज नाही आहे पण ते होतं. तर माझे वडील जे आहेत माझे शेती होती गावाच्या लगतच, एक मलकापूर गाव आहे अमरावती शहरालगत, तिथे शेती पण माझी होती, तिथे घर पण होतं गावात. पण मी तसा शहरातच जन्मलो, शहरातच वाढलो आणि शहरातच शिकलो. माझं प्राथमिक शिक्षणाची आणखी एक गंमत आहे, म्हणजे आम्ही त्या विलासनगरच्या परिसरात कुठेही शाळा नव्हती. तर आमच्या इथे एक पार्वताबाई गिराचे नावाच्या ज्या आमच्याच मोहल्ल्यात राहणाऱ्या होत्या त्या डीएड वगैरे झाल्या होत्या आणि मग गावातल्या आमच्या नगरमधल्या 7-8 लोकांनी असं ठरवलं की आपण या बाईसाठी आणि आपल्या मुलांसाठी एक शाळा काढावी. तर त्यांनी एक शाळा सुरू केली खाजगीमध्ये आणि वयाच्या 3.5-4 वर्षाचा असतानाच मला शाळेत त्या टाकलं. त्याच्यामुळे जन्मतारीखही ती जी बदलली माझी खरी जन्मतारीख न राहता ती तारीख रेकॉर्डवर आली आणि त्या तारखेमुळे मी 1.5 वर्षांनी मोठा होऊन गेलो. त्याच्यानंतर माझं जे 5वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे हायर मॅट्रिक त्यावेळी 11वीची होती आणि ती शेवटची बॅच आमची 74-75 ते हायस्कूल मेन या शाळेत झालं आणि त्या शाळेत शिकत असतानाच मला लिहिण्याची थोडी आवड लागली होती. गंमत अशी झाली की माझ्या लहानपणी एक फार मोठा प्रसंग घडला होता. आमच्या तिथे नगराला लागूनच एक लक्ष्मी इंडस्ट्रीज म्हणून एक इंडस्ट्रीज होती आणि त्याला इतकी भीषण आग लागली होती त्या आगीत असे गोळेचे गोळे असे केमिकलचे बाहेर पडायचे आणि ज्याच्या अंगावर पडला तो माणूस मेल्याशिवाय राहत
0: नव्हता,
1: भाजून निघायचा अक्षरशः आणि मरायचा. तर ती भीषण आग लागली होती आणि त्या आगीचा जो परिणाम म्हणजे त्यावेळी तर एक गंमत झाली की मी माझ्या लहान बहिणीला घेऊन घरी न सांगता निघून गेलो आणि ते निघून गेलो होतो. आमच्या तिकडे एक कृष्णनगर म्हणून आहे तिथल्या धर्मशाळेत जाऊन मी बसलो. वडील मला शोधत होते की हा कुठे गेला, काय केलं, कसा हा हे पोरं इकडे तर नाही गेले आगीकडे. मग नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की आम्ही धर्मशाळेत

0: ग्रुप पोहोचलेलो आहोत, तेव्हा त्यांनी जरा विश्वास सोडला. आणि त्या आगीचं जे चित्रण होतं, जे लहानपणी मी बघितलं होतं, आणि त्यावेळी एक पेपर त्या काळातला म्हणजे दुसऱ्या दिवशी जो पेपरमध्ये छापून आला तो माझ्याकडे संग्रही होता. तर जेव्हा शाळेत आमचे वजे सर होते त्यांनी मला म्हणजे आम्हाला निबंध लिहायला लावला की एक अविस्मरणीय प्रसंग. तर हा निबंध लिहित असताना अनेक जण नुसत्या पाट्या टाकतात, पण मी त्या निबंधात हे पूर्ण वर्णन काय घडलं, कसं घडलं, कशी आग लागली होती, काय काय झालं, हे सगळं वर्णनच त्या निबंधात लिहिलं. आणि मग सरांनी मला पूर्ण जितके वर्ग होते आमचे शाळेतले त्या सगळ्या वर्गात फिरवलं की निबंध असा लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर एक हिंदीमध्ये एक मच्छर की आत्मकहाणी, या मच्छर की आत्मकहाणीचा सुद्धा मी स्टॅटिस्टिकल गोळा करून ते लिहिलं होतं. आणि कदाचित पुढे हीच माझी सवय मला पत्रकारितेकडे वळते केलं असावं या सवयीनं असं मला वाटतं.
1: पण सर मग तुम्हाला भाऊ बहिणी वगैरे किती?
0: मला माझ्यापेक्षा मोठ्या 3 बहिणी आणि 1 लहान बहीण.
1: आता
0: तिन्ही बहिणी आणि म्हणजे चारही बहिणी माझ्या अमरावतीतच आहेत, त्या आहेत अजून हयात. आणि वडील माझे जे आहेत, तर माझे वडील एक तर शेती, त्याच्यानंतर बांधकाम जे कन्स्ट्रक्शन म्हणतो त्याचं बांधकामाचे ठेके घ्यायचे आणि स्वतःही पण काम करायचे, शेती पण स्वतः सांभाळायची. आई हाऊसवाईफ होती, गृहकाम होतं. आईला कॅन्सर झाला आणि 7वीमध्ये मी 7वी परीक्षा दिली असताना एप्रिलमध्ये 3 एप्रिलला 70 आई वारली. गंमत अशी झाली की आईच्या त्या कॅन्सरच्या साठी खूप खर्च झाला आणि त्याच्यानंतर मग थोडस परिस्थिती जी आहे, मग आम्ही ते प्लॉट विकला, टाल बंद केलं, म्हणजे लाकडी वखार जी होती ती बंद केली. आणि ते सगळं केल्यानंतर मग थोडस वडिलांचं हे दुर्लक्ष घराकडे व्हायला लागलं. 9वीत साधारणतः मी असेल तर मी वडिलांना मग सगळे खर्चासाठी पैसे मागायचे म्हणून गेलो. तर वडिलांनी मला फार कमी पैसे म्हणजे फक्त 10 रुपये त्या काळात दिले 3 दिवस मी गेल्यानंतर. आणि मी त्या दिवशी वडिलांना सांगितलं की आता तुम्हाला आयुष्यात पैसे मागणार नाही. आणि मग 9वीपासनं कुठलंही काम मिळेल ते काम करून पैसे कमवायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचा असा मी एक म्हणजे प्रयोगच सुरू केला. आणि तो आज आयुष्यात यशस्वी झाला असं मी म्हणेल. त्याच्यासाठी मी वडिलांना दोष देत नाही, किंबहुना वडील जर माझ्याशी तसे वागले नसते तर मी वडिलांवर जास्त निर्भर राहिलो असतो बरेच वर्षपर्यंत. आणि कदाचित मग मलाही डिपेंडंट सारखं मी वागल्यामुळे मी माझ्या आयुष्यात काही करू शकलो नसतो किंवा ही धडपड करू शकलो नसतो. त्याच्यामुळे मी वडिलांचे आभार मानतो.
1: पण सर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही बीए मध्ये केलं आणि मग एमए पण केलं.
0: शिक्षणाची माझ्या खूप गंमत आहे.
1: कोणत्या वर्षी झालं सर आपलं?
0: 1983 बीए केलं आणि तब्बल जी माझ्या शिक्षणात गॅप पडली ती जवळपास 15 ते 16 वर्षाची.
1: अच्छा, बीए नंतर?
0: बीए नंतर 15 ते 16 वर्ष फक्त नोकरी एके नोकरी असंच सुरू होतं. आणि माझा पत्रकारितेत आल्यामुळे माझा एक विचार होता की पत्रकारितेमध्ये बॅचलर ऑफ जर्नल आपण केलं पाहिजे. आणि मग माझी सुदैवानं यवतमाळला बदली झाली. म्हणजे मी आधी नागपूरसाठी जेव्हा जेव्हा ट्राय केला नागपूरच्या कॉलेजसाठी, तर ज्यावेळी एंट्रन्स राहायची नेमकी त्याचवेळी अमरावतीत कुठली तरी मोठी घटना घडायची मी येऊ शकत नव्हतो. मग माझी यवतमाळला बदली झाली तिथे इन्चार्ज म्हणून. तर मी तिथे जे अमलोकचंद महाविद्यालय त्यात त्यावेळी बीजेस सुरू होतं आणि मी तिथे ऍडमिशन घेतली आणि ती घेतली 1999 मी बीजे झालो आणि गोल्ड मेडल सहित फर्स्ट मेरिट म्हणून अमरावती विद्यापीठातून उत्तीर्ण झालो.
1: फार छान सर. तुमचा जर्नलिझम मध्ये तुमचं लेखन कार्य तुम्ही सुरू ठेवलं आणि त्यामध्येच तुम्ही एक पदवी पुन्हा घेणे अनुषंग एकदम 15 वर्षानंतर पुन्हा शिक्षणात तुम्ही डोकं घातलं म्हणूया आपण. आणि शिक्षणाचा तुमचा अनुषंग काही संपला
0: नाही? संपला नाही. नंतर लगेच दुसऱ्या वर्षी मी औरंगाबादला हार्निमन कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि हार्निमन कॉलेजला पीजी केलं. हे सगळं करत असताना 2004 सेटची परीक्षा दिली आणि पास झालो. त्याच्यानंतर मी म्हटलं आता शिकतोच आहे तर मग एमबीए ह्युमन रिसोर्स मध्ये एचआरएम मध्ये मी एमबीए केलं ओपन युनिव्हर्सिटीचं. म्हटलं आता आपण शिकायचं.
1: कुठली ओपन युनिव्हर्सिटी सर?
0: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी एमबीए केलं एचआर मध्ये. आणि त्याच्यानंतर साधारणतः म्हणजे ते एमबीए केलं 2008 म्हणजे परत गॅप पडल्याच
1: म्हणजे
0: 2004 मी सेट केल्यानंतर मी पहिले माझं पीएचडी साठी डिग्रीचं रजिस्ट्रेशन केलं नंतर त्या काळात. तर एकदा समोर असं होतं की पीएचडी पण करायची आहे आणि इकडे शिकायचं पण आहे, तर एमबीए एचआर केलं. विशेषतः माझ्या मिसेसलाही ते करायचं होतं म्हणून तिच्यासोबत मी केलं. त्याच्यानंतर परत गॅप पडली तर 2011 मी एमए मराठी केलं.
1: अच्छा, खूपच छान सर. जीवनाचा काळ आहे, शिक्षणासोबतच तुम्ही जर्नलिझम केलं, जर्नलिझम मध्ये डिग्री पण घेतली, सोबत पुन्हा वर्षांची गॅप पडल्यानंतर एमए सुद्धा केलं आणि त्यानंतर तुमचा जो शिक्षणाचा काही अनुषंग संपला नाही?
0: संपला नाही.
1: बरं सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आता श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात अमृत कलश आणि या कार्यक्रमात आपण आज ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, लेखक, कवी आणि साहित्यिक

0: तसेच पुरस्कार प्राप्त डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांच्याशी आपण त्यांच्या जीवन कार्यावर मुलाखत सुरू आहे. सर, आपण या विरंगुळाच्या काळामध्ये तुमच्या आवडीचं गीत आपण आमच्या श्रोत्यांना ऐकूया. एखादे गीत तुमच्या मुखातून जर म्हटलं अगदी एखाद कडवं, मग ओरिजिनल गीत आपण त्याला जोडूया आणि मग तो कार्यक्रमात ऐकल्या जाईल.
1: माझं आवडीचं, सगळ्यात आवडीचं जे गाणं आहे म्हणजे कसं आहे की जो काळ मी अनुभवला त्या अनुभवाच्या काळामुळे आणि त्या अनुभवाच्या काळात मी ज्या बेफिकरीने म्हणाल खूप चिंता न करता जगायचं, धडपडायचं आणि जगत राहायचं, आपल्याला अचूक करायचं. यावेळेस एकच होतं, ते एक फार माझ्या आवडीचं गाणं जे आहे म्हणजे मोहम्मद रफी यांनी ते गायलेलं आहे, जयदेव यांनी त्याला संगीत दिलं आहे आणि साहिर लुधियानवीचं ते गाणं आहे. गाणं असं आहे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.
0: फारच छान सर, तुमच्या आवडीचं गीत आपण आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकूया.

0: तर श्रोते हो आताच आपण डॉक्टर कुमार बोबडे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो आपणास सुद्धा हे गीत नक्कीच आवडलं असणार. तर बोबडे सर आपण मुलाखतीच्या थोडं पुढे जाऊया. बरं सर पुन्हा माझा एक प्रश्न असा मला विचारूस वाटतो की तुमचं एवढं शिक्षण तुम्ही घेत आलात पण तुमच्या लग्नाबद्दलचं थोडं वैयक्तिक बद्दल विचारतो. तुमचं लग्न केव्हा झालं?
1: सगळ्यात महत्वाचं आहे त्या काळात 40 वर्ष झाली समजा 83 गोष्ट.
0: अच्छा
1: तर आमचं लग्न झालं इंटरकास्ट लग्न आमचं. गंमत अशी झाली की तिचे वडील जे आहेत ते वासुदेवराव कपिले ते डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर या पदावर नोकरीवर होते म्हणजे ऑफिसर होते. आई पण शिक्षिका म्हणून स्वतःच कांताबाई कपिले या स्वतःच बालवाडी चालवायच्या. बाकी तिचे बहीण भाऊ लहान होती सगळ्यात मोठी होती आणि त्याही काळात समाजाचा विरोध न जुमानता त्यांनी माझं लग्न लावून दिलं. तर रजिस्टर मॅरेज आम्ही केलं 83 त्यावेळी मला सासरकडची खूप मदत झाली त्याच्यामुळे मी तो काळ चांगल्या पद्धतीनं हे करू शकलो. त्या काळात आर्थिक मदत पण मला सासरकडून झाली आणि ती मी सांगितलं होतं की हे लिहून ठेवा परत करेल जसं लिहिलं तसं परत सगळं केलं म्हणजे ठेवलं नाही ते.
0: बरं सर मग तुम्हाला मुलं बाळ वगैरे किती आहेत?
1: मुलं मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
0: काय करतो?
1: मुलगा इंजिनियर आहे आणि म्हणजे त्याचं अमरावतीतून त्यांनी बीई केलं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये. त्याच्यानंतर बीट पिलानीतून त्याचं एमएस झालं आणि माझी जी सून आहे ती सून पंडित मनोहर कविश्वरांची नात आहे.
0: अच्छा
1: त्यांच्या मोठ्या मुलाची किंवा आकाशवाणीचं म्हणाल तर आकाशवाणीत त्यांची सासू म्हणजे माझ्या सुनेची आई या आकाशवाणीला इंजिनियर होत्या.
0: अच्छा
1: त्या नागपूरला होत्या आता शेवटी शेवटी त्यांची बदली बेंगलोरला झाली आणि त्या तिथं रिटायर झाल्या मागच्या आता 4-6 महिन्यापूर्वी.
0: आणि मुलगी?
1: आणि मुलगीचं एमबीए झालंय आणि ती इन्फोसिस मध्ये नोकरी करते सध्या.
0: अच्छा
1: ती पुण्याला आहे.
0: लग्न व्हायचंय?
1: लग्न व्हायचंय.
0: म्हणजे एकंदर तुमच्या जीवनाच्या काळात तुम्ही स्वतः एवढं स्वतःला पण घडवलं आणि शिक्षण घेता घेता पत्रकारिता केली त्यानंतर पुन्हा शिक्षण घेत राहिले लग्न झालं मुलं झाली आणि आज मुलं मोठे झालेत मुलांना पण उच्च शिक्षण तुम्ही प्रदान केलेलं आहे आणि आज ते बाहेर देशात पण
1: नाही
0: बरोबर आहे. पण शेवटी आपला पण एक तुमच्या जीवनाचा तुम्ही त्यांना वाटेवर लावलं आणि त्या वाटेवर ते पदार्पण करून राहिले फार छान. आणि एकंदर सर तुमचा जीवनाचा काळ खरंच तुम्ही संघर्षमयच म्हणूया आणि वडिलांनी तुम्हाला बाहेर
1: सोडून बाहेर
0: हे केल्यामुळे
1: कपडे अंगाच्या कपड्याशी बाहेर आला अंगावरच्या कपड्याशी
0: आणि तुम्ही स्वबलबुत्यावर तुम्ही एवढा सगळा संघर्ष करून स्वतःला घडवलं हे खूप महत्वाचं ठरतं. तुमच्या जीवनात तुम्ही असे काही छंद वगैरे बाळगले का?
1: छंद तर मला हे लिखाणाचा जो आहे लिखाणाचा जो छंद आहे तो माझा होताच. वाचन आणि लिखाण एवढ्याच सगळ्या गोष्टी चालल्यात. बाकी म्हणजे इकडे क्रीडा वगैरे असं अमुक नाही. नाटक पाहणे सिनेमा पाहणे नाटकात काम पण केली आहेत स्थानिक लेवलवर ती पण केलेली.
0: आणि सर तुम्ही मग पीएचडी पण

0: झालं ते कोणत्या वर्षी झालं आणि कोणत्या विषयात झालं?
1: पीएचडी मी माझं 2016 कम्प्लीट झालं, कारण या मध्ये डिग्र्या घेत बसलो आणि त्याचं असं झालं की ते शिक्षण सुरू झालं, ती एक आवड निर्माण झाल्यामुळे पीएचडी मागे पडली होती, मग मी ती कम्प्लीट केली. आणि विदर्भातील ग्रामीण पत्रकारिता ही कशी विकासात्मक पत्रकारिता आहे यावर माझी पीएचडी आहे आणि ती 2016 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून मी पूर्ण केली.
0: अच्छा, तुमचा विषय कोणता होता सर?
1: विदर्भातील ग्रामीण पत्रकारिता,
0: जर्नलिझम.
1: जर्नलिझम.
0: बरोबर. नाही, खूपच छान सर. तुमचा एकंदर तुमचा शिक्षणाचा काळ, तुम्ही संपूर्ण आयुष्यात तुमचं शिक्षणावर खूप महत्व दिलंय आणि शिक्षण शिकण्यात तुम्ही वयाची मर्यादा पण काही कुठली पाळली नाही.
1: नाही, आणखी शिकायचं होतं पण जेव्हा मी एम ए मराठी वगैरे केलं त्याच्यानंतर, म्हणजे 2011 समजा ते झालं, त्याच्यानंतर मला LLB करायचं होतं पण बायको म्हणे की आता तू शिकशील तर घरी येऊ नको.
0: असं झालं,
1: कारण शिक्षणात लक्ष दिलं की मग अभ्यासात लक्ष दिल्यावर घराच्या कामाकडे दुर्लक्ष होत
0: नाही, लक्ष राहत नाही. बरोबर.
1: त्याच्यामुळे ते आणि मग मी पण म्हटलं भरपूर झालं शिकलो, बघूया जेव्हा जमेल तेव्हा अधिक शिकूया.
0: बरं सर, तुमच्या जीवनाच्या एवढ्या सगळ्या काळात आज तुमचं वय किती आहे?
1: माझं वय आज 68 सुरू आहे.
0: तर सर, या 68 वर्षांच्या काळात आजपर्यंत आपल्याला असे कोणकोणते मुख्य पारितोषिक वगैरे अवॉर्ड वगैरे प्राप्त झाले आहेत?
1: मला पत्रकारिता करत असताना जे आहे पत्रकारितेतले जवळपास 9 अवॉर्ड मला मिळाले, 9 ते 10 अवॉर्ड आहे. म्हणजे आता मुख्य मी त्यातलं सांगतो की लोकमत स्टेट लेवल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड 91-92 आणि नंतर 2003-2004 मिळाला. त्याच्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार मला 2018 मिळाला. त्याच्यानंतर दिव्य मराठीचा प्राऊड ऑफ महाराष्ट्रीयन अवॉर्ड जो आहे तो शिक्षकांसाठीचा 2019 मला मिळाला. त्याच्यानंतर आमच्या महाविद्यालयाचा जो अवॉर्ड असतो शिक्षकांसाठीचा तो 2025 मला मिळाला. त्याच्यानंतर अरविंद बाबू देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार जो आहे तो 2003-2004 मला मिळाला. आणि असे छोटे मोठे
0: पुरस्कार मिळाले. आणि सर, तुम्ही एक लेखक सुद्धा आहात, तुमचं लेखन कार्य पण तुम्ही भरपूर केलेलं आहे आणि पत्रकारितेशी तुमचा संबंध असल्यामुळे तुमचं लेखन कार्य असं कुठला पुस्तक लिखाणामध्ये वगैरे पण केलं आहे का?
1: तुम्ही एक म्हणजे अवधूत संप्रदाय हा एक फार जुना संप्रदाय आपल्या विदर्भातला, विशेषतः होतो अमरावतीत त्याचं सगळं सामंगा विठोबा म्हणून. तर त्या अवधूत संप्रदायाच्या सगळ्या म्हणजे ती मौखिक परंपरा जी त्यांची आहे त्याच्यावर मी एक श्रुती स्मृती स्मृती अधिक स्मृती बरोबर अवधूती हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्युमन राईट्स अँड मीडिया याच्यावर एक पुस्तक प्रकाशित झालंय. त्याच्यानंतर जे आमचं पंजाबराव देशमुख ज्यांनी महाराष्ट्रात विदर्भात शिक्षणाची गंगा आणली आणि जे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत संस्थापक, त्यांच्यावर तत्वज्ञान आणि सामाजिक योगदान डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे, त्याचं एक संपादित पुस्तक केलं आहे. आणि त्याच्यासोबतच शिवाजी शिक्षण संस्थेचं जे शिवसंस्था नावाचे आम्ही मासिक काढायचो त्रैमासिक, त्याचं संपादन मी केलेलं आहे 5 वर्षपर्यंत.
0: खूपच छान सर, तुम्हाला एवढे पारितोषिक मिळाले, सोबत तुम्ही लेखन कार्य सुद्धा एवढ्या सारं केलंय, पुस्तकांचं लेखन सुद्धा केलेलं आहे. तर खरोखर तुमच्या जीवनाचं जे सार्थकी झालं म्हणतो आपण, असं तुम्हाला वाटतं का आज की माझं जीवन, मी आज 67 वर्ष आपण या सृष्टीमध्ये आहोत, समाजासाठी आपण काय केलं याबद्दल आपलं काय मत आहे?
1: जीवन सार्थक आहे असं मी मानेल. खरं म्हणजे कसं आहे की आपण जगत असताना समाजासाठी ही काही केलं पाहिजे, काहीतरी कर्तव्य असतं ते मी न सांगता करत असतो. पत्रकारिता ही खऱ्या अर्थानं समाजसेवा आहे, या उद्देशानेच मी पत्रकारितेकडे बघितलं आणि अनेक सामाजिक प्रश्न होते ते प्रश्न माझ्या पत्रकारितेतून मी सातत्याने मांडले. काही गोष्टी अशा असतात की दरवर्षी कोणाला मदत करायची, म्हणजे मदत करायची पण जाहीर करायचं नाही, हा माझा एक भाग असतो. विशेषतः माझ्या पत्नीचा त्याबद्दल फार मोठा कटाक्ष असतो की आपण हे करू नये, म्हणजे सांगू नये की आपण काय करतोय, नाही तर मग तुमच्या हातात लेखणी आहे, तुमच्या हातात पेपर आहे, तुमच्या हातात मीडिया आहेत, म्हणून मी काय केलं हे आपण विरोध बसवू नये, आपण काय मदत करायची. म्हणजे खरं म्हणजे तिथाही तो दृष्टिकोन खरा तिथाच प्रामुख्याने दृष्टिकोन होता की ज्या गरीब संस्था आहेत, गरीब मुलं आहेत, कोणाकोणाला जशी मदत करता येईल तशी आपण करत राहावी. आपल्या परीनं पैसा असल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही शेवटी पोळी भाजी जेवणार आहात, मोती खाणार नाहीये, तुम्ही काही सोनं खाणार नाहीये, तुम्ही गाडी वापराल, ठीक आहे, तुमच्याकरता तुमच्याकडे गाडी असावी, पण त्याच्यासाठी माझ्याकडे 1 कोटीची गाडी आहे, 50 लाखाची गाडी याची काही गरज नाही आहे. तुमचं घर खूप चांगलं, म्हणजे अलीकडच्या काळात एक फार मोठी टूंग निघाली की लोक घराचं हॉटेल करायला लागले. मला घराचं घर हवं आहे, मला तिथं गेल्यानंतर हे माझं घर आहे असं वाटलं पाहिजे. पण अलीकडे ते सगळं

0: निघाला म्हणजे पैसा आला म्हणून जर समृद्धी आली, पैसा आला आणि तो आपण जर अशा फालतू गोष्टीवर किंवा दिखाव्याच्या गोष्टीवर याने ही कार घेतली म्हणून मी ही घ्यायची, याने असं घर बांधलं म्हणून मी तसं बांधायचं, याला काही अर्थ मला वाटत नाही. जे आहे ते त्यात समृद्ध आहे, समाधानी आहे आणि जे काही मला असं वाटतं ते समृद्ध आहे. मला झाडांचं वेड आहे, माझं घर म्हणजे बगीचा आहे, पूर्ण अंगण लोक सोडत नाही तलीकडे, पण माझ्या अंगणात 22x35 फुटाच्या अंगणात किंवा घरात भिंतीवर सुद्धा तुम्हाला झाडं दिसतील. अशा पद्धतीने मी ते छंद माझा मी जोपासत असतो.
1: खूपच छान सर. बरं, शेवटी सर, जाता जाता आपला वेळ पण आता संपून गेलेला आहे, तर शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांना संक्षिप्त असा काय संदेश देणार?
0: मी ज्येष्ठ नागरिकांना एक सल्ला असा देतो की त्यांनी, आपण म्हातारे झालो, आपण आता किती दिवस जगणार आहोत याचा विचार न करता जेवढं जगतो तेवढं आनंदी जगलं पाहिजे. आनंदी जगत राहा, दुःख आजारपण छोट्या मोठ्या कुरबुरी या चालत राहणार आहे, त्यामुळे त्याचा भाऊ करू नका. त्यावर जेवढी मात करता येते, तुम्ही जेवढं आनंदी राहाल तेवढं तुम्ही त्यावर मात करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की आपली म्हातारपणातली शिदोरी जी आहे, ती लोक म्हणतात की म्हातारपणातली शिदोरी मुलं असतात, मुली असतात, म्हणजे अर्थात माझी मुलं मुलगी सगळ्या खूप चांगल्या आहेत असं नाही आहे, अनेकांच्या सगळ्या चांगल्या असतात, पण म्हातारपणापर्यंत आपण त्यांच्यावर डिपेंड होऊ नये. म्हणजे मी मुलांना शिकवलं म्हणून मुलाचा हक्क आहे की मला त्यांनी वागवलं पाहिजे असं नाही, आपण डिपेंड राहू नये. म्हणून आपण आपल्यासाठी आपली भविष्याची तरतूद आपण जिवंत असेपर्यंतची ती आपण आपली केली पाहिजे. आपलं धन, आपली संपत्ती ती आपल्यासाठी कामात आली पाहिजे. म्हणजे उद्या जर मला दवाखान्यात 5-10 लाख रुपये लागले तर ही माझी ऐपत असली पाहिजे, माझी तयारी असली पाहिजे. त्याच्यामुळे ते पूर्ण मोकळं मुलांवर सोडायचं, मुलांना सगळं वाटून द्यायचं किंवा आपण मग त्यांच्यावर डिपेंड राहायचं असं करू नये. आणि आनंदी जगावं. कितीही व्याधी असतील, रोग असतील, सुदैवानं मला कुठलंही नाही, डायबिटीज नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही आहे. आणि ज्यांना असेल त्यांनाही मी सांगतो की आनंदानं जा. मित्र याही वयात ठेवा, मित्रांसोबत जगा. 4 मित्र मोजके मित्र ठेवा, मोजक्या मित्रांमध्ये तुम्ही आनंदी जगलं पाहिजे आणि आपलं आयुष्य जे आहे मरेपर्यंत आनंदीमय केलं पाहिजे, एवढंच मी यावेळी सांगेन.
1: फारच छान सर. खरोखर श्रोते, आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव जेव्हा ऐकतो तेव्हा त्यांच्या आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ, त्यांचे बोल म्हणजे आपण त्यांचा ज्ञानाचा ठेवा हा रचून ठेवतो आपल्या संपूर्ण जीवनात. तर बोबडे सरांचं पण असंच झालेलं आहे, त्यांनी आपला ज्ञानाचा ठेवा आपल्या सर्वांसाठी ते देत आले आहेत लेखन कार्यातून आणि त्यांच्या पत्रकारितेतून सुद्धा. तर सर आपण इथे थांबूया.
0: ओके.
1: तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, लेखक, कवी, साहित्यिक आणि पुष्कळशे पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर कुमार चांद्रराव बोबडे यांच्याशी आपण त्यांच्या जीवनाबद्दलची सगळी माहिती ऐकून घेतली. तर सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओ मध्ये आणि तुमच्या जीवनाबद्दलची बरीच काही माहिती आज तुम्ही कथित केली, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात जीवन कार्य लेखनीतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, विविध पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शनिवार पर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध सर्वांगाची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करता जमीन दिलेल्या मौजे मोगरपाडा इथल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत खार पश्चिमेतल्या रामकृष्णनगर इथं म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करायला आणि त्यासाठी विकासक नियुक्तीला तसंच धुळे शहर विकास योजनेत भूखंडावरच्या आरक्षणात बदल करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयं नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्रं ग्राह्य धरली जावीत, तसंच व्हीएलओचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावेत अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकता नगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपट सृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट

0: दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 एडी या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुवा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधानानं 79, ऋचा घोषणं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशीबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग तिसरं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
1: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवला आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायुप्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. राज्यातले रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आणखी समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सणा विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
4: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: कामगार सभा.
5: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
4: अपघातांबाबत योजना आणि कायदे
5: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
4: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: कामगार सभा.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. यात महत्वाचा वाटा आहे डिजिटल क्रांतीचा. डिजिटल क्षेत्रानं आज आपलं जीवन व्यापलं आहे. आज आपण घरबसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा स्वीकारू शकतो. विविध सेवाही आज आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या आहेत. या डिजिटल प्रगतीचा आणि त्याचा इतर क्षेत्रांबरोबरच विशेष करून आरोग्य सेवेमध्ये झालेल्या सकारात्मक प्रगतीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, भारतानं केवळ डिजिटल प्रणालीच स्वीकारली नाही तर त्या प्रणालीसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि घटक यांच्या विकासातही भरीव कामगिरी केली आहे. देशातल्या जनतेला सहज व्यवहार करता यावेत यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. या डिजिटल पेमेंट धोरणाचा सर्वसामान्य जनतेवर आणि एकंदरीत व्यवहारांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी

0: ज्येष्ठ अर्थतज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: भारताची जी डिजिटल क्रांती जी आहे ह्याच्यावर सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे. पण हे जे घडामोडी जे आहेत, जे डिजिटल विकासाचा जो आपला फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो आपण जरा डिटेलमध्ये पाहू. सन 2000 पहिल्यांदा आलं ते IT Act. IT Act काय झालं की जे आपले नोंद जे आहेत, रेकॉर्ड्स जे आहेत आणि जे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार जो आपण करतो IT सिस्टम्सवर, त्याच्यासाठी कायद्याचं एक फ्रेमवर्क, लीगल फ्रेमवर्क जो होता तो एस्टॅब्लिश झाला. त्याच वर्षी, दॅट इज सन 2000, ई गव्हर्नन्सची पहिली कार्यसूची पण आली होती. आणि ह्याच्यात कसं होतं की IT शासन आणि ई सेवा प्रदान कसं करायचं सरकारांना, त्याच्यावर ही जी कार्यसूची होती त्याचा फोकस होता. 2002 पहिल्यांदा स्मार्ट गव्हर्नमेंटचा जो इनिशिएटिव्ह होता तो सरकारने घेतला. म्हणजे ह्याच्यात ऑनलाईन सर्टिफिकेटचे प्रमाणपत्र जे आहेत, किंवा लँड रेकॉर्ड्स जसं आपण म्हटलं, ते जमिनीचे कागदपत्र वगैरे, किंवा टॅक्सेशन जे हे टॅक्स सेवा जे आपण म्हणतो, आणि वाहतूक सेवा किंवा इतर असे जे गोष्टी होते जे गव्हर्नन्ससाठी लागतात, हे सगळे त्या स्मार्ट गव्हर्नमेंट प्रोग्राममध्ये होते. सन 2006 नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आला होता. त्या ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे MCAचं फायलिंग जे आहे, म्हणजे कंपनी जे होते ते सगळे कंपनीचे जे नोंदणी होते ते आणि त्यांचे जे फायलिंग होते ते सगळे आपण पोर्टलवर शिफ्ट केलं होतं. पासपोर्ट सेवा पण सुरू झालं. IT फायलिंग जे आयकरचं जो आहे तो पण सुरू झाला तेव्हा. ई कोर्ट्स आणि ई डिस्ट्रिक्ट लँड रेकॉर्ड्सचं पण सुरू झालं. आणि इंडिया पोर्टल जे आहे हा लॉन्च केला आणि ई बिझनेससाठी पण सुरू झालं ते सिस्टम जे होतं नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये. सन 2008 नॅशनल डेटा सेंटर आलं पहिल्यांदा. 2009 आधार आला, आणि आधार म्हणजे आपला सगळ्यात मोठा बॅकबोन आहे आज. आणि 2012 नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क आलं, जेणेकरून ब्रॉडबँड वगैरे सगळीकडे गेले, गावागावाला ते इम्प्लिमेंट करत गेले. 2013 आपलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ती स्कीम आपण लॉन्च केली. आणि 2014 हे जे जॅम आर्किटेक्चर जे आपण म्हणतो की जनधन, आधार आणि मोबाईल ह्या तिन्हीचं जे संग्रह करून एक आर्किटेक्चर जे बनवलं गेलं तो 2014 केला गेला होता. आणि त्याच वर्षी जनधन योजनाचं पण लॉन्च केले होते ते स्कीम. डिजिटल इंडिया त्यानंतर 2016 आलं, आणि 2016 UPI पण आलं. आणि डिजिटल इंडियाचे 9 पिलर्स आले, जसे की डिजिटल लॉकर किंवा उमंग जे आहे. डिजिटल लॉकरमध्ये आज 40 कोटी लोक वापरत आहेत, ते 600 कोटी डॉक्युमेंट्स आहेत. उमंग जे आहे ते सगळ्या सिटीजसाठी 2000 जास्त सर्व्हिसेस जे आहेत ते एका ऍपच्या थ्रू आपण देतोय. तसंच भारत नेट जो आहे तो ऑप्टिकल फायबर 2 लाख ग्रामपंचायतांपेक्षा जास्त जे आहेत, म्हणजे 2.1 लाख ग्रामपंचायतमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क आपण घालतोय. मग गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आलं, ज्याच्यात 9 लाख कोटीच्या जास्त आता प्रोक्युअरमेंट होत आहे, म्हणजे सरकार खरेदी करते त्या प्लॅटफॉर्मवरून. ई हॉस्पिटल, ई संजीवनी सेवामध्ये 30 कोटी टेलिमेडिसिन ह्याचे आपल्याला फायदे झालेत. आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, आणि दोन ह्याच्यात जे आता तुम्ही म्हटलात की डिजिटल पेमेंटसाठी काय केलं होतं, पहिलं म्हणजे UPI. UPIचं जर आपण पाहिलं तर आज UPIमध्ये जवळजवळ 1800 कोटीपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन होतात, आणि हे 24 लाख कोटीचं ह्यांचं जे व्हॅल्यू आहे, म्हणजे किती व्हॅल्यूचं आपण ट्रान्सफर करतो, 85% जे डिजिटल पेमेंट्स आहेत भारतातले ते UPIत होतात. म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे आजच्या काळी. दुसरं जे आहे ते ONDC आपण लॉन्च केलं, म्हणजे 2022 आता स्विगी वगैरेला जे ट्रेडर्स 25% देतात, ONDCला ते फक्त 3% देतात, आणि फायदे तेवढेच आहेत. तर असं पाहिलं तर आपल्याला आपल्या देशात खूप जास्त म्हणजे डिजिटल क्रांती झालेली आहे. आणि जसं मी सांगितलं ह्याच्याने आपल्याला खूप मोठा फायदा झालेला आहे आपल्या देशात.
0: श्रोते हो, देशातल्या सर्व स्तरांवरच्या नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार सुलभ व्हावेत या दृष्टीनं सरकारनं जॅम ट्रिनिटीचा स्वीकार केला. त्यामुळे वाढलेल्या आर्थिक समावेशनाविषयी तसंच आर्थिक व्यवहारांचा एक महत्वाचा भाग असलेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याच्या योजनेचा आढावा घेताना निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: JAM ट्रिनिटी अर्थात जनधन, आधार आणि मोबाईल

हा जो आहे हा आपला बेस लेअर आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा डिजिटल इन्क्लुजन स्टेप म्हणतो. याच्यात काय एक्झॅक्टली झालं? जनधन योजना जी आहे त्याच्यात 54 कोटी नवीन अकाउंट उघडले गेले आणि आज त्या अकाउंट मध्ये 2.5 लाख कोटींच्या वर बॅलन्स आहे. म्हणजे 35% जे लोक होते बँकिंग जे वापरत होते आता ते 90% पेक्षा जास्त झालेत. दुसरं म्हणजे आधार, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी आयडेंटिफिकेशन साठी 500 रुपये लागायचे, ते आता 5 रुपयात होतं आधारच्या द्वारे आपण जे केलं. तर मोबाईल, 120 कोटी लोकांकडे आज स्मार्टफोन आहे आणि जेणेकरून आपण कुठेही कनेक्टिव्हिटी वापरू शकतो. तर फायनान्स, कम्युनिकेशन आणि आयडेंटिफिकेशन हे तीन जे महत्वाचे सूत्र जे आहेत हे एकत्र आले या जॅम मध्ये आणि हेच जे आहेत

0: शन आणि आयडेंटिफिकेशन हे तीन जे महत्वाचे सूत्र जे आहेत हे एकत्र आले या जॅम मध्ये आणि हे जे आहेत हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी पण वापरले गेले. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग काय आहे की 2014 आधी जे आपण डीबीटी करायचो ते डीबीटी मध्ये जवळजवळ 40% सबसिडीचं लिकेज व्हायचं, म्हणजे 40% सबसिडी ते लोकांकडे जायचंच नाही, त्या सिस्टम मधनं बाहेर पडायचं. आणि आता आपण जवळजवळ 38 लाख कोटी जे आहेत डीबीटीच्या थ्रू ट्रान्सफर केलेले आहेत गेल्या 10 वर्षांमध्ये आणि 900 स्कीम म्हणजे 900 योजनांमध्ये हे केलेलं आहे. आणि वर्ल्ड बँक प्रमाणे ह्याच्यात कसं आहे की GDP आपण वाचवलो ते किती 0.6% GDP आपण वाचवलो, म्हणजे हा खूपच मोठा अमाऊंट आहे जे आपण वाचवलेला आहे. तर हा आहे जॅमचा कमाल.
1: डिजिटल भारतासाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीतही देशानं आघाडी घेतली आहे. त्या दृष्टीनं सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीसाठी मिशन मोडवर काम केलं जात आहे. नव्या काळाच्या या उत्पादन निर्मितीविषयी निखिल गुर्जर यांनी अधिक माहिती दिली.
0: डिजिटल भारताची जी ही चळवळ आहे ह्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट तर आपण नक्कीच देतोय. आपण 3 उदाहरण घेऊ. पहिलं जे आहे ते मोबाईलचं आपण घेऊ. सन 2014 दोन फॅक्टरी होते आणि 80% आपले आयात व्हायचे मोबाईल फोन्स. 2026 आता 300 फॅक्टरी आहेत आणि आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 2nd स्थानावर आहोत. आणि PLI जी योजना आहे या अंतर्गत आपला जो डेव्हलपमेंट झालेला आहे, विकास झालेला आहे, आपण आज 2 लाख कोटीच्या वर मोबाईल फोन्स निर्यात करत आहोत. दुसरं उदाहरण म्हणजे GCC जे आहे, म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर जे म्हणतो आपण, ज्याच्यात भारतातले जे लोक आहेत म्हणजे आपले कंपनीज जे आहेत हे परदेशी कंपनीजना सर्व्हिस देतो आपण, डिजिटल सर्व्हिसेस. तर आजच्या काळी जवळजवळ 1700 कंपनीज आहेत आणि जगातलं जे अर्ध कॅपॅसिटी आहे, 50% जे आपण म्हणतो जगातली जी कॅपॅसिटी आहे GCCची ती भारतात आहे. आणि आता तिसरं जो आहे एक्झाम्पल तो आपण बघू सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स सध्या आपण जवळजवळ 38 बिलियन US डॉलरचा आपला मार्केट साईज आहे. तो 38 बिलियनचा जो आहे तो 2030 तो जवळजवळ 109 बिलियन US डॉलरचा होईल. सध्या आपण जवळजवळ 1.5 लाख कोटींच्या वर म्हणजे 1.64 लाख करोड्सचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपण अप्रूव्ह केलो आहे. आणि 2029 मध्ये आपण जवळजवळ 70-75% डोमेस्टिक जे चिप रिक्वायरमेंट आहे आपल्या देशात जे लागणार आहे ते आपण भारतातच बनवू आणि त्यानंतर आपण खूप एक्सपोर्ट पण करू. तर असं पाहिलं तर डिजिटल इंडिया मध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगचा पण सपोर्ट देतो आहे.
1: श्रोते हो, सध्याचं युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं AI मिशन सुरू केलं आहे. डिजिटल क्रांतीचा हा पुढचा टप्पा गाठत असताना केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकारांचा, नव्या धोरणाचा वेध घेताना डिजिटल प्रगतीचे परिणाम सर्वच घटकांवर होत आहेत. डिजिटलमुळे अनेक क्षेत्रांना नवी नवी परिमाणं लाभत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षात आरोग्य सेवेत केलेल्या प्रगतीविषयी आणि एकंदरीतच देशाला डिजिटलच्या होत असलेल्या फायद्याविषयी निखिल गुर्जर म्हणाले.
0: सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर डिजिटल इंडियामुळे भरपूर सोय झाल्यात, पण त्याच्या पुढे काय हे जरा समजून घेऊ. मोदी सरकारने जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम स्टार्ट केली होती ही त्यांची फ्लॅगशिप स्कीम होती आणि ह्या प्रमुख योजनेमुळे आपण जवळजवळ 3.5 लाख कोटी बेनिफिट जे आहेत आपण वाचवलो. कशामुळे वाचवलो? भ्रष्टाचार एकदम बंदच झाला ना त्या सेक्टर्स मधनं. त्या भ्रष्टाचारमुळे जे लिकेज होवायचे त्या लिकेजना आपण प्लग केलं म्हणून तो आपल्याला एवढा मोठा फायदा झाला. तर असं जे आपण पाहिलं की डिजिटल इंडियाचे जे स्कीम्स आहेत ह्याच्यामुळे भारताची जी प्रगती आहे त्याला एकदम वेग वाढवलं गेलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीममुळे. आता आपण समजून घेऊ की ह्याच्या पुढे काय झालं. ह्याच्या पुढे पहिली गोष्ट जी आहे, आपल्या देशाची जी पारदर्शकता आहे म्हणजे जे सिस्टम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्याचा ट्रान्सपरन्स वाढला आहे. त्याच्यामुळे जबाबदारी जी आहे, जबाबदारी आपल्याला जास्त क्लिअरली दिसते की कोणाची आहे आणि काय करायचं आहे आणि कार्यक्षमता पण वाढली आहे. मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजी पायाभूत सुविधा जी आहे, ब्रॉडबँड, मोबाईल म्हणा किंवा JAM म्हणा, ह्याच्यामुळे कॉस्ट जे आहे ते कमी झालेत.

0: म्हणून आपण कमी किमतीत आपले काम सगळे होत आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे आपलं डिस्प्रपोर्शनेट टॅक्सेशन होतं, म्हणजे अप्रमाणशील जे कर आकारणी जे होते, तो जो सिस्टम आहे तो सिस्टम आता आपण काढत आहोत. आपण आता कन्झम्पशन बेस्ड सिस्टम कडे चाललोय. जेव्हा आपण म्हणतो की ट्रान्झॅक्शन साठी आपण ट्रॅक करू, तर आपण कन्झम्पशनच्या जवळ जात आहे. ह्याच्यात दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण युपीआयचं जर पाहिलं, UPI 2016 आलं, आता 1800 कोटी ट्रान्झॅक्शन दर महिन्याला होतात. आणि आता 7 देशांमध्ये UAE, सिंगापूर, भूटान, नेपाळ, फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशस, इथे सगळीकडे तुम्ही UPI वापरू शकता, ग्लोबल एक्सपोर्ट साठी वापरू शकता. आणि ब्रिक्स मध्ये पण आपण वापरतोय. आता रशियाच्या मीर सिस्टमला आपण लिंक करतोय, UAEच्या ANI सिस्टमला आपण लिंक करतोय, किंवा ब्राझीलच्या पिक्स सिस्टमला आपण ब्रिक्स पेच्या अंडर आणतोय, जे UPIचं आहे. तर वर्ल्ड बँक जे म्हणतंय की हा जो मॉडेल आहे हा जगातला मॉडेल आहे. आणि ONDC जो प्लॅटफॉर्म आहे आणि UPI हा दोन्ही जर आपण कंबाईन केलं तर छोटे लघु उद्योग जे आहेत, SMEs जे आहेत, त्यांना अतिशय फायदा होणार आहे. अँड दिस इज व्हॉट डिजिटल इंडिया इज ऑल अबाउट. आपण लोकांना एम्पावर करत आहोत.
1: श्रोते हो, आपला भारत देश हा विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरून चाललेला आहे. परंपरा जपत आपण अनेक क्षेत्रांमध्ये कायम प्रगती साधली आहे. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानात स्वतःला मिसळून घेणं आणि त्यात नवे प्रयोग करणं हे भारतीयांचं वैशिष्ट्यच आहे. हा प्रवास अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि हाच प्रवास भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्वाचा ठरेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई ANU या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: तर मनोज तलाठी यांची मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक पीक पद्धती, सुधारित वाण, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग यांचं नियंत्रण, तसंच शेतीला पूरक असे व्यवसाय याबद्दल शेतकऱ्यांना योग्य तसंच शास्त्रीय मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्वाची भूमिका कृषी विज्ञान केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचं प्रभावी माध्यम म्हणून कशा प्रकारे कार्य करते, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान कसं पोहोचवलं जातं आणि या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात याबद्दल विस्ताराने सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी यांना. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगा की कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय आहे.
1: बदलती शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे. यासाठी जसं महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्य करतोय तशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कृत 100% अर्थसहाय्याने आज संपूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे कार्य करते. त्याचा मुख्य हेतू हाच आहे की जास्तीत जास्त जे आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं असेल ते शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं पाहिजे की जेणेकरून हे जे बदलतं हवामान आहे किंवा आज बघतोय आपण की शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे तर ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचेल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे की जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होऊन त्याचं चांगलं अर्थार्जन त्याला मिळणं अपेक्षित आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र हे संकल्पना राबवण्यात येत आहे.
0: त्याची स्थापना करावी असं का वाटलं?
1: कारण जर आपण तसं बघितलं तर 1964 ते 1966 च्या दरम्यान शिक्षण आयोगाच्या विविध शिफारशीवर आधारित नियोजन आयोग असेल किंवा त्यावेळेला आंतर मंत्रालयीन समिती चर्चेअंती त्यांनी 1973 साली असा निर्णय घेतला की आपण कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आणूया. आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रायोगिक तत्वावरती आपल्या भारतामध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे 21 मार्च 1974 साली कोइंबतूर कृषी महाविद्यालय येथे तामिळनाडूला स्थापन करण्यात आलं. हे प्रायोगिक तत्वावरती होतं की जेणेकरून शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून प्रभावीपणे कसं तंत्रज्ञान पुरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. परंतु कालांतराने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली. कारण हा त्यावेळेचा निर्णय होता की अशा अशा पद्धतीने आपण कृषी विज्ञान केंद्र स्थापन करावं. परंतु टप्प्याटप्प्याने कसं आलं, 1974 ते 2005 या दरम्यान साधारणतः 290 कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली आणि 2005 स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान साहेब आपले जे मनमोहन सिंग होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अपेक्षित आहे की जेणेकरून स्थानिक पातळीवरती ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत किंवा त्यांना जे काही आवश्यक आहे ते त्या स्थानिक पातळीवरील असलेल्या कृषी विद्यापीठामार्फत शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारे ही संकल्पना हळूहळू पुढे पुढे येत गेली.
0: बरं, एकूण आपल्या देशात सद्यस्थितीला किती कृषी विज्ञान केंद्र आहेत?
1: सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र वेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 49 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आता ही 731 जी कृषी विज्ञान केंद्र आहेत ती वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवली जातात. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्टेट अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे जे आपण म्हणतो की राज्य कृषी विद्यापीठ आहे त्याच्या माध्यमातून साधारणतः 487 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याच्यानंतर खासगी संस्था ज्या म्हणतो आपण किंवा गैर सरकारी संस्था किंवा अशासकीय संस्था म्हणतो आपण त्याच्या माध्यमातून 100 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयसीआर इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या काही ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून 67 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 38 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. केंद्र पुरस्कृत विद्यापीठ आहेत त्याच्या माध्यमातून 22 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आणि इतर जे म्हणतो आपण केंद्रीय किंवा अभिमत विद्यालय किंवा सार्वजनिक उपक्रम याच्या माध्यमातून 17 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. असं जर आपण बघितलं तर आज पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र ही कार्यरत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी प्रसाराचं माध्यम करत आहेत.
0: बरं, आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
1: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पद आहेत.
0: बरं,
1: त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण याच्यावरती सनियंत्रण करणं हे त्या माध्यमातून केलं जातं. तर त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांच्या हाताखाली वेगळ्या प्रकारचे 6 विषय तज्ज्ञ असतात.
0: बरं,

0: प्रत्येक ह्याच्यात स्पेशलिस्ट असतात, त्याच्यामध्ये एक कृषी विद्या विभाग असू शकेल, एक उद्यान विद्या विभाग असू शकेल, एक वनस्पती संरक्षण असू शकेल, एक पशुसंवर्धन किंवा दुग्धशास्त्र असू शकेल, कृषी विस्तार असू शकेल, गृह विज्ञान असू शकेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 6 विषय विशेषज्ञ त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम सहाय्यक, त्याच्यामध्ये एक असतो तो फार्म मॅनेजर, त्याच्यानंतर कार्यक्रम समन्वयक, त्याच्यानंतर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहेत, त्याच्यामध्ये कार्यालयीन आणि हिशोबाची कामं बघण्यासाठी एक ऑफिस सुपरिटेंडेंट जे म्हणतो आपण त्याचं एक पद आहे, आणि दुसरं आहे ते लघुटंक लेखक स्टेनोग्राफर, म्हणजे काही टायपिंगची कामं असेल किंवा काही इनवर्ड आउटवर्ड असेल ती कामं तो करत असतो. त्याच्यानंतर 2 वाहन चालकाची पद आहेत, त्याच्यामध्ये कसं असतं कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी एक आहे, त्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटीसाठी जावं लागतं, तर त्यासाठी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते, यासाठी एक सहाय्यक जो दिलेला असतो त्याला आपण एक ट्रॅक्टर चालक असतो जो प्रक्षेत्रावरती कामकाजासाठी वापरता येतो, आणि जी गाडी असेल ऑफिसची त्या गाडीसाठी एक वाहन चालक असतो, असे 2 वाहन चालकाची पदं आहेत. त्याच्यानंतर 2 कुशल सहाय्यक कर्मचारी जे दैनंदिन कामं असतील किंवा शेतावरची कामं असतील, ऑफिसला एखादा पिऊन लागू शकतो किंवा आणखीन काही, असं याच्यासाठी 2 माणसं असतात. असं टोटल एकूण जर आपण बघितलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये 19 16 पदही मंजूर आहेत, आणि याला पूर्ण अर्थसहाय्य हे केंद्र शासनाकडून मिळलं जातं.
1: आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट काय आहेत?
0: जसं आता आपण बघितलं की पूर्ण भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, आणि त्या माध्यमातून 545 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 2 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत. आता जिल्ह्यामध्ये किंवा त्या जवळपास असलेल्या विद्यापीठामार्फत जे संशोधन केलं जातं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे जसं आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग करतंय त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जात आहे, केलं जात आहे. आता उद्दिष्ट म्हटलं तर त्यातलं पहिलं येते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे जसं विद्यापीठाने विकसित केलेलं एखादं नवीन वाण असेल, एखादं नवीन काही खत निर्मिती केली असेल, एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल, किंवा आणखीन काही नवीन त्यांनी अवजारं निर्माण केली असतील, तर ते विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. किंवा एखादी समजा भाताची, आता कोकण म्हटलं की भात आलं, भाताच्या वेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या असतात, तर ती नवीन भाताची जात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑन फार्म टेस्टिंग जो म्हणतो आपण अध्यादेशीय प्रात्यक्षिके, की त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या घेतल्या जातात, आणि त्या चाचण्या 3 वर्ष घेतल्या जातात, आणि त्या 3 वर्ष घेतल्यानंतर काही वेळा ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरती योग्य आहे की नाही तपासणी केली जाते. समजा त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार जर बदल हवे असतील किंवा त्या ठिकाणी थोड्या काही अडचणीत असतील, तर ती तंत्रज्ञान रिफाइनमेंट साठी पुढे जातं. रिफाइनमेंट म्हणजे त्याच्यामध्ये थोडस चेंजेस करण्याचे अधिकार हे संबंधित शास्त्रज्ञ, विद्यापीठ आणि तो शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. अशी पहिली त्याच्यामागचं एक म्हणजे प्रमुख तत्व आहे. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणं, कारण सध्याचा जर काळ बघितलं आपण तर व्यावसायिक प्रशिक्षण स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम हे अतिशय महत्वाचं आहे, की कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जातं की जेणेकरून भविष्यात ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण की स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी, कारण आज जर बघितलं तर भविष्यामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आपण आणि त्यांना जर आपण अशी काही स्किल दिली, समजा एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंब्यामध्ये कलम निर्मिती असेल, सॉफ्टवुड ग्राफ्टिंग असेल किंवा स्टोन ग्राफ्टिंग असेल, तर ते कशा पद्धतीने करायचं, त्याचं स्किल किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवर्धित प्रक्रिया असतील, समजा माशांपासून विविध पदार्थ बनवायचे जसं जवळा चटणी, कोळंबी लोणचं, मत्स्यसेव, मत्स्य चकली, झिंगा पापड, बोंबील पापड, त्याचं प्रशिक्षण मग ते युवकांना असेल, युवतींना असेल किंवा जे कोण बेरोजगार असेल त्यांना ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं, की जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि बाकीच्यांना त्यांनी थोडस रोजगार निर्मिती द्यावी. त्याच्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो, की विविध पिकावरती काही कीड रोग येतात तर त्याचं योग्य पद्धतीने सनियंत्रण कसं केलं जातं, की जेणेकरून कीड रोगीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्नामध्ये तुमची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल, हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये काही अशासकीय संस्था असतात, काही खासगी कृषी संस्था कार्यरत असतात, किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या संस्था असतात, तर त्या सगळ्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणे, कारण शेवटी आपला केंद्रबिंदू कोण आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठीच काम करणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यावेळेला त्या भागातील ग्रामीण बँका असतील किंवा इतर कुठल्या नॅशनलाइज बँका असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो, की जेणेकरून सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा कसा होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे पुरस्कृत कार्यक्रम राबवणे हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे.
1: कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना काही सेवा सुविधा मिळतात का?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना माहित नसतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत काय दिलं जातं. आज तसं म्हटलं तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्र शासन पुरस्कृत

0: आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत नक्की मिळू शकेल. दुसरं, आज शेतकऱ्यांना अडचण येते ते आज बघितलं आपण, तर जमीन आणि पाणी हे दोन मुख्य स्त्रोत शेतीसाठीचे आहेत. तर जमीन हळूहळू नापीक होत चाललेली आहे, कारण वारेमाप रासायनिक खताचा वापर आणि सेंद्रिय खताचा अति कमी वापर याच्यामुळे जमिनी आज तसं बघितलं तर नापीक नापीक होत चाललेली आहेत. तर त्या जमिनीचं परीक्षण करणं किंवा त्या मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. या सेवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्या जातात. त्याच्यानंतर विद्यापीठ विकसित नवीन नवीन बियाणं असेल, नवीन नवीन रोपं असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल याची माहिती किंवा त्याची काही उपलब्धता ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जाते. या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय तर बदलतं हवामान आहे, काही वेळा पाऊस पडतोय नाही पडतोय, अवेळी पाऊस पडतोय, निसर्गाचं चक्र बदलत चाललेलं आहे. तर ह्याच्या संदर्भात जे सल्ले असतात कृषी सेवा सल्ला, तर तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिला जातो. आज जसं आपण म्हणतो की दर मंगळवारी आणि शुक्रवारी विद्यापीठामार्फत जी ऍडवायझरी तयार होते, जो कृषी हवामान विषयक आधारित सल्ला तयार होतो, तो सल्ला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम, शेतकरी मेळावे असतील, निदान चमू जाऊदे असतील, किसान गोष्टी असतील किंवा आणखीन वेगळे प्रात्यक्षिक असतील, तर अशा विविध माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.
1: आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कुठे आहे आणि कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
0: जसं आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये 485 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तसं रायगड जिल्हा हा एक कोकणातला अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किल्ला दोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. आपलं जवळपास गेले 22-23 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये आपलं कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगलं प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करतोय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्यातलं रायगड जिल्ह्यासाठीचं कृषी विज्ञान केंद्र आपल्या इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर 2 खासगी कृषी विज्ञान केंद्र आहेत जी खासगी संस्थेमार्फत कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पालघरला कोसबाड हिलला कृषी विज्ञान केंद्र एक कार्यरत आहे आणि केर्लोसला कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. असं रायगड जिल्ह्यासाठीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं, आपल्या कृषी विज्ञान केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती आहे?
0: हा महत्वाचा विषय आहे, कारण तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हा भात दुबार पिकासाठी खास त्यासाठी नावाजला जातो. तर भात पीक असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती भात बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याच्यामध्ये जे विविध तंत्रज्ञान आहे, कारण कसं असतं बियाणं हे असा घटक आहे की जो शेतकऱ्यांना वेळेवरती मिळणं आणि ताबडतोब मिळणं अतिशय महत्वाचं असतो आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो की जेणेकरून बियाणं गावात निर्माण झालं तर शेतकऱ्यांना जी भेडसावती समस्या की वेळेवर बियाणं मिळत नाही किंवा बियाणाचा तुटवडा ह्याच्यावरती मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्य करत आहे. त्यासाठी ग्राम बीजोत्पादन ही नवीन संकल्पना आम्ही राबवतो. त्या ग्राम बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणं आम्ही तयार करतो. त्याला आमचे कृषी विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ वेळोवेळी भेट देतात. ते बियाणं आम्ही विद्यापीठामध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. टेस्टिंगसाठी पाठवल्यानंतर त्याचा जेव्हा रिपोर्ट येतो की हे बियाणं पास झालंय तेव्हा ते बियाणं बायबॅकने आम्ही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना मुद्दा म्हणून सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांना प्रश्न असतो की विक्री मार्केटिंग, तर हा त्यांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतोय. तुम्ही केलेलं बियाणं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र ते बायबॅकने घ्यायला तयार आहे आणि तेच बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊन आपण इथं शेतकऱ्यांना देऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही नवीन नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही स्थापन केलेला आहे. या मागची संकल्पना अशी आहे, आमचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संकल्पना राबवले. त्याच्यामागची संकल्पना एवढीच आहे की दरवेळेला जी मीटिंग होते ती शेतकऱ्यांच्या शेतावरती होते. समजा आता ह्या वेळेला मीटिंग चालू आहे तर पुढच्या महिन्यामध्ये जी काही मीटिंग होईल किंवा समजा 15 दिवसांनी शेतकरी मागणी केली तर जेव्हा जी मीटिंग होईल त्या मीटिंगचा अजेंडा, ज्या मीटिंगची तारीख आणि वेळ ही आताच्या मीटिंगमध्ये ठरवली जाते. दुसरं, शास्त्रज्ञ मीटिंगसाठी आलेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचं किंवा काय काही प्रकार नाही आहे. डायरेक्ट जो काही मुद्दा आपण ठरवलेला आहे त्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावरती घोंगडी बैठक थोडक्यात म्हणतो. कोणत्या प्रकारची खुर्च्या पाहिजेत असं काही नाही. भारतीय बैठक मीटिंग झाल्यानंतर तिथले पक्षत्व व्हिजिट होते की जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्याला काही अडचणी आहेत, त्याला कुठली कीड रोग आले किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये समस्या आहेत.

0: त्याच्यावरती मात केली जाते. अशी थोडक्यात आपली त्या ठिकाणी मीटिंग होते. असा शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही भात पिकासाठी केलाय, भाजीपाल्या पिकासाठी केलाय, सुपारीसाठी केलाय आणि मच्छ्यासाठी केलाय. अशी एक नवीन संकल्पना आपण राबवतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी आपण आपले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील यांना जे प्रशिक्षण देतो त्या प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण माझी प्रशिक्षणार्थी संमेलन आयोजित करतो.
1: हे
0: एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने चालू केलेली आहे. तर त्याच्यामधला हेतू काय असतो की ज्या शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलंय आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांनी स्वतःचा काही व्यवसाय चालू केलाय तर त्यांना त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ जास्त बोलत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. साधारणतः 50 शेतकरी, म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांना त्या ठिकाणी संधी देतो. आणि प्रत्येक आलेला शेतकरी असेल, युवक असेल, तो त्याचे अनुभव, त्यांनी जी काय केलेली प्रगती आहे ती आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करतो. हे एक अतिशय चांगली संकल्पना कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही राबवतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केले आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये आज आपण बघितलं तर कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे. कारण आज कसं होत चाललंय शेतीतून, म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळतंय नाही मिळतं हा शेतकऱ्याचा थोडासा एक भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न आहे. तर थोडंसं बदलत्या काळानुसार आपण जर त्या याच्याकडे बघितलं आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण शेतीकडे वळलो तर त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी आमचे पुढे येऊ घातलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी एक नवीन संकल्पना राबवतो ती मासेस टू क्लासेस. आज तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हे भातासाठीचं कोठा म्हटलं जातं, म्हणजे भात आणि भात पीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाबाबत थोडंसं जनजागृती केली आणि काही शेतकऱ्यांना आम्ही असं मोटिवेट केलं की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भुईमुग घेतलं वर्कर जमिनीमध्ये तर ते भुईमुगाचं बियाणं ताबडतोब तुम्हाला पुढच्या हंगामासाठी वापरता येतं. आज मला सांगायला आनंद वाटतं की आमचा महाड असेल, वरंद असेल, पोलादपूर असेल या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे 35-40 एकर एरिया होता तो आज कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे 350 एकरच्या वरती एरिया पोहोचलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव झाली की हे जर नगदी पीक आपण लावलं म्हणजे भातानंतर भात घेण्यापेक्षा भातानंतर आपण भुईमुग घेतला तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर कडधान्य पिकं चांगल्या पद्धतीने घेतली तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर भाजीपाला पीक घेतला म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल जो म्हणतो आपण, ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण राबवतोय. आणि त्या माध्यमातून आज 350 एकरच्या वरती एरिया वाढलेला आहे. आणि एरिया वाढल्यानंतर आम्हाला पूर्वी समस्या काय भेडसावत होती की तिथल्या शेतकऱ्यांना भोरला जायला लागायचं जवळजवळ 70-75 किलोमीटर तेल काढण्यासाठी भुईमुगाचं. पण आज आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांना मोटिवेट केलंय, जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल किंवा वेगळ्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये स्वतःची ऑइल मिल शेतकऱ्यांनी आमच्या टाकलेली आहे. आणि ऑइल मिल असल्यामुळे कसं आलंय, शेतकऱ्यांना माहित झालं की आता या ठिकाणी ऑइल मिल आहे त्यामुळे एरिया आणखी वाढत चाललेला आहे. मग शेतकऱ्यांना जे 70-75 किलोमीटर लांब जायला लागायचं आता इथल्या इथं त्याला मार्केटिंग आहे. आणि आज जर बघितलं आपण तर घाण्याचं तेल जे म्हणतो आपण त्याला प्रेफरन्स दिला जातो. त्यामुळे त्या माध्यमातून एक एंटरप्राइज डेव्हलप झालेले आहेत आणि लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं त्या ठिकाणी. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल, कारण शेतकऱ्याची उन्नती हाच आमचा ध्यास, हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
1: शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुधारणार.
0: नक्कीच.
1: भविष्यात विज्ञान केंद्राची काय दिशा असेल?
0: जर आज आपण बघितलं तर देशभरात कृषी विज्ञान केंद्राचा एवढा म्हणजे प्रसार झालेला आहे, जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तर आजपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राने कृषी पद्धतीचे आधुनिक धडे दिलेलेच आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा जनजागृती केलेली आहे. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मशरूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून प्रयोगशील शेतकरी घडलेले आहेत. पण सद्यस्थितीत जर बघितलं तर येणाऱ्या ज्या भविष्यात समस्या आहेत त्या समस्यावरती मात करणं अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, त्यांना सेवा कशा प्रकारे देता येतील आणि महत्वाचं म्हणजे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कशा प्रकारे मोटिवेट करता येईल हा कृषी विज्ञान केंद्राचा आमचा मुख्य उद्देश आहे. की कौशल्यावर आधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं, त्याच्यानंतर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती पिकवणं. आज शहरातल्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं, तर त्यांच्यासाठी टेरेस गार्डनिंग हा विषय असेल, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कृषी पर्यटन विषय असेल किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे येते किंवा अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशा प्रकारे उत्पादन घेता येईल या माध्यमातून भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नक्की कार्यरत असेल. कारण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.

0: आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो.
1: बरोबर.
0: आणि जवळजवळ 80-85% लोक हे शेतीवरती अवलंबून. तर शेतकरी बंधूंनो, माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. तुमच्या जवळपास कृषी विज्ञान केंद्र असेल तर अवश्य जाऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या. तेथील जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला आणखीन एक सांगायचं की काळ बदलला आहे, काळाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान वेगवेगळं आलेलं आहे. तर त्याचा वापर करून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा 5 ते 6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. का तर त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्यात. म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अवश्य यावं. पण काही वेळा समजा त्यांना येणं शक्य झालं नाही तर त्याच्याकडे समजा एखादा रोग किंवा कीड आली असेल तर ताबडतोब त्यांनी फोटो घ्यायचा, तो त्या ग्रुपवरती टाकायचा. शास्त्रज्ञ त्या ग्रुपवरती आहेत, लगेच त्याचं त्या ठिकाणी निदान केलं जातं.
1: अतिशय सोपा विषय ठेवला आहे
0: आणि वेळेची बचत.
1: बरोबर श्रद्धेय हो, अत्यंत साध्या पद्धतीने पण तितकंच प्रभावीपणे काम करणारं केंद्र म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. सर इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत ऐकलीत.

श्रोतेहो आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
4: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: कामगार सभा.
4: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
3: अपघातांबाबत योजना आणि कायदे
4: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
3: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: कामगार सभा.
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास

0: तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच करियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आठ वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकतानगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय चित्रपटांची सांस्कृतिक शक्ती आणि वैविध्य राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं. चित्रपट हे प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर देशभरातल्या विविध भागातल्या नागरिकांना जोडतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पडद्यावर दाखवतात, असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपट सृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट

0: अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात 2018 केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या कायद्यामुळे इतर जातीच्या नागरिकांच्या नागरिकांबरोबर उलट भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नाकारला. या कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयाच्या अधिकाऱ्यांसह पुरेशा तरतुदी आधीच आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कारशेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर, जतन आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्लीत 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. पाण्याच्या समस्येशी लढा देताना अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. तसंच जागतिक जलव्यवस्थापन क्षेत्रातले अग्रणी धोरणकर्ते संशोधक तज्ज्ञ यांच्यात या कार्यक्रमात विशेष चर्चा होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडातल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी

0: गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग तिसरं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
1: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त देशातल्या एकशिंगी गेंड्यांचा उल्लेख करत त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी सुमारे 80% गेंडे आसाममध्ये राहतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून त्यांना हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात सायप्पा बंडगर आणि सहकलाकारांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.

ನಾನು ಸೋಡಲಿ ಅಹಮೃತ್ಯುವಲೋಕ.

0: శంకరా.
1: लोकसंगीत या कार्यक्रमात आताच आपण सायप्पा बंडगराणी सह कलाकारांनी गायलेल्या पारंपरिक धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजलेत. सुगम संगीत भावधारा.

भावधारा कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत कविता वटणी यांनी गायलं होतं. अशोकजी परांजपे यांची गीतरचना होती. संगीत विजय देशमुख यांचं.

0: या अशा एकांत रात्री तू असावे मजसवे गीतरचना दी ल बक्षी यांची होती. प्रमोद खंदारे यांनी हे गीत गायलं होतं आणि संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार.

यह है विविध भारती। थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार।

0: Cricket, India narrowly avoided a historic upset, defeating host Japan by 2 runs in a rain-curtailed, 5-overs-a-side, one-off T20 international match at Sano today. The Indian Meteorological Department has issued red alert for extremely heavy rainfall over isolated places in Chhattisgarh, Odisha, coastal Andhra Pradesh and Telangana for the next 2 days. For Delhi, IMD said the national capital will witness mostly clear skies with no rain. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.